सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 16 वैशाख 1948 6 मे 2024. पहाटेचे 5:50 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. ही प्रातःकालीन सभा सुरू करूया या मंगलसूत्र.

0: आनंदलाल आणि सहकाऱ्यांनी सनीवर वाजवलेली नटभैरव रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता गिरवाणवाणी कार्यक्रमात ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी स्तोत्र, पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात.

पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात आपण ऐकत होतात श्रीमद शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी स्तोत्र. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता थोड्याच वेळात म्हणजेच बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं ग दि माडगुळकरांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचंच होतं. प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

पंडित सुरेश हळदणकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकत आहात प्रभातवंदन कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, प्रभात वंदन कार्यक्रमात आता वेळ झाली आहे चिंतन या सदराची. ऐकूया अविनाश धर्माधिकारी यांचे विचार.

आत्ताचा भारत आता कुठेतरी स्वतःला कमी समजणारा न्यूनगंड इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असलेला भारत नाहीच. हा नवा, हा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास असलेला, जागतिक स्पर्धेला न भिचकणारा, जागतिक स्पर्धेला सामोरं जायला तयार असलेला, नामी तो जिंकू शकतो हा विश्वास ज्याला वाटतो, असा आहे नवा भारत. आपल्याच रूपाने तो नवा भारत आहे.

0: तयार असलेला नामी तो जिंकू शकतो हा विश्वास ज्याला वाटतो असा आहे नवा भारत. आपल्याच रूपाने तो नवा भारत आहे म्हणून तो 2047 वर नजर ठेवून आहे विकसित भारत. हे जेव्हा जेव्हा मी चिंतन करतो तेव्हा मात्र माझ्या मनाला प्रश्न पडतो की अशा या विकसित भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान आणि महाराष्ट्राचा वाटा काय. खरं म्हणजे भारतातलं महाराष्ट्राचं स्थान म्हणजे भारताशिवाय महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राशिवाय भारत नाही, इतकी एक रूपता हे आपलं काम आहे. महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण भारतासाठी काम करण्यात आहे. ज्या दिवशी महाराष्ट्र हे विसरेल आणि वाटेल की कुठल्या तरी वेगवेगळ्या समाज समूहांचं काहीतरी आपसातलं भांडण आहे, एकमेकाचे पाय किंवा जमले तर गळेच कापायचे आणि पाहण्याची स्वप्न पण एवढी एवढी आपली, डबका असो विहीर असो तलाव असो त्याची, तर तो महाराष्ट्रच नाही, किमान संपूर्ण भारत त्याचा विचार करणे, त्याचं चिंतन करणे आणि जीवनाच्या आपल्या क्षेत्रात हा भारत समृद्ध व्हायला योगदान हे आपलं काम आहे. हे महाराष्ट्राचं काम आहे. महाराष्ट्राचा केव्हाचाही इतिहास पहा तर या देशासाठी लढणे, या देशासाठी काम करणे हाच महाराष्ट्राचा वारसा आहे. ज्ञानोबा माऊली पासून ते सर्व संतांचं कार्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय आणि तुकोबारायांची शिष्या बहिणाबाईंनी अभंगात मांडलेला की ज्ञानदेवे रचिला पाया, नाम्यातयाचा किंकर, नाथे उभारिले देवालयात तुका झालासे कळस, ही भक्ती चळवळ इथे महाराष्ट्रातून देशभर जाते आणि भक्ती नावाची जी शक्ती आहे ती ठेवून समाजाची सांस्कृतिक चेतना कशी एकत्र ठेवायची हा महाराष्ट्राचा वारसा आहे. त्यावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची इमारत उभी केली. तुम्हाला मला कामाल लावलं की शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे, भारतासाठी लढणे हा शिवाजी महाराजांचा वारसा आहे. मी कळून सवरून म्हणत आलोय की महाराष्ट्राचा जेनेटिक कोड काय, डबल हेलिक्स असतो. मला कळलेलं वर्णन आहे की ज्ञानोबा तुकोबांची अवघे विश्वची माझे घर ही शिकवण आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदवी स्वराज्य यातून महाराष्ट्राचं जेनेटिक कोड तयार होत. आपण जर ते विसरू लागलो तर आपण आपलं स्वत्वच हरवलं, अस्मिताच हरवली, आपण काय कोण ह्याचं भानच विसरलं आणि मग त्यात जगण्याला काही अर्थच नाही. काही महाराष्ट्राचं काम भारतासाठी काम करणे आहे, विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र.
1: चिंतन या सदरात आपण ऐकत होतात अविनाश धर्माधिकारी यांचे विचार आणि श्रोते हो. याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

सकाळचे 6:30 वाजलेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:35 आजचे दिनविशेष आपण ऐकाल. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकाल. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग सादर करते धीरज केदारी. 6:50 परिसर या कार्यक्रमात विषय आहे ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर. आज दुसरा भाग आपण ऐकाल लेखिका डॉक्टर कांचन गंगा गंधे. निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत.

0: 9 वाजता रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 41वा भाग आज आपण ऐकाल. आज यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील कृष्णधवल चित्रपटांचे जादूगार आणि 2008 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे सन्मानित पहिले सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 नाट्यसंगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:30. सकाळी 11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कीर्ती कुमठेकर यांचं गायन आपण ऐकाल. त्यांनी गायलेला राग हिंडोल आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:30 आम्ही या कार्यक्रमात संस्कृती बालगुडे आणि संजीवनी बालगुडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रमाचा 6वा भाग आज प्रसारित होईल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात मेपलच्या पानातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध, अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन, तसंच गप्पा आणि गाण्याचा कार्यक्रम सखी विश्व याचं लेखन केलं आहे विद्या गौरी ताम्हणकर यांनी. सहभाग अपर्णा जोग आणि विद्या गौरी ताम्हणकर यांचा. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांचं. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. तर 2:15 दी नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमात स्टेट युंड या सदरात साध सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. सादर करते धीरज केदारी. आज संध्याकाळी 5:30 बलसागर भारत होवो या कार्यक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 या अंतर्गत डॉक्टर वसुधा कामत यांची मुलाखत आपण ऐकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:15 मुंबई केंद्रावरून अर्थविशेष. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत. आज यामध्ये कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना, लेखन शारदा फाकटकर यांचं, निर्मिती सहाय्य प्रिया बेल्हेकर, सहभाग प्रिया बेल्हेकर, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी यांचा. तसंच वनवणव्याच्या धोक्यापासून शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी लक्ष्मण शिंदे यांचं भाषण आपण ऐकाल. 6:15 एक कलाकार. आजचा हा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेता आयुष्मान खुराना यांच्यावर. सादरकर्त्या स्वाती मारवाडे. 9:30 चर्चा का विषय आहे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ललित देशपांडे यांनी गायलेला राग सरस्वती आपण ऐकाल. या कार्यक्रमांशिवाय नेहमीची बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 6 मे. आजचा दिवस ज्या कारणांमुळे ओळखला जातो त्यापैकी काही घटना अशा आहेत. 1542 साली या दिवशी सेंट फ्रान्सिस झेवियर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा इथं पोहोचला. 1818 साली या तारखेला राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली. 1 पेनी किमतीचं पेनी ब्लॅक नावाचं जगातील पहिलं टपाल तिकीट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुलं झालं. ते साल होतं 1840. 1889 या साली या दिवशी पॅरिसमधील आयफेल टॉवरचं उद्घाटन झालं. 1944 या साली या तारखेला पुण्याच्या आगाखान पॅलेस इथून महात्मा गांधींची सुटका झाली. हा त्यांचा

शेवटचा तुरुंगवास होता. 1999 महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात महिलांना 30% आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. आज जन्मदिवस असलेली काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी आहेत. 1951 भरतनाट्यम नर्तिका, नृत्य दिग्दर्शिका आणि लेखिका लीला सॅमसन, त्या संगीत नाटक अकादमी आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा देखील होत्या. 1920 संगीतकार आणि गायक बुलो चंदीराम रामचंदानी उर्फ बुलो सी राणी.

0: 1861 भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य मोतीलाल गंगाधर नेहरू. 1856 सिगमंड फ्रॉइड, त्यांना आधुनिक मानसशास्त्राचं जनक मानलं जातं. 1866 असणारी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1966 भारतातील पहिले सिनियर रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचं यासली या दिवशी निधन झालं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षण मंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
1: गोपाळ गणेश आगरकर दिवंगत झाल्याला आता 67 वर्षे पुरी झाली आहेत. तेव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले असे लोक फारसे राहिले नाहीत. त्यांना पाहण्याचे व त्यांच्याशी 5-4 बोलण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. मी 1892 साली फर्ग्युसन कॉलेजात दाखल झालो. त्याच वर्षी ते वामनराव आपट्यांच्या अकालिक निधनानंतर कॉलेजचे प्रिन्सिपल झाले व पुरी 3 हे स्थान भूषविले नाहीत तोच या लोक सोडून गेले. आपल्या 39 वर्षांच्या हयातीत त्यांनी जे कार्य केले ते त्यावेळी फारसे लोकप्रिय नसले तरी त्याची महती जाणत्या जनतेस आता जास्त पटू लागली आहे व आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात त्यांचे स्थान अगदी पहिल्या प्रतीचे आहे असे सर्व लोक कबूल करतात.
0: 1952 इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी. पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे अशा शाळा मॉन्टेसरी या नावाने ओळखल्या जातात. 1946 स्वातंत्र्यसेनानी आणि कायदे पंडित भुलाबाई देसाई. सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन. 1922 साली त्यांचं निधन झालं. समानतेचे पुरस्कर्ते असलेल्या शाहू महाराजांना आदर्श राजा असं संबोधलं जातं. अमेरिकन लेखक आणि विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो यांचं 1862 साली या तारखेला निधन झालं. व्यक्तिस्वातंत्र्यवादाच्या या महान पुरस्कर्त्यानं पुढच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केलं. वाल्डन या त्यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी निसर्गामध्ये कमीत कमी गरजांसह राहण्याचे आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.
2: तसंच सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचाही आज स्मृतिदिन आहे. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, येत्या 5 पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 55 ते 78% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 14 ते 16% दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 8 ते 13 किलोमीटर दरम्यान राहील. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून ईशान्येकडे राहील. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दिनांक 6 आणि 9 रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून दिनांक 7 आणि 8 रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अवेळी पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची, फळांची आणि भाजीपाल्याची काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणं शक्य नसल्यास काढलेली पिकं पावसापासून संरक्षण

0: होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. अवेळी पावसापासून बचावासाठी उघड्यावरील धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावं. पुढील 5 दिवसात जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी स्वतःची, पिकाची आणि पशुधनाची काळजी घ्यावी. उष्ण हवामानामुळे पिकांमधून बाष्पोत्सर्जन वाढून पाण्याचा ताण, फुल आणि फळगळ आणि सिंचन कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे. मातीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल. सध्याच्या तापमानातील वाढीमुळे उभ्या पिकांना तसंच फळबागांना उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा करावा. शेतीची कामं शक्यतो पहाटे ते सकाळ सत्रात पूर्ण करावी किंवा संध्याकाळी करून घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करणं टाळावं. हरभरा आणि ज्वारी पिकाची काढणी पूर्ण झाली असेल तर गरज असल्यास नांगरणी आणि कुळवणी करून घ्यावी. पिकांचे कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. विहीर पुनर्भरण आणि कूपनलिका पुनर्भरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. भूजल साठा वाढवण्याचा नैसर्गिक वेग कमी असल्यानं कृत्रिमरित्या हा वेग वाढवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं झालं आहे. विहीर पुनर्भरण आणि कूपनलिका पुनर्भरण हा त्यापैकी एक उपाय आहे. पावसाचं पाणी विहिरीत सोडणं म्हणजे विहीर पुनर्भरण होय. पाणलोट क्षेत्रात योग्य ठिकाणी शेततळी खोदून वाहून जाणारं पाणी शेततळ्यात साठवावं. शेततळं पाणलोट क्षेत्राच्या खोलगट भागात खोदावं. उंचवट्याच्या जमिनीवरून वाहून जाणारं पाणी शेततळ्याकडे वळवण्यासाठी योग्य ठिकाणी गवताचे रस्ते तयार करावेत. अशा प्रकारे शेतातील वाहून जाणारं पाणी आणि माती शेततळ्यात जमा होते. गाळाच्या मातीमध्ये पीक पोषक अन्नद्रव्य असतात. अशी माती शेत जमिनीत टाकल्यामुळे जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारतात. शेततळ्यातील पाणी पिकाला एक संरक्षित पाणी म्हणून दिल्यास उत्पादनात वाढ होते. आता ऐकूया पीक निहाय सल्ला. ऊस पिकाची वाढीची अवस्था आहे. ऊस पिकातील खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस 5 ते 6 ट्रायकोगार्ड 15 दिवसाच्या अंतरानं प्रति हेक्टरी वापरावेत. भुईमुगाच्या शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाला जमिनीच्या मजदुरानुसार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचं नियोजन करावं. कांदा पिकाची काढणी झाली असल्यास शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. आता ऐकूया जनावरांचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती. कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं पोल्ट्री शेडच्या बाजूनं बारदाना लावावा. तसंच छतावर गवताचं किंवा बारदान्याचं आच्छादन करावं. वाढत्या तापमानात गाभण जनावरांना बाहेर चरावयास नेऊ नये. जनावरांचा गोठा थंड जागी किंवा झाडाखाली बांधावा. गोठ्याच्या छपरावर गवत, पाला, पाचोळा, नारळाच्या झावळ्या टाकून पाणी शिंपडावं. त्यामुळे गोठा थंड राहतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून तर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.
2: धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीष्म ऋतूमध्ये त्रिदोष संतुलनासाठी उपयुक्त आहार. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे औष्ण परिणामी वृक्षता वाढते, त्यामुळे स्निग्ध गुण कमी होतो. परिणामत वसंत ऋतूमध्ये शरीरात वाढलेला कफ कमी होतो. आदान काळामुळे शरीराचे बल कमी होते आणि धातुक्षय होतो. तसेच स्निग्धांश कमी झाल्याने शरीरात वात वाढू लागतो. वातावरणातील प्रचंड उष्म्यामुळे पित्त प्रकोपजन्य तसेच रक्तदुष्टीजन्य गोवर, कांजिण्या, नागिन यासारखे विकार संभवतात. या ऋतूमध्ये तीव्र स्वरूपाचे अग्निमांद्य असते, तसेच अन्नास रुची लागत नाही. म्हणूनच या दोष

0: पचस्थितीचा विचार करून योग्य असा सुपाच्य आहार ठरवावा लागतो. या ऋतूमध्ये काय खावे याचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात, भजेन मधुरम मैवान्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम, अर्थात मधुर रसाने युक्त, पचायला हलका, पुरेसा स्निग्धांश असलेला, वीर्याने थंड द्रवस्वरूप आहार या ऋतूमध्ये सेवन केला पाहिजे. जुना तांदूळ, मुगापासून तयार केलेले विविध पदार्थ, दूध, तूप याचा उपयोग आहारामध्ये करावा. जुन्या तांदळापासून तयार केलेली खीर, गव्हाच्या शेवयांची खीर तूप घालून घ्यावी. रसाला म्हणजेच श्रीखंड घ्यावे. घरच्या ताज्या चक्कापासून तयार केलेले श्रीखंड हे वात आणि पित्त कमी करणारे आहे. कफ वाढू नये म्हणून त्यामध्ये चिमूटभर मिरपूड आवर्जून घालावी. राग म्हणजे रायता, पानक म्हणजे विविध प्रकारची सरबत, ताजे तयार केलेले ताक, नाचणीचे आंबील, ज्वारीचे आंबील इत्यादी भरपूर द्रव असणारे पदार्थ, पचायला हलक्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. या ऋतूमध्ये मिळणाऱ्या आंबा, जांभूळ, द्राक्ष, चिंच, करवंदे या फळांच्या सरबतांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये लालमाठ, तांदुळजा, चाकवत, चुका, राजगिरा, पालक यांसारख्या भाज्या घ्याव्यात. भेंडी, पडवळ, दोडका, घोसाळे यांसारख्या फळभाज्याही मुबलक प्रमाणात घ्याव्यात. रताळी, बीट, सुरण इत्यादी कंदमुळे सुद्धा घ्यावीत. कांदा हा शीतवीरी असल्याने त्याचाही आहारात समावेश करावा. आले, लसूण यांसारख्या उष्णवीर्य पदार्थांचा वापर अत्यल्प करावा. फळांमध्ये पिकलेला आंबा, फणस, जांभूळ, करवंद, डाळिंब, द्राक्ष, नारळ यांचा वापर करावा. या ऋतूत येणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, परंतु हा आंबा योग्य वेळी योग्य पद्धतीने खाल्ला तरच त्याचे फायदे शरीरास मिळतात. म्हणूनच संपूर्णपणे तयार झालेला नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबाच खाणे योग्य होय. आंबा हा मधुर, वातशामक, हृदय म्हणजेच हृदयास बल देणारा, बृहन बल वाढविणारा, तर्पण करणारा आहे. परंतु आंबा पचण्यास जड असतो, म्हणूनच तो प्रमाणात खावा. तसेच आंब्याचे सेवन करताना सुंठ, वेलची, बडीशेप इत्यादी पाचक गोष्टींचा वापर करावा. पूर्ण तयार झालेल्या कच्च्या कैरीचा वापर आपण आहारात करावा. कैरी ही रुची वाढवणारी तसेच वातशामक आहे. कच्चा आंबा किसून डोळ्यावर लेप केल्यास डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो. या ऋतूमध्ये अतितिखट, आंबट आणि खारट, तेलकट, तळलेले पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात थंड समजून भरपूर प्रमाणात दही सेवन केले जाते, परंतु दह्याचे वर्णन करताना ग्रंथकार सांगतात, दही हे हिमस्पर्श उष्णवीर्य, म्हणजेच स्पर्शात जरी दही थंड लागत असले तरी दही हे शरीरात उष्णता निर्माण करणारे आहे. तसेच अधिक प्रमाणात दही सेवन केल्यास अंगावरती सूज येते, रक्तदृष्टी होते. म्हणूनच थंड समजून उन्हाळ्यात दररोज दही घेऊ नयेत. अशा प्रकारे वातावरणातील बदलांमुळे शरीरातील त्रिदोषांमध्ये बदल होऊन विकार उत्पन्न होऊ नये म्हणून ऋतुचर्येमध्ये वर्णन केलेला आहार आवर्जून सेवन केला पाहिजे. म्हणजे मग आपण प्रत्येक ऋतूचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. निसर्गात विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारची फुलं फुलतात. काही वनस्पतींना फक्त हिवाळ्यातच फुलं येतात तर काहींना फक्त उन्हाळ्यातच फुलं येतात. काही वनस्पतींवर मात्र वर्षभर फुलं येतात. सृष्टीत उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या वृक्षांची संख्या जास्त आहे. एवढंच नव्हे तर उन्हाळ्यात येणारी बहुतांशी फुलं गडद रंगाची

0: विशेषतः तांबडा, गडद काळपट, तांबडा, केशरी, पिवळ्या, जांभळ्या रंगाची असतात. ऋतू बदलाची ही निशाणी आहे. शिशिर ऋतू संपून ग्रीष्म ऋतू सुरू झाल्याची ही खूण आहे. या दोन्हीही ऋतूंना जोडणारा वसंत ऋतू. उन्हाळा जसजसा वाढत जातो तसतशी या रंगांबरोबर पिवळ्या जांभळ्या रंगाच्या फुलांचंही वर्चस्व वाढलेलं दिसतं. उन्हाळ्यातल्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे कळ्या उमलायच्या अगोदरच कोमेजून जाऊ शकतात, पण तसं होऊ नये आणि फुलं चांगली वाढावीत यासाठी निसर्गानेच त्याची सोय केलेली असावी. फुलांमध्ये अँथोसायनिन हे रंगद्रव्य असतं. हे अँथोसायनिन फुलांना लाभलेलं एक वरदानच म्हणावं लागेल. गडद रंगामुळे किडे पक्षी फुलांकडे आकर्षिले जातात. परागीभवन फलधारणा होऊन नवनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बिया यातून तयार होतात आणि जात टिकून राहते. या रंगद्रव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यप्रकाशातली घातक अतिनील किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणं शोषून घेणं. हे रंगद्रव्य उन्हाळ्यात सनस्क्रीन सारखं काम करतं, त्यामुळे फुलांच्या आतल्या भागाचं प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षणच होतं. प्रखर सूर्यप्रकाश आणि वृक्षांना पाणी कमी मिळाल्यामुळे फुलांच्या पाकळ्यांमधलं पाण्याचं प्रमाणही कमी होतं, त्यामुळे अँथोसॅनिनचा रंग अधिकच गडद होतो. त्यामुळे जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसं फुलांचे रंगही जास्त गडद होताना दिसतात. फुलातले पुकेसर आणि स्त्रीकेसर परागीभवनासाठी सक्षम होतात. फुलात मधही तयार होतो. किडे कीटक फुलपाखरांना अन्न मिळतं. नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली फलधारणेची प्रक्रिया यामुळे सुरू होते. उन्हाळ्यात प्रत्येक जातीतल्या झाडांच्या फुलांचं उमलणं, विशिष्ट फुलांसाठी विशिष्ट प्रकारच्या कीटकांची वाढ होणं हे वनस्पती आणि कीटक जगतामध्ये उत्क्रांती होत असताना निसर्गतःच झालेली असावी. निसर्गात असलेली सजीवसृष्टी निरंतर राहण्यासाठी निसर्गानेच केलेली ही किमया खरोखर अद्भुत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जर तापमान वाढलं तर त्याचा परिणाम अन्न साखळीवर आणि अन्न जाळ्यांवरही होतो. परिणामी त्या भागातल्या पारिस्थितिकीवरही परिणाम होतो. याबद्दलचं संशोधन देश विदेशामधल्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्यांनी असं अनुमान काढलं की दर 100 वर्षांनी वृक्षांवर फुलं येण्याचा काळ 2 दिवस अगोदर येतो. हा बदल जरी सूक्ष्म असला तरी काही वर्षांनी तो कित्येक आठवडे अगोदर येईल आणि तेव्हा पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम बदलेल आणि निसर्गाचा समतोलही बिघडेल. घानामधल्या काही झुडपांना येणारा फुलोरा 40 वर्षातच 17 दिवस अगोदरच येतोय आणि या उलट ब्राझीलमधल्या काही झुडपांना त्यांच्या नेहमीच्या वेळेपेक्षा 80 दिवस नंतर फुलं येत आहेत. भारतातही अनेक वृक्षांवर जागतिक तापमान वाढीचा स्थानिक बदलांचा परिणाम झालेला आहे. तेलंगणा आणि ओडिसामधल्या आंब्याला 22 सालच्या डिसेंबरमध्ये 1 महिना अगोदरच मोहर आलेला होता. परिणामी फळ धरण्यावर त्याचा परिणाम झाला, कारण परागीभवन होण्यासाठीचे किडे त्यावेळेस जन्मलेच नव्हते. हिमालयातही काही वृक्षांवर तापमान वाढीचा परिणाम दिसून येतोय. पाईन वृक्षांची संख्या कमी व्हायला लागली आहे. एवढंच नव्हे तर काही वृक्षांची प्रजा उंच असलेल्या पर्वतांवर वाढताना दिसून येते. हे असंच जर चालू राहिलं तर निसर्गाचा समतोल येत्या काही वर्षात वेगाने बिघडेल असंच वाटतं. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा दुसरा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां वियतनाम देशस्य राष्ट्रपतिना टोलैम इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति. उभौ नेतारौ द्वैपाक्षिक सम्बन्धेषु अपि च परस्पर हितानां क्षेत्रीय वैश्विक विषयेषु विस्तृतं चर्चां करिष्यतः. वियतनाम देशस्य राष्ट्रपतिः भारतस्य 3-दिवसीया यात्रायां ह्यः नवदिल्ल्यां सम्प्राप्तवान्. तेन सह वियतनाम सर्वकारस्य अनेकेषां मन्त्रिणां वरिष्ठाधिकारिणां च उच्चस्तरीयः प्रतिनिधिमण्डलम् अस्ति. सहैव एकं प्रबलं वाणिज्य प्रतिनिधिमण्डलमपि समूहेन सह अस्ति. अस्मिन् वर्षे अप्रैल मासे वियतनाम देशस्य राष्ट्रपतिरूपेण निर्वाचन

0: आजचा विचार? आपल्याला नेहमी असं वाटतं की मनाला आनंद मिळावा म्हणून खूप मोठ्या गोष्टींची आवश्यकता असते, पण खरं तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद मिळवू शकतो आणि तो इतरांबरोबर वाटल्यावर तर अधिकच वाढतो.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
6: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
7: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
8: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: आजचा विचार पुन्हा एकदा. आपल्याला नेहमी असं वाटतं की मनाला आनंद मिळावा म्हणून खूप मोठ्या गोष्टींची आवश्यकता असते, पण खरं तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद मिळवू शकतो आणि तो इतरांबरोबर वाटल्यावर तर अधिकच वाढतो. आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
9: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
10: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून
11: WWF.
12: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF.
10: हो
12: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
10: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
13: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
10: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
12: झाडाला वाचता येतं का ते?
10: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
13: काय होतं मग पुढे? अहो त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
14: 101 उमासदन.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
14: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
14: दोस्त.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 11 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य एका बुधवारी 6 रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध.
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
3: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. उसाची FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी

रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करण्यासही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक अर्थात कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार आहे. राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी 1972-73 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. सोलापूर इथं नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवी स्तरावरचे प्रत्येकी 60 प्रवेश क्षमता असणारे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील काल मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचं नाव बदलून ते शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था सोलापूर असं करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावानं ओळखलं जाईल. मुंबईत मंत्रालयात काल आयोजित टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सेवा या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य संपर्क व्यवस्थापन भागीदार नलिन बन्सल यांनी मार्गदर्शन केलं. वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणं अत्यावश्यक असून देशात अजूनही डिजिटल प्रणालीपासून दूर असलेल्या मोठ्या वर्गाला तंत्रज्ञान समजावून सांगणं, त्याबद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. टेकवारी 2 प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत काल डिजिटल युगातील डाटा सुरक्षेच्या महत्वावर सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डाटाचं महत्व वाढलं आहे. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक तसंच डाटा लीकच्या घटनांमुळे आजच्या डिजिटल युगात डाटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावे असे निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 550 अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अर्थात H5N1 चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून

0: कुक्कुटपालन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 दिवसात अंदाजे 193,000 अधिक कोंबड्या, 8,00,000 जास्त अंडी आणि सुमारे 21 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनानं बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून कुक्कुट उत्पादनांची वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी आणि विशेष पथक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 16व्या जनगणनेच्या अंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन डुडी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 2,792 रुग्णांना सुमारे 23 कोटींहून अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं काल ठाण्यात 1,40,00,000 बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. ठाण्यातील आरसी पाटील टोलनाका ते माजीवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे भरारी पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. राज्यात अंधश्रद्धा जादूटोना यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे. मात्र त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत शाळा आणि महाविद्यालयात विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असला तरी हळद पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भिजलेल्या हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असून यात शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गडचिरोली शहरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऊसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
3: सखी विश्व.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 तयारीविषयी माहिती जाणून घेत होतो. या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस सर. त्यांच्यासोबतचा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 विचार केला तर ही जनगणना आधी झालेल्या जनगणनेपेक्षा वेगळी कशी?
1: सगळ्याच जनगणना मी असं म्हणेन की पूर्वीच्या जनगणनेपेक्षा प्रत्येक जनगणना ही प्रगत होत गेली. मग त्यामध्ये माहिती संकलनाच्या पद्धती असतील किंवा जी टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे जनगणनेमध्ये आमचे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात, त्यामध्ये नकाशा रेखन म्हणजे ज्याला कार्टोग्राफी डिव्हिजन म्हणतो, तर छोटे छोटे घर यादी गट तयार करण्यापासून जनगणनेची प्रकाशनं ही थिमॅटिक मॅप्सवरती आधारित प्रकाशित करण्यापर्यंत आमचं कार्टोग्राफी डिव्हिजन कार्यरत असतं. तर 2011 जनगणनेनंतर आपण सर्वात जास्त थिमॅटिक मॅप पब्लिश केले भारत ह्या देशाने.

0: झालेल्या जनगणनेपेक्षा वेगळी कशी?
1: सगळ्याच जनगणना मी असं म्हणेन की पूर्वीच्या जनगणनेपेक्षा प्रत्येक जनगणना ही प्रगत होत गेली.
0: मग
1: त्यामध्ये माहिती संकलनाच्या पद्धती असतील किंवा जी टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे जनगणनेमध्ये आमचे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात, त्यामध्ये नकाशा रेखन म्हणजे ज्याला कार्टोग्राफी डिव्हिजन म्हणतो, तर छोटे छोटे घर यादी गट तयार करण्यापासून जनगणनेची प्रकाशनं ही थिमॅटिक मॅप्सवरती आधारित प्रकाशित करण्यापर्यंत आमचं कार्टोग्राफी डिव्हिजन कार्यरत असतं. तर 2011 जनगणनेनंतर आपण सर्वात जास्त थिमॅटिक मॅप पब्लिश केले भारत ह्या देशाने, त्यासाठी आपली प्रशंसा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण झाली. त्यामुळं कार्टोग्राफी डिव्हिजन ही आमची ओव्हर द पिरियड ऑफ टाईम खूप प्रगत झाली. त्यानंतर जनगणनेअंतर्गत जी पत्रकं आम्ही घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी वापरतो, त्या पत्रकांचं डिझायनिंग असेल किंवा त्यांचं प्रिंटिंग असेल, तसंच 2001 आपण ICR टेक्नॉलॉजी म्हणजे इंटेलिजंट कॅरेक्टर रेकॉग्निशन टेक्नॉलॉजीवरती पत्रकं संपूर्ण पद्धतीने स्कॅन करतो आणि त्याचं संस्करण करतो. तर 100% पत्रकांचं स्कॅनिंग करणं, त्यांचं संस्करण करणं ही आव्हानं, मोठी आव्हानं पेलण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यावेळेला जे उपलब्ध होतं ते आमच्या भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने नेहमी त्याचा अवलंब केला. तसंच मग त्यानंतर माहिती संस्करण करण्यासाठी किंवा डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी अत्याधुनिक सर्व्हर असतील. आमची IT डिव्हिजन जी आहे किंवा ज्याला आम्ही डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन म्हणतो, त्या डिव्हिजनमधले संपूर्ण यंत्रणा आमची त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असते, कार्यरत असते. 24 तास 2011 जनगणनेनंतर आमचे स्कॅनिंगची ॲक्टिव्हिटी सुरू होत्या, त्याचे डेटा क्वालिटी चेकिंगच्या ॲक्टिव्हिटी आमच्या सुरू होत्या. अशा पद्धतीने खूप सारी यंत्रणा लागायची. 2027 जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर ह्या वेळेला आपण जी काही पत्रकं 2011 छापत होतो ही पत्रकं काही ह्या वेळेला आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर छापणार नाही आहे.
0: अच्छा.
1: कारण प्रगणक प्रत्येक घरोघरी जाऊन मोबाईल ॲपवरती स्वतःची माहिती संकलित करणार आहे, म्हणजे ही एक भारतासारख्या देशासाठी खूप मोठी झेप किंवा एक भरारी असंच म्हणावं लागेल. हे आव्हान आपण पेलण्यासाठी सज्ज आहोत. ह्याची आम्ही पूर्व चाचणी केली आहे, म्हणजे ह्याची पूर्ण प्री टेस्ट, एक ड्रेस रिहर्सल आमची 2025 भारतातल्या सर्वसाधारणपणे 5,000 गटांसाठी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याच्यातून आम्ही जे काही दुरुस्त्या करायच्या असतील, सुधारणा करायच्या असतील, त्या सर्व करून आता आमची मोबाईल ॲप्लिकेशन तयार झालेली आहे. डेटा प्रोसेसिंगच्या ॲक्टिव्हिटी ह्या वेळेला ऑलमोस्ट रिअल टाईम होतील, कारण प्रगणकांनी जो नोंदवलेला डेटा आहे हा आमचा सेंट्रल सर्व्हरवरती जाणार आहे, त्यामुळे पत्रकांचं स्कॅनिंग असेल किंवा त्यानंतरचे हे क्वालिटी चेकला लागणारे आमची मेहनत असेल किंवा एफर्ट्स असतील ते ह्या जनगणनेमध्ये निश्चित कमी होतील. ह्या सगळ्याचा पर्यायीनी आपल्याला एक रिझल्ट म्हणूया किंवा पॉझिटिव्ह हे म्हणूया की माहिती प्रकाशनासाठी जो कालावधी आम्हाला लागायचा तो ह्या वेळेला असा एक त्याचा आम्ही अनुमान करतोय की त्यामध्ये आम्ही खूप मोठी झेप घेऊ आणि शक्य तितक्या लवकर आम्ही ह्या माहितीचं प्रकाशन करू शकू अशी एक अपेक्षा. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही वेगाने पूर्ण करू अशी आम्हाला अपेक्षा.
0: याच्यामध्ये एक आमची जनगणना आमचा विकास असं एक ब्रीद घेऊन तुम्ही पुढे जाताय, तर त्याचं नेमकं म्हणणं काय की त्याचं उद्दिष्ट काय की असं म्हणायचं की आमची जनगणना आमचा विकास, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय?
1: जनगणना 2027 एक संकल्पना जर तुम्ही विचारात घेतली सर्वसाधारणपणे, तर ही ह्या वेळेला इतकी कल्पकतेने योजलेली आहे कारण जनगणनेचे जे दूत आहेत ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो हे प्रगती आणि विकास असे आमचे दोन दूत आहेत. प्रगती हे स्त्री प्रगणकाचं एक प्रारूप आहे आणि विकास हे पुरुष प्रगणकाचं एक प्रारूप, ह्यांनी ते योजलं गेलेलं आहे. जर आपल्याला विकसित भारताची संकल्पना करायची असेल तर त्यासाठी प्रगती आणि विकास आपल्या घरोघरी येणार आहेत ह्या वेळेला माहिती संकलित करायला. तर ह्या पद्धतीने ते मॅस्कॉट ह्या वेळेला आम्ही ठरवलेले आहेत. मग आता प्रगती आणि विकास हे दूत जर आपल्या घरी माहिती संकलनासाठी येणार असतील तर निश्चितच तुमची ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या देशाच्या धोरणात्मक नियोजनासाठी किती मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी उपलब्ध करून देणार आहे हे संपूर्ण जनतेला ह्याची कल्पना आलीच असेल.
0: बरोबर.
1: अगदी तळागाळातल्या दूर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांपासून ते शहरी भागामध्ये उंच उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ज्या काही योजना आपण आखणार आहोत त्या सर्व योजनांची पायाभरणी या जनगणनेच्या आकडेवारीतून

0: होणार आहे. तर यासाठी जनतेचा सहभाग गेल्या 15 जनगणनेमध्ये आम्हाला असल्यामुळेच आपण ही आता 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आपण करत आहोत. तर याही जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तर तो कसा लोकांचा सहभाग आवश्यक आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी म्हणा एक जनगणनेचं ह्यावेळचं 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. तर ह्या जनगणनेमध्ये सर्व जनतेने खूप हिरीहिरीने सहभागी होऊन त्यांना जी माहिती विचारली जाईल किंवा ते स्वगणना करतील त्यावेळेला जी माहिती त्यांना भरायची आहे ती भरण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि एकंदरीतच राष्ट्राच्या विकासामध्ये आपलं सहकार्य आणि योगदान द्यावं.
1: बिलकुल. त्याच्यात याच्यात सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो की जनगणना सुरू झाल्यानंतर, तसं मी एप्रिलपासूनचा उल्लेख केला की त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर याच्यातले टप्पे कसे आहेत आणि ते कसे राबवले जाणार आहेत?
0: जनगणनेमध्ये जर त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर एक 3 मुख्य टप्पे असतात.
1: बरं.
0: म्हणजे जनगणनेचं क्षेत्रीय काम पूर्ण होण्याच्या आधी आम्हाला जी तयारी करावी लागते त्याचे प्रशासनिक खूप मोठी यंत्रणा कार्यरत असते. प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान आपल्याला काय कार्य करावी लागतात आणि जनगणना झाल्यानंतर असे 3 टप्पेमध्ये त्याची सर्वसाधारणपणे विभागणी होते. तर जनगणनेपूर्वी सगळ्यात आधी केंद्र शासन एक अधिसूचना जारी करतं ज्याद्वारे केंद्र शासनाचा उद्देश की ही जनगणना घ्यायचा त्याचा उद्देश काय आहे आणि सर्वसाधारणपणे कालावधी काय, हा एक सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी म्हणून एक प्रकाशित करण्यात येतो. ह्याचा हाही एक उद्देश असतो की त्यासाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणेची उभारणी आणि वित्तीय तरतुदी. जोपर्यंत जनगणनेची पहिली अधिसूचना आपण जारी करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. तर जनगणना 2027 साठी साधारणतः 11,748 कोटींची तरतूद केंद्र शासनाने केलेली आहे. तर ही तरतूद झाल्यानंतर मग संबंधित राज्य शासनं किंवा केंद्रशासित प्रदेश यांना आपण अवगत करतो की भारताची जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जे एप्रिल ते सप्टेंबर 2026 ही एक विंडो दिलेली आहे त्यामध्ये संबंधित राज्य शासन किंवा केंद्र शासनाने त्यांना सोयीच्या ह्याच्यानुसार 30 दिवसाचा कालावधी निवडायचा आहे आणि संबंधित राज्यात तो पहिला टप्पा पार पडेल. दुसरा टप्पा हा बर्फाच्छादित प्रदेश जे आहेत आपले लेह लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड असे जे भाग आहेत जे बर्फाच्छादित असतात किंवा स्नोबाउंड एरियाज असतात तिथे हा ऑक्टोबर 2026 करण्याचं प्रस्तावित आहे जर पूर्वीच्या जनगणनेचा आपण आधार घेतला तर, असं अपेक्षित आहे. आणि जी मूळ जनगणना इतर राज्यांमध्ये किंवा बर्फाच्छादित प्रदेश सोडून इतर ठिकाणी होईल ती सर्वसाधारणपणे फेब्रुवारी 2027 प्रस्तावित आहे. त्याच्याबाबतची अधिसूचना केंद्र शासन जेव्हा निर्गमित करेल तेव्हा आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर तेव्हा संपूर्ण यंत्रणेचा अपॉइंटमेंट पासून सुरुवात होते. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 2.5 लाख आपण सर्व प्रगणक पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय कार्य करणारे इतर अधिकारी यांची नियुक्ती करणार आहोत. तर संपूर्ण देशाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे 31 लाख लोकांची यामध्ये आपण नियुक्ती करणार आहोत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने नियुक्ती झाल्यानंतर या संपूर्ण नियुक्त अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं, कारण जनगणनेसाठी आवश्यक संकल्पना किंवा जे मोबाईल ॲप्लिकेशन वापरणं आहे किंवा पोर्टल वापरणं आहे ह्या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती त्यांना मिळावी यासाठी सखोल प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षणाचे पुन्हा एक कास्केड आहे की राष्ट्रीय स्तरावरती सब्जेक्ट मास्टर एक्सपर्ट ज्यांना त्या त्या विषयातले विषय तज्ज्ञ बोलूया ते राष्ट्रीय प्रशिक्षणांना प्रशिक्षित करतात. राष्ट्रीय प्रशिक्षक मग मास्टर ट्रेनरला राज्य स्तरावरती प्रशिक्षित करतात. मास्टर ट्रेनर फील्ड ट्रेनरला प्रशिक्षित करतात जे जिल्हा स्तर किंवा शहर स्तरावर असतात आणि ते फील्ड ट्रेनर आपले प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करतात. तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि ते साधारणतः 2 मेच्या 2 आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जेव्हा सुरू होईल तो प्रत्यक्ष जनगणनेच्या दरम्यानचा टप्पा, त्यासाठी आपण सज्ज असतो. आपण नागरिकांना आवाहन करतो की प्रगणक आपापल्या घरी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना सहकार्य करा. जनगणनेअंतर्गत जी माहिती नोटिफाईड 33 प्रश्न आहेत ह्यावेळच्या जनगणनेमध्ये जे आपल्याला विचारण्यात येतील त्याची बिनचूक माहिती

0: द्या असं आवाहन करण्यात येतं. मग त्यामध्ये पण खूप चॅलेंजेस असतात. ग्रामीण भागातले चॅलेंजेस वेगळे, शहरी भागातले चॅलेंजेस वेगळे. इथे वाड्या वस्त्या इथे पोचणं प्रगणकांना काही ठिकाणी चॅलेंज असतं ग्रामीण भागामध्ये, तर शहरी भागामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीज असतील, इमारती असतील, अशा ठिकाणी प्रगणकांना प्रवेश मिळणं इथपासून अडचण असते. प्रवेश मिळाल्यानंतर पती पत्नी नोकरीवर असतात, मुलं शिक्षणाभिमती दिवसभर बाहेर असतात, तर घरी कोणी उपलब्ध नसतं, तर बंद किंवा कुलूप बंद घर, किंवा काही कुटुंब आता ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपापल्या गावी जातात, तर अशा कुलूपबंद घरांना पुन्हा पुन्हा व्हिजिट करणं, पुन्हा पुन्हा भेट देऊन जास्तीत जास्त लोकांची माहिती संकलित करणं, ह्यासाठी प्रकल्पकांना खूप आपली एक निष्ठा दाखवावी लागते आणि ते निष्ठा दाखवून निष्ठापूर्वक काम प्रगणक आपले पूर्ण करत असतात, तर तेव्हा आपल्याला खूप तयारी करावी लागते. मग जनगणनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला हा प्रत्यक्ष क्षेत्र कार्याचा, की तिसऱ्या टप्प्यात येतं आपले माहितीचं संस्करण आणि प्रकाशन. हे काम आमचं जनगणना संचालनालय किंवा भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या समन्वयाने आम्ही बॅक ऑफिस म्हणा किंवा इंटरनल हे आमचं काम आहे, हे आम्ही करत असतो. आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते.
1: बरोबर.
0: कारण भारताची लोकसंख्या ही 2001 एक अब्जाच्या वरती गेली आहे. ह्यावेळेला आपण असे अंदाज व्यक्त केले जात आहेत की 140 कोटी लोकांची गणना होऊ शकते प्रत्यक्ष जनगणनेत. तर एवढ्या मोठ्या डेटाबेसचं संस्करण करणं हे पण एक आमच्यासाठी खूप मोठं आव्हान असणार.
1: अगदी खरं.
2: श्रोतेहो, संतोष पायस सर यांच्यासोबतचा दिलखुलास कार्यक्रमातला हा संवाद आपण यापुढच्याही भागात असाच सुरू ठेवणार आहोत, कारण अजून बरीच माहिती आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं सहक्षेपित केला.
2: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
3: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
4: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
5: मग
4: मग काय,
5: स्वतःपासून सुरुवात कर.
1: सकाळचे 7:40 झालेत, यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा, आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
6: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
1: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत होतं रमेश अणावकर यांचं. स्वर होता आशा भोसले यांचा.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

लता मंगेशकर यांनी गायलेलं पी जावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. भावधारा हा सुगम

0: वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं, तर स्वरबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपुरी यांचा.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-22-22.

आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सकाळी 8:40 आपण पुन्हा काही गीतं भावधारा या कार्यक्रमात ऐकू शकता. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र. आता थोड्याच वेळात म्हणजेच 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. तर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. थोड्याच वेळात 8:00 समाचार प्रभात.

0: असेंबली इलेक्शंस कंटिन्यू टू डोमिनेट हेडलाइंस दिस मॉर्निंग. कौन बनेगा सीएम? बीजेपी नेम शाह, नड्डा एज ऑब्जर्वर्स फॉर बंगाल, असम लीड्स द स्टेट्समैन. सुवेंदु टिप टू बी चीफ मिनिस्टर ऑफ बंगाल, ओथ लाइकली ऑन मे 9, स्पेक्युलेट्स द एशियन एज. The Asian Age writes that the power center of the West Bengal government is all set to return to the historic Writers Building in the heart of Kolkata from Nobonno in Howrah, the offices of outgoing CM Mamata Banerjee government after the regime change in the state. The Tribune in its editorial piece says, post-poll rancor, defiant Mamata rejects Bengal verdict. The paper writes that the acrimony witnessed during the West Bengal Assembly elections has intensified following the declaration of results. The aftermath is not unfolding as a routine democratic transition. Outgoing Chief Minister Mamata Banerjee has refused to accept the verdict. Ruling out her resignation, it's apparent that Mamata's agitational politics will keep the new government on its toes right from the word go. Cabinet gives nod to make insult to Vande Mataram an offence, reports The Hindu. Uttar Pradesh's new cuisine map leaves meat off the menu, lists only veg iconic dishes across 75 districts, says Hindustan Times. India condemns UAE strike, calls it unacceptable, notes The Pioneer. And finally, Washington Post, New York Times among top winners of Pulitzer Prizes, reports Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with President of Vietnam Tho Lam in New Delhi today. Election Commission asks West Bengal Chief Secretary, DGP and Central Armed Police Forces to enforce zero tolerance towards post-poll violence. Election Commission issues notification for constitution of new assemblies in West Bengal, Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry following completion of electoral process. NIA charge sheets doctor, two others in ISIS-linked bio-terror plot to carry out mass poisoning. US President Donald Trump says Project Freedom to guide stranded vessels through Strait of Hormuz will be paused for a short period of time. And in IPL cricket, Chennai Super Kings beat Delhi Capitals by 8 wickets. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. व्हिएतनामचे राष्ट्रपती काल भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत व्हिएतनाम सरकारचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी शिष्टमंडळही आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर तो लाम यांचा हा भारताचा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यातील चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तो लाम यांची भेट घेणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सद्वारे आयोजित 56वं सप्रू हाऊस व्याख्यान देखील तो लाम देतील. पंतप्रधान मोदी यांच्या 2016 व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर संबंध दृढ करण्यास सहमती देण्यात आली होती. या घटनेच्या 10व्या वर्धापनदिनी तो लाम भारतभेटीवर आले आहेत ही विशेष बाब आहे. दोन्ही नेत्यांमधील या संवादामुळे आधीच मजबूत असलेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळेल, तसंच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे.

या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणे, कार्यालयात महिलांचा सहभाग वाढवणे आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील, असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं SME, बिगर SME आणि विमान कंपन्यांसाठी विनातारण कर्ज योजनेलाही मान्यता दिली. तसंच गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनीसह निरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDF अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत काल आमदार NMSivayam यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष VP रामलिंगम आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपनं निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयुक्तांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तुडवले, असाही आरोप त्यांनी केला. तृणमूल पक्षाचा पराभव लोकांनी केला नसून हा पराभव एका षडयंत्रामुळे झाला आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं बॅनर्जी म्हणाल्या. अशा प्रकारची विधानं करताना संयम बाळगण्याचं आवाहन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. ही विधानं चिंताजनक आहेत. देशात सत्तेचं हस्तांतरण हे नेहमीच शांततामय मार्गानं होत आलं आहे, असं पात्रा यांनी स्पष्ट केलं असून हा केवळ भाजपवर झालेला हल्ला नाही तर लोकशाहीवर आणि संविधानावर हा हल्ला झाला आहे, असं पात्रा यांनी म्हटलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं निराधार आणि खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. मतमोजणी सुरू असताना CCTV कॅमेरे बंद करण्यात आले होते, हा आरोपही स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका खासगी ऑटो समिट आणि पुरस्कार 2026 कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते.

0: जीवाश्म इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या घटकांचा वापर करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी व्यापक संशोधन केलं जात आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. शेतकऱ्यांची भूमिका आता केवळ अन्न उत्पादक आणि शेती करणारे इतकीच मर्यादित राहिलेली नाही, तर आता ते ऊर्जा निर्माते, डांबर उत्पादक आणि हायड्रोजन निर्माते झाले आहेत, असंही गडकरी यांनी सांगितलं. चीनमधील हुनान प्रांतात एका फटाक्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी गुंडू टाउनशिपमधील एका कंपनीत झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 भारताचे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल या दोन्ही गटांमध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विजय नोंदवले. IPL क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद 87 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. पुढचा सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही भागात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून नारिंगी बावटा जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रतिक्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे 8:40 आणि 16 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध गायक अरुणदाते यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अरुणदाते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शरदचंद्र मुक्तिबोध यांचं गीत. संगीत होतं यशवंत देव यांचं.

श्रीधर फडके, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो, आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 9:15 झाले आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
3: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे होतं गंगाधर महांबरे यांचं गीत. सोबती या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.
1: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे, तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
2: मातृदिनाच्या अनुषंगाने आई

0: आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकरं.
1: जन्म तू विश्व हे दाविले सदिला जन्म तू विश्व.
2: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
1: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
0: माय लेकरं लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

संसार या चित्रपटातलं हे होतं सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत श्रीधर फडके यांचं आणि गायलंय सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी.

0: याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. 9:30 आता प्रसारित करत आहोत रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 41वा भाग.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 41व्या भागात भारतीय चित्रपट सृष्टीतील कृष्ण धवल चित्रपटांचे जादूगार कागज के फूल हा पहिला सिनेमास्कोप चित्रपट तयार करणारे गुरुदत्त, कमाल अमरोही, श्याम बेनेगल यासारख्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेले आणि 2008 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित पहिले सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 41वा भाग.
2: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. चित्रपट सृष्टीमध्ये अचानक चालून आलेल्या संधी, कधी हातात येऊन गमावलेल्या संधी, अनपेक्षितरित्या होणारी कामं, ध्यानीमनी नसताना मिळणारी प्रसिद्धी, असे योगायोग नवीन नाहीत. आजही त्याबद्दल मोठ्या कुतूहलाने चर्चा होत असते, भरपूर कथा सांगितल्या जातात आणि तितक्याच उत्सुकतेने ऐकल्याही जातात. सिने जगतात झालेली आयकॉनिक कामं, आपली कर्तबगारी, कौशल्य आणि गुणवत्तेमुळे बनलेले लिजेंड्स यांच्याविषयी ऐकताना या दुनियेबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढत जातं. तर ते साल होतं 1951. गुरुदत्त यांच्या बाजी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. गीता बाली यांच्या एका नृत्य गीताचं चित्रण सुरू असताना गुरुदत्त यांना मनासारखा शॉट मिळत नव्हता. नृत्यातल्या मुवमेंट्स, नायिका, इतर नर्तिका आणि नायक देव आनंद यांचे चेहरे, हे सारं त्यांना त्या फ्रेममध्ये हवं होतं. काही वेळाने छायाचित्रकाराचा सहाय्यक पुढे आला आणि त्यांनी काही गोष्टी सुचवल्या. गुरुदत्तनी त्याला त्या शॉटच्या चित्रीकरणाची संमती दिली. ते गाणं होतं सुनो गजर क्या गाय.

ती सगळी मुवमेंट या सहाय्यकांनी मिळवून दिली. तेव्हाच गुरुदत्त यांनी त्यांना शब्द दिला, माझ्या पुढच्या सिनेमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी तुझी असेल, तूच त्या सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर असेल. आपला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. लगेच म्हणजे 1952 साली आलेल्या जाल या चित्रपटाच्या श्रेय नामावलीमध्ये छायाचित्रकार म्हणून त्याचं नाव झळकलं. हा तरुण म्हणजेच व्ही के मूर्ती, भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रकाशमान वारसा समृद्ध करणारे कलाकार. आपला कॅमेरा आणि लाईट्सच्या कंपोझिशनमधून छाया आणि प्रकाश यांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार चंदेरी पडद्यावर करणारे ज्येष्ठ छायाचित्रकार अर्थात सिनेमॅटोग्राफर. म्हैसूरमधल्या व्यंकटराम पंडित कृष्णमूर्ती यांचा व्ही के मूर्ती होण्यापर्यंतचा प्रवास सरळ आणि रुळलेल्या वाटेवरून कधीच झाला नाही. 26 नोव्हेंबर 1923 साली त्यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला. ते खूप लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. अगदी सुरुवातीच्या वर्षात संगीताची आवड जोपासली गेली, ती व्हायोलिनच्या रितसर शिक्षण आली. तब्बल 7-8 तास आपण व्हायोलिनचा रियाज करायचो, चित्रपटसृष्टीत सिनेमॅटोग्राफर झालो नसतो तर संगीतकार झालो असतो असं ते सांगत. हे अशासाठी महत्वाचं की भविष्यात त्यांनी ज्या प्रकारे कॅमेरा हाताळण्याचं तंत्र रूढ केलं, एखाद्या दृश्यातला भावनिक पैलू आपल्या छायाप्रकाशाच्या काव्यात्मक कंपोझिशन मधून पडद्यावर खुबीने उलगडला, त्या कामातली लय आणि ताल त्यांच्या संगीताच्या रुचीमुळेच त्यांना सापडला असावा. त्यांनी चित्रित केलेली अनेक दृश्य किंवा गाणी पडद्यावर बघताना ही शक्यता जाणवते. सिनेमाचं वेळ अगदी कोवळ्या वयापासूनच होतं, मात्र ते इतकं वाढत गेलं की 15व्या वर्षी ते घर सोडून सिनेमाच्या कुठल्याशा कोर्सची जाहिरात वाचून मुंबईत आले. तो कोर्स वगैरे काहीही झालं नाही, मात्र त्यांचे कोणी नातेवाईक पुण्याच्या सरस्वती सिनेटोन्स या स्टुडिओमध्ये त्यांना घेऊन गेले. तिथे कॅमेरामनचा सहाय्यक म्हणून त्यांना काम मिळालं. पण आपल्याला हवं ते इथे सापडत नाहीये ही गोष्ट लवकरच त्यांच्या लक्षात आली आणि मूर्ती पुन्हा म्हैसूरला परतले. त्यांनी मॅट्रिकचा अभ्यास सुरू केला, भारत छोडो चळवळीत सहभाग घेऊन तुरुंगवास सुद्धा भोगला. या सगळ्या गदारोळात सिनेमा, कला, संगीत यांची आवड कमी झाली नाही. उलट आता नेमकं काय करायचं हे त्यांच्या मनात निश्चित होऊ लागलं. सुरुवातीला तर हिरो बनण्याची इच्छा होती, कारण सिनेमात सगळ्यात जास्त लक्षात राहतो, प्रसिद्ध होतो तो अभिनेताच असं त्यांना वाटत असे. पण नंतर स्वतःच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की 17-18 वर्षांचा असताना त्यांच्या लक्षात आलं की आपला चेहरा हिरोचा नाही आणि तो नाद त्यांनी सोडून दिला. सिनेमाच्या दुनियेत काम करण्याचं गारुड मात्र अजिबात कमी झालं नव्हतं. उलट 1945 सालचा आम्रपाली नावाचा सिनेमा बघून सिनेमा मेकिंग विषयीचं कुतूहल वाढलं होतं. त्या चित्रपटाचे छायाचित्रकार होते हली विस्त्री. श्री जयचाम राजेंद्र पॉलिटेक्निक या बंगलोरच्या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. आधी तो नाकारला गेला, पण यावेळी नशीब साथीला आलं. ते सरस्वती सिनेटोन्समध्ये केलेल्या थोड्याफार पूर्वानुभवाच्या रूपामध्ये मूर्तींनी कॉलेजमधून सिनेमॅटोग्राफीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता तंत्र अवगत झालं होतं. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच अधूनमधून प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी सिनेमाच्या सेट्सवर सहाय्यक म्हणून काम केलं. कॅमेरा, अँगल, पोझिशन्स, लाईट्स अशा अनेक तांत्रिक बाबींचं औपचारिक शिक्षण घेऊन ते पुन्हा एकदा मायानगरी मुंबईमध्ये दाखल झाले. यावेळी स्वप्न होतं सर्वोत्तम छायाचित्रकाराच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं. मात्र त्यांचं चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण झालं ते संगीत विभागात व्हायोलिन वादक म्हणून. नंतर 1946 सालच्या महाराणा प्रताप या सिनेमासाठी छायाचित्रकार द्रोणाचार्य यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांची मनापासूनची इच्छा पूर्ण झाली. त्यांना फली मिस्त्री यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जवळपास 4 वर्ष ते मिस्त्री यांचे सहाय्यक होते. त्यांचं या कलेतलं कौशल्य बघून फली मिस्त्री यांनी त्यांचं कौतुक करताना म्हटलं होतं, माझ्याकडे 23 सहाय्यकांनी काम केलंय, पण सगळ्यात उत्तम तू आहेस. मास्टर ऑफ क्लोजअप्स अशी फली मिस्त्री यांची ख्याती होती. उत्तम निरीक्षक असणाऱ्या मूर्तींना त्यांच्याबरोबर काम करत असताना अनेक बारकावे शिकता आले. चित्रीकरणाच्या वेळी डिफ्युजरचा वापर करत असताना छाया प्रकाशाचा उत्तम मेळ घालून ते अशा प्रकारे बॅलन्स साधत की अभिनेत्यांचा चेहरा अधिक सुंदर दिसत असे. श्यामा, शकीला, गीताबाली, मीना कुमारी, माला सिन्हा किंवा वहिदा रहमान यांचे अनेक क्लोजअप्स आपण आठवून बघा.

आरशात नृत्याचा शॉट घेत नायिकेचा चेहरा टिपत नायक देव आनंदच्या मागून येणारा कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावतो असं ते दृश्य चित्रित झालं. या काही सेकंदाच्या दृश्यात गुरुदत्तना

अभिनेत्रींच्या जोडीनेच त्यांनी अभिनेत्यांच्या भूमिकांचे खास पैलू आपल्या तंत्र आणि कलात्मक दृष्टीतून खुलवले. बाजीच्या सेटवर गुरुदत्तनी त्यांना दिलेला शब्द पाळला आणि 1952 साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या जालच्या मूर्तींच्या छायाचित्रणाने कृष्णधवल रंगांच्या धारदार छटांमधून सिनेमाची कथा किती रंगतदार बनवता येते, कलाकारांचं देखणेपण ठसठशीतपणे पडद्यावर उमटवता येऊ शकतं, लाईट्सचा अभ्यास करून दृश्यांची वातावरण निर्मिती किती प्रभावी करता येऊ शकते या सर्व गोष्टी दाखवून दिल्या. गोव्यातल्या लहानशा गावातली ही कथा. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असणारे साधे सुधे पापभिरू पण मोकळ्या स्वभावाचे गावकरी, माडांची बन नायकाच्या रूढ चांगल्या चुंगल्या चौकटीत न बसणारा नायक, बोलकी उत्फुल्ल स्वभावाची तत्व मानणारी नायिका आणि मुख्य म्हणजे समुद्र ही सारी या सिनेमातली पात्र होती. रात्रीच्या वेळी संधी प्रकाशात सकाळच्या वेळी समुद्र कसा दिसतो, त्या त्या वेळी पाणी कसं चमकतं, कधी प्रतिबिंब दिसतं, त्या त्या वेळेनुसार होड्या कशा दिसतात, सावल्या कशा हलतात, या सगळ्या बारकाव्यांसह निसर्गातल्या अनेक प्रतिमांमधून कथेतल्या पात्रांच्या मनातले कल्लोळ मूर्तींनी ज्या कलात्मक संवेदनेनी टिपलेले आहेत ते पाहता त्यांचा छायाचित्रकार म्हणून पूर्ण जबाबदारी असलेला हा पहिलाच चित्रपट होता यावर विश्वास तरी कसा बसावा. तेव्हा नुआ चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत होती. मनाने चांगले पण वाट चुकलेले, गैरकृत्य करणारे आणि शेवटी विवेकाला शरण जाणारे नायक प्रेक्षकांनाही आवडत होते. जालचा नायकही असाच होता. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये नुआ प्रकारच्या सिनेमात इतक्या एस्थेटिकली छायाचित्रण ही आगळी वेगळी गोष्ट होती. या चित्रपटातले प्रसंग उठावदार वाटण्यासाठी मूर्ती यांनी वापरलेल्या फ्रेम्स वैशिष्ट्यपूर्ण होत्या. तसंच गाण्याचं केलेलं चित्रण हे सर्व मूर्तींच्या कॅमेऱ्यासाठी पुन्हा पुन्हा बघावं असं आहे. ये रात ये चांदनी फिर कहा, पिघला है सोना दूर गगन पर, जोर लगा के हैशा, अशा गाण्यातलं डिटेलिंग आजही थक्क करतं.

सुखदायकता। मूर्तींच्या सिनेमातली गाणी बघताना त्यांची थॉट प्रोसेस समजून घेणं हाही आनंददायी भाग असतो। जाल मधल्या जोर लगा के हैशा या गाण्यात चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यात अनेक सहकलाकार आहेत म्हणजे एक्स्ट्राज। पण या गाण्यात प्रत्येकाचा क्लोजअप आपल्याला बघायला मिळतो, नायक नायिका सुद्धा त्यांच्यात मिसळून जातात। आणि मूर्तींचा हाच कॅमेरा नंतर आलेल्या साहेब बेबी और गुलाम यामधल्या साकिया आज मुझे नींद नहीं आएगी या गाण्यात फक्त मुख्य नर्तिका मीनू मुमताज आणि बडे ठाकूर याच दोघांवर फिरताना दिसतो। हा सिनेमा आला 1962 साली, म्हणजे जाल नंतर 10 वर्षांनी। या काळात एक कुशल सिनेमॅटोग्राफर म्हणून मूर्तींच्या कामाला किती नवे पैलू जडले हे जाणवत राहतं। जाल पासून गुरुदत्त आणि मूर्ती यांची जी जोडी जमली तिने भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात संस्मरणीय ठरलेली अनेक दृश्य गाणी चित्रपट दिले। जाल पाठोपाठ बाज, आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, CID, प्यासा, कागज के फूल, चौधवी का चांद, साहिब बीबी और गुलाम असे सरस चित्रपट दिले। गुरुदत्त एक दिग्दर्शक म्हणून अत्यंत काटेकोर होते, स्वतःही आणि आपल्या सहकाऱ्यांकडूनही त्यांची तीच अपेक्षा असे। त्यांना कामात कॅमेरावर हुकमत असणाऱ्या कल्पक आणि प्रयोगशील मूर्तींची अचूक साथ मिळाली। मूर्तींनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, मला दृश्याचा विचार करायला खूप

वेळ लागत असे. प्रयोग करून बघायला गुरुदत्त यांचा कधीही नकार नसे. आमच्या घमासान चर्चा होत अगदी जोराचे वाद सुद्धा, पण सर्जनात्मक स्वातंत्र्य हेच असतं. गुरुदत्त यांना नेमकं काय आणि कसं हवं आहे हे मूर्ती यांना लगेच कळत असे. छायाचित्रणाकडे मूर्तींनी कधीही केवळ फिल्मिंग म्हणजे चित्रण म्हणून बघितलं नाही, नेहमीच कला म्हणून बघितलं. म्हणूनच मूर्तींबद्दल म्हटलं जातं की सम सिनेमॅटोग्राफर्स फोटोग्राफ फिल्म्स, अ फ्यू रिडिफाइन हाऊ फिल्म्स आर सीन. म्हणजेच काही छायाचित्रकार सिनेमा चित्रित करतात, पण फार थोडे सिनेमा कसा दिसेल हे ठरवतात. आर पार हा तुलनेने मनोरंजक सिनेमा, पण त्यातही काही ठिकाणी मूर्ती इफेक्ट दिसतो. बाबूजी.

बाबूजी धीरे चलना यासारखं गाणं असो किंवा गाड्यांचा पाठलाग दाखवणारं दृश्य असो, शक्य तितका जिवंतपणा यावा यासाठी मूर्तींनी पुलाच्या वर कॅमेरा बांधून चित्रीकरण केलं. त्यावेळी हे धोकादायक होतं, तर कधी जमिनीत खड्डा खणून त्यात कॅमेरा नेऊन चालत्या गाडीचा शॉट घेतला. सिनेमॅटोग्राफी हा विज्ञान, तंत्र आणि कला यांचा मेळ असतो. तंत्र शिकून घेता येतं, पण त्यात कला कशी आणायची हे प्रत्येक छायाचित्रकारावर अवलंबून असतं असं ते म्हणत. भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन प्रकारची फोटोग्राफी त्यांनी सुरू केली. मॉडर्न सिनेमॅटिक ॲस्थेटिक्स भारतात आणणाऱ्या पहिल्या काही छायाचित्रकारांपैकी ते एक होते. तंत्रावर असणारी हुकमत आणि त्याला कलात्मक विचारांची जोड यामुळे अत्यंत तुटपुंज्या मोजक्या साधनांच्या सहाय्यानेही त्यांनी अप्रतिम काम केलं. प्यासामधलं कुठलंही गाणं आठवून बघा किंवा अनेक दृश्य आठवा, कथा आणि दिग्दर्शन आणि अभिनय यांच्या इतकंच त्यांचं विशेष चित्रण आजही आठवतं. सर्जो तेरा चक्राए मधलं रात्रीच्या वेळी असणारं रस्त्यावरच्या पिवळसर दिव्यात फुललेलं दाट धुकं, त्यात गुरफटलेले रस्ते यांचा प्रभाव अख्ख्या गाण्यात पुरून उरतो.

0: घबराए।
1: तर कोलकात्याच्या एका स्टुडिओमध्ये चित्रित केलेलं जाने क्या तुने कही या गाण्यासाठी केवळ 3 लाईट्सचा वापर करून प्रसंगोचित वातावरण निर्मिती केली गेली होती। मोजकेच लाईट्स असल्याने कॅमेरा मुव्हमेंट्स नियंत्रित ठेवून हे गाणं शूट झालं।

अशा वेळी दिग्दर्शक आणि छायाचित्रकार यांचं नातं लक्षात येतं. दोघांची थॉट प्रोसेस किती समांतर असणार याचा अंदाज येतो. प्यासामध्ये मूर्तींनी अनेक प्रयोग केले. आज ते बघताना नवल वाटतं.

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हो, या गाण्याचा विचार आजही सिनेमाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिक आवर्जून करतात.

एका मोठ्या सभागृहात हे गाणं चित्रित केलेलं आहे. समोर अनेक श्रोते बसले. प्रत्यक्षात वरच्या गॅलरीत बसलेल्या श्रोत्यात निम्मे चक्क कटआउट्स आहेत.

पण मूर्तींनी बॅकलाईटचा असा काही वापर केलेला आहे की हे कुठेही लक्षात येत नाही. या सिनेमाचा क्लायमॅक्सचा सीन अतिशय परिणामकारक झाला. कथेतलं सर्व नाट्य या एका गाण्यात अचूक पकडलंय. संवेदनशील आणि सर्जनशील नायकाची हतबलता, एकटेपणा, वैफल्य हे सारं मूर्तींच्या कॅमेऱ्यांनी समोर उभं केलंय. नायक गुरुदत्त दरवाजात उभा असताना लाईट्स अँड शॅडोचा जो वापर त्यांनी केलाय त्यातूनच प्यासामधली व्यथा जिवंत झाली. नायक गुरुदत्तचा चेहरा शॅडोमध्ये दिसत राहतो तर त्याची फसवणूक करणारी सर्व पात्र लख प्रकाशात दिसतात. चांगल्या वाईट वृत्तीतला विरोधाभास असा दिसत राहतो. नायकाची ती पोज आणि चित्रीकरण यासाठी हा प्रसंग अतिशय गाजला.

कागज के फूल हा भारतातला पहिला सिनेमा स्कोप चित्रपट द 28th सेंचुरी फॉक्सच्या मॅनेजरकडून मिळालेल्या अनामॉर्फिक लेन्सेसच्या सहाय्याने अनेक प्रयोग करत हा सिनेमा स्कोप चित्रपट गुरुदत्त आणि मूर्ती यांनी बनवला. अत्यंत सकस कथा, दिग्दर्शन, तगडे अभिनेते, उत्तम गीत, साजेस संगीत आणि विचारपूर्ण सिनेमॅटोग्राफी असा असणारा हा सिनेमा. कागज के फूल पाहिल्यानंतर अभिनेता शम्मी कपूर यांनी मूर्तींना हिरो ऑफ द फिल्म असं म्हटलं होतं.

एका मुलाखतीत या सिनेमातल्या आयकॉनिक गाण्यामागची गोष्ट मूर्ती यांनी सांगितली होती. या चित्रपटामधलं वक्त ने किया त्या हसी सीतम या गाण्याबाबत गुरुदत्त यांनी एक कल्पना मूर्ती यांना सांगितली. त्यासाठी मूर्तींनी बराच वेळ घेतला. शेवटी एक आरसा बघितल्यानंतर त्यांना ती कल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल हे सुचलं. दोन मोठ्या आरशांचा वापर करून या गाण्यातली एक फ्रेम त्यांनी शूट केली. एक आरसा स्टुडिओच्या बाहेर आणि एक आरसा आत कॅटवॉकवर त्यांनी ठेवला. बाहेरच्या आरशात सूर्यकिरण पडून तो आतल्या आरशात प्रतिबिंबित झाला आणि त्या लखलखीत किरणात प्रतिकात्मकरित्या सामावून जाणारे नायक आणि नायिकेचे आत्मे या दृश्यात चित्रित करण्यात आले. एखाद्या पेंटिंग सारखं दिसणारं हे दृश्य चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर झालं. या सिनेमानी मूर्तींना 1961 साली बेस्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिलं आणि त्यापाठोपाठ दुसऱ्यांदा फिल्मफेअर त्यांच्याकडे आलं ते साहिब बीबी और गुलाम या चित्रपटासाठी. मूर्तींच्या कॅमेऱ्याची जादू या सिनेमात अशी आहे की त्यातली अनेक दृश्य कित्येक क्लोजअप्स सांगता येतील. हवेलीच्या भग्नावशेषांसमोर उभा असणारा भूतनाथ, त्याच्या डोळ्यांसमोर उभी राहणारी एकेकाळची गजबजलेली श्रीमंती अंगा खांद्यावर तोऱ्यांनी मिरवणारी हवेली, कमानदार खिडक्या, प्रशस्त दालनं, त्या खानदानी वातावरणातही जाणवणारी घुसमट, हवेलीमधली लोक आणि अर्थातच छोटी बहू आणि तिचा दूरवरून घुमणारा आवाज, कोई दूर से आवाज दे चले आओ, किंवा भूतनाथ आणि छोटी बहूची होणारी पहिली भेट, आळता लावलेल्या पावलांवरून एकदम सालंकृत छोटी बहूच्या चेहऱ्यावर स्थिरावणारा कॅमेरा, हे सगळं संस्मरणीय. साहिब बीबी और गुलाम या सिनेमाची कथा, अभिनय आणि कॅमेरा हे एकमेकात इतके मिसळून गेलेत की त्यांचा वेगवेगळा विचार करणं अवघड आहे. त्या चित्रपटाच्या कथेला आवश्यक असणारी गूढता सांभाळण्यासाठी मूर्तींनी लाईट्स आणि शॅडोचा कॉन्ट्रास्ट धारदारपणे वापरलेला आहे. जसं प्यासा किंवा कागज के फूलमध्ये वैफल्य, हताशा अशा भावना मूर्तींनी अचूक पकडल्या.

तसंच साई बीबी और गुलाम मधली प्रतीक्षा आणि एका जमीनदार घराण्याचं ढासळत जाणं हे आपल्या फ्रेम्समध्ये त्यांनी टिपलं. या जोडीचा चौधवी का चांद हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्तम क्लोजअप हा या चित्रपटातला वहीदा रहमान यांचा आहे असं अमिताभ बच्चन म्हणतात.

गुरुदत्त यांच्याबरोबरचं हे सर्जक नातं गुरुदत्त यांच्या मृत्यूपर्यंत सुरू होतं. गुरुदत्त यांच्या मृत्यूनंतर मूर्ती यांच्यातला कलाकार किती भावनिक स्थित्यंतरातून गेला असेल याची कल्पना आपण करू शकतो. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा रंगीत सिनेमांची नांदी होणार होती तेव्हा गुरुदत्त यांनी ते तंत्र शिकायला मूर्तींना परदेशीही पाठवलेलं होतं. म्हणूनच या जोडीतल्या एकाच्या मृत्यूमुळे एका महत्वाच्या सर्जनशील प्रक्रियेलाच खीळ बसते की काय अशी भीतीही तेव्हा वाटली होती. पण ही चित्रपटांची दुनिया आहे. शो मस्ट गो ऑन हे इथलं ब्रीद आहे. गुरुदत्तचे सिनेमॅटोग्राफर अशी ओळख बनलेल्या मूर्ती यांनी गुरुदत्त यांच्या मृत्यूनंतर स्वतंत्र कामं सुरू ठेवली. विविध दिग्दर्शकांच्या व्हिजनशी जुळवून घेत त्यांनी चोख कामं केली. लव्ह इन टोकियो, सूरज, नया जमाना, नास्तिक, कलयुग और रामायण, खुलेआम, दीदार, रजिया सुलतान, शिकार, जागीर आणि कन्नड चित्रपट हुवू हन्नू या चित्रपटांच्या छायाचित्रणाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

चित्रपटांच्या जोडीनी दूरचित्रवाणीसाठी दोन अतिशय उल्लेखनीय प्रकल्पांसाठी त्यांनी काम केलं. त्यापैकी एक म्हणजे श्याम बेनेगल यांची मालिका भारत एक खोज, आणि दुसरी मालिका म्हणजे त्यांचेच छायाचित्रणाचे सहाय्यक गोविंद निहलानी यांची तमस. या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण मालिका होत्या. नव्या दमाचे कलाकार आणि तंत्रज्ञ या दोन्ही प्रकल्पात सहभागी होते. दोन्हींचा विषय असा होता की त्यात देखणेपणापेक्षा फ्रेम्समध्ये त्या त्या कालानुरूप पोत त्यांना सांभाळायचा होता. या दोन्ही मालिका या दृष्टीने वाखाणल्या गेल्या. भारत एक खोज या मालिकेचे तर 51-52 भाग होते आणि प्रत्येक भाग एक तासाचा होता. सलग 19 महिन्यात ती शूट करण्यात आली होती. एक नवीन माध्यम वयाच्या परिपक्व टप्प्यावर मूर्तींनी हाताळलं आणि तेही यशस्वीपणे. एका खऱ्या कलाकाराची हीच ओळख असते. अत्यंत मर्यादित साधनं असणाऱ्या, तंत्र फारसं विकसित झालेलं नसणाऱ्या 50 दशकापासून नवीन साधनं, पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या काळापर्यंतचा विचारी, शोधक आणि कल्पक कलाकाराचा हा प्रवास फार अद्भुत होता. आजही दिग्दर्शन, कला दिग्दर्शन आणि छायाचित्रणाचे अभ्यासक मूर्तींच्या कलाकृतींचा अभ्यास करतात. कृष्णधवल सिनेमात प्रकाश आणि छाया यांच्यातला टोकाचा विरोधाभास दाखवत त्यांनी आपल्या प्रत्येक फ्रेमला जो त्रिमितीय म्हणजे 3-dimensional इफेक्ट दिला, त्या फ्रेममध्ये ज्या प्रकारे नाट्यमय वातावरण निर्माण केलं ते अजोड असंच होतं. ते छाया प्रकाशाच्या खेळाचे जादूगार होते. रुपेरी पडद्यावर दृश्यातून एखाद्या कवितेसारखी कथा उलगडत नेण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं होतं. पडद्यावरच्या पात्रांची मानसिकता आणि भावना तंतोतंत आणि नेमक्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक नव्या पद्धती शोधून काढल्या. मग क्लोजअप घेताना कॅमेरा किंवा टेक्निशियनची सावली पात्राच्या चेहऱ्यावर पडू नये म्हणून कॅमेरा खालच्या 2 रॉड्सना चक्क कापड बांधून त्यात लाईट ठेवणं असो किंवा आरसे वापरून हवा तसा नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळवणं असो, नायकाच्या मागून लाईट्स वापरून

0: त्याची शरीराकृती टिपण असो किंवा असो वैरान वाळवंटात आपला आतला आवाज शोधू पाहणाऱ्या नायिकेचं चित्रण. मूर्तींनी नेहमीच बुद्धिमानपणे अनेक तंत्र आणि खोबी शोधून काढल्या. मात्र बुद्धीच्या कल्पकते इतकेच त्या त्या पात्रांची भावना आणि वृत्ती देखील लक्षात ठेवली. हे त्यांचं सिनेमॅटोग्राफर म्हणून सर्वात स्तुत्य असं वैशिष्ट्य होतं. त्यांचे क्लोजअप चित्रित करण्याचं तंत्र द मूर्ती इफेक्ट म्हणून प्रसिद्ध झालं. 90s मुंबई सोडून ते बंगलोरला स्थायिक झाले. तिथेच 2014 साली त्यांचं वयाच्या 91 वर्षी निधन झालं.
1: बिछड़े सभी बारी बारी.
0: भारतीय चित्रपट सृष्टीतला तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा एक मोठा प्रवास पाहिलेला हा कलाकार होता. चित्रपटांच्या दुनियेत अभिनेते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक हे जितके लोकप्रिय होतात, स्मरणात राहतात, तेवढा मान तंत्रज्ञांना मिळत नाही. मूर्तींच्या कामाला अनेक पुरस्कारांची दाद मिळाली नाही ही खेदाची बाब आहेच. 2 फिल्मफेअर्सच्या जोडीला त्यांना आयफा लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार मिळाला. पण पुरस्कारांचं खूप कौतुक लाभलं नसल्याची खंत नंतर भरून निघाली असं म्हणता येईल. त्यांच्या उत्तम कलात्मक कामाची नोंद घेत 2008 साली चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तंत्रज्ञाला हा पुरस्कार मिळणं हा दुर्मिळ योग होता. सम आर्टिस्ट कॅप्चर स्टार्स, वीके मूर्ती कॅप्चर्ड देअर सोल्स इन लाईट, अशी ख्याती आपल्या सौंदर्यपूर्ण आणि कलात्मक तंत्राच्या मिलाफातून संपादन करणाऱ्या या छाया प्रकाशाच्या किमयागाराला भारतीय चित्रपटसृष्टीतल्या चित्रपट रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा.
2: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
3: रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 41व्या भागात 2008 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित पहिले सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण ऐकलात. लेखिका अनिता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 10 आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड MIT या अत्यंत जगन्मान्य विद्यापीठाचे संस्थापक यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती देत आहे. आणि ह्या जीवनकार्यावरती माहिती देत असताना गाणी, अभंग, निरूपण असं सर्व माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे. विश्वनाथ कराड यांनी 1983 साली सुरू केलेली ही संस्था, पुण्यातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज खाजगी, आणि कित्येक हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती ह्या विश्वनाथ कराड यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातले सगळे इंजिनियर होऊ इच्छिणारे आवश्यक तेवढी संख्या महाविद्यालयाची नसल्यामुळे कर्नाटकात शिकायला जात होते, आणि त्यानिमित्ताने COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या महाविद्यालयामध्ये थर्मोडायनॅमिक्स हा विषय शिकवणारे डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला की खाजगी विद्यालयांची आवश्यकता आहे. आणि त्या लेखाच्या आधारे

महाराष्ट्रामध्ये खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचं विश्व सुरू झालं. श्रोतोपणे केवळ इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यापुरतंच विश्वनाथ कराड्यांचं कार्य सीमित नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम आहे की केवळ शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आणि विद्यार्थ्यांना अर्थार्जनासाठी तयार करणं एवढा हेतू न मनात ठेवता राष्ट्राचा विचार करत, विश्वाचा विचार करत, मानवी जीवनाचा विचार करत शिक्षण देत असतानाच आपल्याला काय करता येऊ शकेल ही भूमिका विश्वनाथ कराड यांनी गेली 40 वर्ष अंमलामध्ये आणली. कोथरूड कॅम्पसच्या परिसरात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मुख्य इमारत जी आहे जिथे विश्वनाथ कराड यांचं कार्यालय आहे त्या इमारतीच्या मध्यभागी संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींचा अत्यंत सुंदर पुतळा तिथे आहे. एखाद्या महाविद्यालयाच्या आवारामध्ये अशा पद्धतीचा शके 1212 म्हणजे त्यात 78 मिळवल्यानंतर 1290 ह्या काळातल्या एका संतांचा पुतळा तिथे असणं हे विश्वनाथ कराड यांच्या दृष्टेपणाचं प्रमुख लक्षण आहे असं मला वाटतं. अन्यथा महाविद्यालयात येणाऱ्या मुलांना अलीकडच्या काळामध्ये काय मॉडर्न आर्किटेक्चर म्हणून काही उभं करता आलं असतं, म्हणजे त्या मॉडर्न आर्किटेक्ट किंवा मॉडर्न आर्ट या नावाखाली जर त्यांनी काही पुतळा उभा केला असता तर तो कपड्यास सकट असायलाच पाहिजे होता अशी अट अलीकडच्या काळात नाही, परंतु समाजावरती शिक्षणाचा परिणाम झाला पाहिजे. आणि शिक्षणाचा परिणाम समाजावर का व्हायला पाहिजे तर शिक्षण हे शस्त्राप्रमाणे असतं, त्याचा उपयोग कोण करीत आहे आणि कशासाठी करीत आहे यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. आणि त्यामुळे शस्त्रासारखं हे जे शिक्षण आहे त्या शिक्षणाबरोबरच शास्त्र, विश्वशांतीची कल्पना जी आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे ती कळवली पाहिजे. त्यामुळे भव्यता ही भूमिका जशी मनात पाहिजे तशी प्रत्यक्ष कर्मातही हवी. आणि मग तुम्ही विश्वनाथ कराड यांच्या कुठच्याही कॅम्पसला गेलात तरी त्या कॅम्पसची भव्यता तुम्हाला दिसून येते की डोळ्यांनाच भव्यता आहे, मनामध्ये भव्यता आहे, मनात उदारपणा आहे. आणि हे सगळं कुठून आलं तर कुटुंबामध्ये वर्षानुवर्ष शतकानुशतकं रुजलेला वारकरी संप्रदाय आहे त्या माध्यमातून अभंगांच्या माध्यमातून ते साध्य झालं. आणि म्हणून विश्वनाथ कराड यांचे जे आवडते अभंग आहेत आणि ते अभंग म्हणजे काय तर विश्वनाथ कराड सर नेहमी म्हणतात की संतो दिक, म्हणजे काय संतांनी दिग्दर्शित केल्याप्रमाणे समाजाने जगलं पाहिजे. तर विश्वधर्मी डॉक्टर कराडांनी तसं प्रत्यक्ष त्यांच्याही आयुष्यामध्ये आचरणात आणलं आणि ते समाजाला ठाऊक नाही, कारण ह्या सगळ्या रचनेमध्ये अलीकडच्या काळामध्ये राजकारण आहे, माध्यमं आहेत, त्या प्रत्येकाचे रंग वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत, उजवे आहेत, डावे आहेत, ह्या सगळ्यांच्या चौकटीत कुठेच विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड अलाइंड होत नाहीत, म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचं संपादित होण्याची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आता जो अभंग आहे तो आपल्यासमोर सादर केला जाईल त्या अभंगातल्या ज्या ओळी आहेत, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामदेव केला विस्तार केला भागवत धर्म प्रचार, जनार्दन एक नात ध्वज उभारिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, पंढरीनाथ वाचून नाही दुसरा आधार. या अभंगामधल्या ज्या प्रमुख ओळी आहेत त्यात सरांच्या दृष्टिकोनातून इमारत फळा आली. तुम्ही बघा संत साहित्यातला हृदयाचा व्यापकपणा त्यांच्या इमारतींमधून दिसून येतो. उभारिले देवालया, स्वतःच्या गावात देऊळ उभारलं, माणा गावात जाऊन उत्तराखंडमध्ये सरस्वतीचं मंदिर उभारलं, असे अनेक देवालय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी तयार केलेली आहेत. आणि ध्वज उभारीला भागवतही तसं घडलेलं आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये भागवत धर्माची पताका, गरुड स्तंभ 148 फूट उंच, वरचे शेवटचे काही फूट सोन्याचे. श्रोतो त्याविषयी मी उद्या बोलून तुमच्याशी, तत्पूर्वी हा जो अभंग आहे सरांना आवडतो तो आपल्यासमोर सादर केला जात आहे. या अभंगाच्या माध्यमातून काय घडू शकतं ते समजून घ्या.

आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्म विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची. भारत हा एकच देश श्रोते हो, त्याच्या माध्यमातून विश्वशांती निर्माण होऊ शकते. जर भारतानं तसा विचार करून जगासमोर आदर्श निर्माण केला नाही तर काय घडतंय हे तुम्ही आत्ताही अनुभवत आहात. तेव्हा उदार चरितार्थं तु वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना आमच्या इथूनच जाईल, संत वाङ्मयातूनच जाईल याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही. पुन्हा भेटू उद्या सकाळी 10 वाजता.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:11 झाली आहेत. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: यांनी गायलेलं संगीत संशय कल्लोळ या नाटकातलं पद आपण ऐकलं. पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

श्रोतेहो एक निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबतीत जागरूक करा. धन्यवाद. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकत आहात. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं. स्वर होता इंदिराबाई खाडीलकर यांचा.
1: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे, तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
2: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
3: जन्म तू विश्व हे दाविले स दिला जन्म तू विश्व.
4: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
3: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
2: माय लेकर लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 आणि 30 सेकंद झाले आहेत. स्थानिक निवेदनं जाणून घेणार आहोत आता. सुरुवातीला हे निवेदन आलंय दीपस्तंभ फाउंडेशन यांच्याकडून. प्रवेश परीक्षा 2026 संबंधीचं हे निवेदन आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. त्यांच्यासाठी येणाऱ्या प्रवेश परीक्षा 2026 या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे या संस्थेकडून. इच्छुकांनी या सुविधेचा नक्कीच लाभ घ्यावा. आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं ऐकूया. सुधीर प्रकाश भेलके हे 30 वर्षांचे गृहस्थ. 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 सुमारास श्रीराम चौक कीर्ती गेट मारुंजी इथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: रंगाने गोरा, अंगाने मध्यम, चेहरा गोल, उंची 6 फूट, नाक बसकं, डोळे काळे, दाढी राखलेली आहे. यांना मराठी भाषा बोलता आणि लिहिता येते. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड इथं संपर्क साधावा. अभिषेक गणेश पत्रे हा 5 वर्षांचा मुलगा. दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:00 जनता वसाहत पर्वती इथून बेपत्ता झाला आहे. याचं वर्णन असं: रंग काळा सावळा, उंची 3 फूट, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे आणि बारीक, नाक सरळ, डोळे काळे, अंगात पांढऱ्या रंगाची चड्डी, त्यावर निळ्या रंगाच्या रेषा आहेत, उजव्या कपाळावर जुन्या जखमेची खूण आहे. या मुलाला कन्नड आणि मराठी भाषा बोलता येते.

एवढं बोलतो. या वर्णनाचा मुलगा आढळल्यास पर्वती पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. राम संजय चव्हाण हा 13 वर्ष 3 महिन्यांचा मुलगा मुंढवा पुणे इथून 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 च्या सुमारास बेपत्ता झाला आहे. याचं वर्णन असं, उंची 4.5 फूट, अंगानं सडपातळ, रंगानं काळा सावळा, चेहरा

याचं वर्णन असं, उंची 4.5 फूट, अंगानं सडपातळ, रंगानं काळा सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याचे केस लांब वाढलेले आहेत, गळ्यात काळा दोरा आहे, डाव्या हातात पिवळा दोरा आहे. बेपत्ता झाला त्या दिवशी अंगात हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट होती, चॉकलेटी रंगाची चप्पल होती. या वर्णनाचा मुलगा जर आढळला तर मुंढवा पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. प्रवीण संभाजी भोसले हे 58 वर्षांचे गृहस्थ, दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले आहेत, ते अद्याप परत आले नाहीत. त्यांचं वर्णन याप्रमाणे, रंग गोरा, चेहरा उभट, केस पांढरे, नाक सरळ, उंची 5 फूट 6 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट होती, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल. यांना हिंदी, मराठी आणि इंग्लिश भाषा लिहिता आणि वाचता येते. या वर्णनाचे गृहस्थ कुणाला आढळल्यास मार्केट यार्ड पोलीस ठाणे पुणे इथं संपर्क साधावा. एक अनोळखी पुरुष, त्यांचं नाव आहे नारायण माणिकराव नांदगे, हे मयत स्वरूपात सापडले आहेत. वय अंदाजे 70 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, नाक सरळ, डोळे बंद, तोंड बंद, डोक्याचे केस काळे पांढरे, शरीरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीची किंवा संशयास्पद खुणा दिसून येत नाही आहेत. या वर्णनाची व्यक्ती कुणाची असल्यास त्या संबंधित लोकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजलेत. आता श्रोते हो, मी अर्चना साने प्रसारणातून आपला निरोप घेते आणि आमची सहकारी सुनीता कुलकर्णी यापुढे आपल्यासोबत असेल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातली ही सुरुवातीची रचना होती शेवान यांची. बुलो सी रानी यांनी संगीतबद्ध केलेली. अल हिलाल चित्रपटासाठी स्वर होता इस्माईल आझाद कवल आणि सहकाऱ्यांचा. श्रोते हो, आज संगीतकार आणि गायक बुलो सी रानी यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आम्ही तुम्हाला सुरुवातीला ऐकवली. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आहे तुमच्या आवडी.
1: का बघू नाहीत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी

0: नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पाटी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
0: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सूरज चित्रपटातली हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. यानंतरची गीतरचना आहे मजरू सुलतानपुरी यांची. संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. शागीर चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: दोन जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
2: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 वाजता सखी विश्व, बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात सखी विश्व.
0: कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे राहुल देव बर्मन यांनी. आंधी चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया नीरज यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट कन्यादान.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 11:25 झाले आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कीर्ती कुमठेकर यांनी गायलेला राग हिंडोल. सुरुवातीला विलंबित ख्याल झुमरा तालातले बोल आहेत ननदियारी, आणि त्यानंतर 3 तालातली बंदिश आपण ऐकणार आहोत. बोल आहेत वाजत मिरदंग गावत गुनिरंग. त्यांना तबल्यावर साथसंगत केली आहे गणेश तानवडे यांनी, आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी. ऐकूया कीर्ती कुमठेकर यांनी गायलेला राग हिंडोल.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कीर्ती कुमठेकर यांनी गायलेला राग हिंडोल. सुरुवातीला आपण ऐकलीत विलंबित ख्यालातली झुमरा तालातली बंदिश ननदियारी, आणि त्यानंतर द्रुत तीन तालातली बंदिश आपण ऐकलीत वाजत मृदंग गावत गुनिरंग. त्यांना तबल्यावर साथ संगत केली होती गणेश तानवडे यांनी, आणि हार्मोनियमवर होते लीलाधर चक्रदेव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.

0: एक प्रश्न मध्ये जो सुटला तो दोघींसाठी पण आहे की दोघींना एकमेकांची आयुष्य आत्ता जर जगता आली तर तुला आईचं काय पुढे न्यायला आवडेल किंवा आत्ता करायला आवडेल, तुम्हाला संस्कृतीचं काय करायला आवडेल तिची आत्ता गर्दी येते.
1: काय जरा बोलायला शिकलं पाहिजे, जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले की थोडंसं सोशल म्हणजे की बाबा आपल्याबद्दल गैरसमज होणार नाहीत इतपत समोरच्याशी बोलणं
0: ओके
1: हे
0: हे तुम्ही
1: केलं
0: कंटिन्यू
1: पाहिजे.
0: हा ते करत नाही तुम्हाला जर करता आलं तर
1: हां, मग
0: त्याच्यासाठी
1: तिच्या
0: तुम्ही ते
1: वतीने
0: करा.
1: मी करत असते तर त्याच्यावरही तिचा आक्षेप असतो, तू किती बोलते मम्मी. मग तिला सांगितलं तुझं काम मला करायला लागतं. आणि सेम वडिलांच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की कुठेही जर आम्ही दोघं जण गेलो तर तिच्या पप्पांचाही स्वभाव तिच्यासारखा सेम, ते असे आबोल बसून राहतात की समोरची व्यक्ती टेन्शनमध्ये येते की नक्की काय चाललं यांच्या
0: म्हणजे
1: मनात.
0: होकार आहे का नकार आहे.
1: हां, काहीच कळत नाही. मग अशा वेळी मला पुढे होऊन बोलायला लागतं, त्याचा अर्थ ते दोघं वेगळे लागतात की हिला खूप बोलायला लागतं, पण त्यांचं काम ऍक्च्युली मी करत असते हे त्यांना कळत नाही
0: कळत नाही.
1: दोघांनाही.
0: ओके
1: तर ते जरा बदलावं तिने, थोडंसं बोलायला शिकावं.
0: वा, तुला आईचं काय घ्यायला आवडेल किंवा कुठलं आईचं कार्य तुला करायला आवडेल?
2: नाही, समजा मला तिचं आयुष्य पुढे जगायचं असेल तर एकदम मी स्वतःवर खूप विश्वास ठेवेन आणि
0: वा,
2: मी स्वतःला अंडर एस्टिमेट करणार नाही कधीच,
0: जे
2: कारण
0: ते
2: का
0: करत
2: मी
0: आहेत.
2: हो ती करते, कधी
0: ओके
2: कधी ती करते. आणि मला असं वाटतं की अंडर एस्टिमेट नाही करायचं, कारण का थोडंसं आपण ड्रीमी जगात जगलो ना तरच ड्रीम्स खऱ्या होत असतात. तिचं मला नेहमी म्हणणं असतं की स्वप्नाळू नाही ते, आत्ता रियालिटी काय. तर मी नेहमी म्हणजे मला रियालिटी ऐकायची नाही, माझ्या डोक्यात जे चाललं आहे ते मला स्वप्नवत असलं तरी ते मला खऱ्यात सत्यात उतरवायचं आहे. सो म्हणून मी त्या ड्रीम्स बघत असते. सो तिचं ते एक आहे.
0: आता इथे एक एक एक गाणं दोघींना डेडिकेट करायचं एकमेकींसाठी. तुला आईला डेडिकेट करण्यासाठी कुठलं गाणं सांगायला आवडेल?
2: डेडिकेट तिला ते हे करायचं आहे, एक एकदम वेअर्ड वाटेल पण तिला आजकालच्या या गाण्यांमधलं एक गाणं आवडलं होतं, कारण का तिने ते लूपवर एकदा खूप वेळा बघत होती आणि तिने मलाही सांगितलं हे गाणं किती छान आहे, त्याने किती छान सुंदर गायलं आहे. ते गुल्ली मटा नावाचं एक गाणं आहे ज्याच्यामध्ये जेनिफर विंगेट आहे. तिला हल्ली हल्ली ती खूपच आवडायला लागली आहे जेनिफर विंगेट, आणि अर्थात मला पण खूप आवडते. तर ती ते गाणं इतकं ऐकत होती, ती म्हणाली की त्याने ते किती सुंदर मखमलसारखा आवाज आहे त्याचा, तर तिला आवडतं म्हणून ते गुल्ली मटा गाणं आहे.
0: खूप खूप छान.
3: Once upon a time, in the kingdom of Awantha, lived Princess Jennifer, who was renowned throughout the land for her unmatched beauty. However, she was trapped in a life she did not choose. Her father, the king, had arranged for her to marry the prince of a neighboring kingdom in order to strengthen the alliance between the two nations. But the princess was in love with Saad, a commoner who lived beyond the castle walls. As the night of the wedding drew near, Jennifer sat in her chambers, waiting

0: just wanted to tell you, since the very first day I saw you, I love you.
1: And so, Jennifer and Saad fled the kingdom together, leaving behind the life that had been planned for them. They knew that they would face many challenges ahead, but as long as they had each other, they were ready to face whatever came their way.
2: आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या मुलीला सोलो ट्रॅव्हल करायला देईल. मी तिला फिरायला पाठवेल, तिला जिथे जायचंय तिथे फिरायला, कारण मला इतकं आवडतं फिरायला.
3: त्या त्या भूमिकेत गेल्याशिवाय नाही कळत ते. आत्ता म्हणणं सोपं भविष्यात तुला, तू जेव्हा होशील नाही तेव्हा तुला ते कळेल माझा व्ह्यू काय. आता मी तसंच वाटणार,
2: मी माझ्या मुलीला घरी बसून
3: असं म्हणतात नंतर ते सांगितलं ती भूमिका महत्वाची. भूमिकेत गेलं की त्याचे कंगोरे कळतात.
2: पण तू कमेंट कर
3: ऑडियन्सला, मी काय सांगणार ना भूमिकेत गेल्यावर काय कळत ते.
2: तू कमेंट कर ऑडियन्सच्या समोर की
4: मी फिरायला. त्यांनी सांगितलं याच्यावर आता विचार होईल तुमच्या अर्जावर.
3: नाही ते पप्पांना.

0: घालायचंय, पप्पांच्या कानावर घालायचंय, त्याच्यावर होणार विचार ना, मग
1: हेड ऑफिसला जाणार, मग त्याच्यावर निर्णय होणार.
2: काय हेड ऑफिसवरून सब ऑफिसलाच येतात ते परत. मम्मीला विचारा तुमच्या, गँगस्टर ही आहे घरात, हे पप्पांचं इमेज आहे अशी.
0: आता ती म्हणाली तसं ना, आम्ही प्रॅक्टिकली विचार करते
1: प्रश्न,
0: आणि ते त्यांना असं वाटतं की तू सारखी निगेटिव्ह बोलते किंवा तसं नसतं. ते ती जसं म्हणाली ती स्वप्नाळू आयुष्य जगते, तर मी त्याचं प्रॅक्टिकल का बघते की अचानक तुम्हाला धक्का बसून आहे ना कुठल्या गोष्टीचा, म्हणून मी ते प्रॅक्टिकल बाजू समजून देत असते एवढंच.
1: नक्की. तुम्ही कुठलं गाणं निवडाल संस्कृतीसाठी, डेडिकेट करण्यासाठी? संस्कृती म्हटलं की सडनली काय तुम्हाला कुठलं?
0: आता ती त्या क्षेत्रातच आहे ना, त्यामुळे तिला ते पटकन लगेच ती कनेक्ट लावू शकली.
1: तिचं आवडलेलं गाणं सांग एखादं, सिनेमातलं तिच्यावर शूट झालेलं गाणं आवडलं असं. तेच गाणं
0: हा, तिच्या शॉर्टकट दिसतो पण नसतो असं एक फिल्म होती, त्यातलं मखमली म्हणून गाणं होतं डुएट,
1: खूप गोड गाणं, ते
0: मला खूप आवडतं. ती आणि वैभव तत्ववादी यांच्यावर ते चित्रित झालं होतं
1: येस
0: ते गाणं.
1: चल आज तुमच्या आवडीचं म्हणून ते पुन्हा एकदा ऐकूया, तिच्या कार्यक्रमात आपण ऐकलंच होतं.

0: येस, तर आता सगळ्यात शेवटचा पार्ट, थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात? आत्ता सगळ्या आपल्या तिघांच्या एकत्र गप्पा झाल्या, आता तुम्ही थेट श्रोत्यांशी बोला.
1: लास्ट टाइम तुम्ही मला आठवण विचारली होती की तुला इथे येऊन परत कसं वाटलं. आय
0: हां
1: थिंक कदाचित आता परत नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू करेन तेव्हा मला ही आठवण जास्त असेल की मला तेव्हा ही आठवण झाली होती. अर्थात जेव्हा आपण आपला इंटरव्ह्यू केला तेव्हा खूप लोकांचे इतके पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आले होते आणि जे अनपेक्षित होते
2: बरोबर.
1: ॲक्च्युली, कारण इंडस्ट्रीमधले पण काही मित्र होते आणि त्यांनी मला विचारलं तू आकाश, बरं एकाने मला असं विचारलं की तू आठवड्याला आकाशवाणीचा इंटरव्ह्यूज करतेस का? तर मी म्हणलं
2: होते
1: तुला कळलं पाहिजे की ते एकदा रेकॉर्ड करून ते प्ले करत राहणार. आठ अगं तुझंच ऐकू येते, मी एव्हरी टाईम मी आकाशवाणीचं ऐकतो तेव्हा. सो काही नाही, मला लोकांना इतकंच सांगायचं आहे की मला एकतर खूप मस्त वाटलं, मला असे इंटरव्ह्यूज मी लास्ट टाईम पण म्हटलं खूप आवडतातच. माझ्या काही आता थोड्याशा फिल्म्स येणार आहेत बाहेर, त्या नक्की बघा. मराठी चित्रपटांवर पण तितकाच विश्वास टाका कारण खरंच लोकांची तडजोड चालली आहे चांगला सिनेमा करण्यासाठी. करेज या फिल्मसाठी मी खूप एक्सायटेड आहे, ती मे बी थोड्या वेळाने लोकांपर्यंत येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्म चांगली ठेवा, सगळ्यांशी चांगलं वागा आणि छान जगा यार, तेवढंच आयुष्य आहे.
0: ताई, संस्कृतीच्या मागच्या वेळेचे तिच्या बोलण्याचं कौतुक आम्हाला एवढ्यासाठीच वाटलं की ही ज्या वयात आहे आणि आता शेवटचं जे वाक्य वापरती आहे की कर्म चांगली ठेवा वगैरे वगैरे, ही
2: कृष्णामुळे ना,
0: कृष्णामुळे
2: कृष्णामुळे
0: आणि तुमच्या संस्कारांमुळे. येस, तुम्ही थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
2: सर्वप्रथम मी विशेष गीतगंग कार्यक्रमाचे आभार मानेन की मला त्यांनी संधी दिली इथे येऊन बोलण्याची. आणि तुमचंही मला जास्त कौतुक वाटतं की समोरच्याला बोलतं कसं करायचं,
1: हो
2: हे तुमच्या म्हणजे नसानसत भिनलेली कला आहे की आम्ही किती बोललो.
0: माझ्यासमोर आहेत, मला काहीच करावं लागलं.
2: आमची भांडणं होतं, तुम्ही बोलण्यात ठेवलं ना गुंतवून, हे मत
0: यश घेतो माझ्याकडे.
2: नाहीतर भांडण व्हायच्या बेताला आलं होतं एका पॉइंटला, वादावाद म्हणजे भांडण नाही. तर मागच्या वेळेला जो तिचा झाला इंटरव्ह्यू तोही खूप छान तुम्ही घेतलात. आणि आत्ता त्यावेळेला मला येऊन जे अनोळखी जे होते लोक त्यांनी माझ्या घरी येऊन जे मला तिच्याबद्दल सांगितलं की तिच्या बोलण्यात तुमचे संस्कार दिसतात, तर हे एका आईच्या दृष्टीने आई वडिलांच्या दृष्टीने खूप महत्वाचं वाक्य आहे की तिच्या बोलण्यात तुमचे संस्कार दिसतात. की म्हणतात की आपली मुलं हे आपला आरसा असतो, आपण काय आहोत हे आपल्या मुलांकडे बघून कळतं, तर कुठेतरी ते अभिमानास्पद आहेच आहे. तर परत एकदा सगळ्यांना तेच सांगेन की आपल्या मुलांच्यात खूप कला दडलेले असतात किंवा ते खूप टॅलेंटेड असतात, ते ओळखण्याची गरज असते. तर आई वडिलांनी तेवढं संयमाने, जरा थोडं लगेच यश मिळतच नसतं कुठल्याही क्षेत्रात, तर संयमाने आई वडिलांनी त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांच्या वाईट काळात त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. त्यांना लगेच जज नाही करायचं की तू हे करू नाही शकत किंवा तुला येणारच नाही. हे वाक्य फार वाईट आहे की तुला काहीच येऊ शकत नाही.
0: बरोबर,
2: मोठे शास्त्रज्ञ होते तर त्यांच्या ते जरा थोडेसे काय ढ होते अभ्यासात, तर त्यांना शाळेतून त्यांच्या आईला बोलवणं आलं आणि आईला एक चिठ्ठी दिली आणि आई घरी आली तर ते म्हणाले की काय सांगितलं ग तुला, तर ते म्हणाले की ते असे म्हणाले की तुमचा मुलगा इतका एक्स्ट्रॉर्डिनरी हुशार आहे ना की तुम्ही त्याचा घरी अभ्यास घ्या, आमची शाळा त्याला अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे शाळा आमची लायक नाही आहे त्याला असं म्हणून वर्षानुवर्ष आईने घरी अभ्यास घेतला. ते थोर शास्त्रज्ञ झाले आणि जेव्हा आई एक्सपायर झाली तेव्हा त्यांनी आईची जुनी ट्रंक काढली, तर त्या ट्रंकेत ती चिठ्ठी त्यांना सापडली आणि त्यात लिहिलं होतं की तुमचा मुलगा अतिशय ढगोळ आहे, त्याची शिकण्याची लायकी नाहीये म्हणून आम्ही त्याला शाळेतून काढतो आहोत. तर हे आईच्या आईने जेव्हा त्यांना ते वाक्य सांगितलं की तू शाळेसाठी लायक नाहीयेस म्हणून शाळेने तुला काढलंय, त्याच्यामुळे त्यांची प्रगती झाली की ते थोर शास्त्रज्ञ, म्हणजे ते माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे की आपल्या बोलण्यावर खूप असतं.
0: नक्कीच नक्कीच. चला तर आज खरं संस्कृतीचं व्यस्त शेड्यूल आणि म्हणून तुमचंही व्यस्त शेड्यूल कारण तुम्ही त्या शेड्यूलशी अटॅच आहात, त्यातून वेळ काढून तुम्ही दोघी पण आलात, छान आमच्या समोरही भांडलात, तर ही भांडणं
2: ते नॅचरल झालं काय
0: म्हणून हा नॅचरलनेस हा नैसर्गिकपणा तुमचा असाच टिकून राहो, तुम्ही सतत भांडत राहो, त्या भांडणातून तुमचं नातं आणखी घट्ट होत राहो, या आमच्या शोभेच्या श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप आभार.
2: कारण नुसतं गोड गोड वागणं म्हणजे ते खरं नातं नसतं असं माझं मत आहे,
0: म्हणून
2: थोडी भांडणं झाली पाहिजेत, थोडे विरोधाभास झाले पाहिजेत मतांचे.

0: तर अशा भांडणांसाठी पुन्हा कधीतरी आकाशवाणीवर भेटूच या.
1: नक्कीच.
0: पुन्हा एकदा आकाशवाणीच्या वतीनं, श्रोत्यांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं दोघींचेही खूप खूप आभार.
1: थँक्यू.
0: तर शोध हो, आपण ऐकत होता युवा अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि तिची आई संजीवनी बालगुडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 6 आणि शेवटचा. मालिकेतील पुढच्या भागांसाठी ऐकत राहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आता महिला श्रोत्यांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आज यामध्ये सुरुवातीला ऐकूया मेपलच्या पानातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध. त्यानंतर अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन आणि कार्यक्रमात शेवटी सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम. लेखन विद्यागौरी ताम्हणकर यांचं, तर सहभाग आहे अपर्णा जोग आणि स्वतः विद्यागौरी ताम्हणकर यांचा. सूत्रसंचालन केलं आहे यशस्वी पुणेकर यांनी, तर कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सुट्टीमध्ये बाहेर परदेशी फिरायला जातो आणि तिथल्या आठवणी सोबत घेऊन येतो. तशीच एक आपली मैत्रीण कल्पना देशपांडे या मेपल्सच्या देशात म्हणजे कॅनडाला गेल्या होत्या. तिथल्या आठवणी त्या आपल्याला आज सांगणार आहेत, पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय. कल्पना देशपांडे कथाकथनकार, एकपात्री कलाकार, लेखिका आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तसंच अनेक राज्य साहित्य संमेलनं आणि व्याख्यानमालामधून त्यांनी कथाकथन केलं आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील आणि परदेशातील रसिकांसाठी कथाकथन आणि एकपात्री कार्यक्रम त्या सादर करत असतात. त्या दरवाजा आड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून त्यांच्या मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत. अशा या कल्पना देशपांडे आज आपल्याला घेऊन जात आहेत कॅनडाच्या सफरीवर. तर ऐकूया कल्पना देशपांडे यांचा आलेलितबंध मेपल्सच्या पानातून.
1: नमस्कार. मेपल्सच्या पानातून. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेली मेपल पानांची भूमी म्हणजे कॅनडा हा देश. या देशाच्या ध्वजावरही मेपल पानाचं चिन्ह आहे. या अशा भूमीचं आकर्षण नेहमीच मनात होतं. तेव्हा चक्क कॅनडामध्ये काही महिने राहण्याचा योग आला. आपलं जितके महिने इथे वास्तव्य आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे मनात ठरवलेलंच होतं. तिथे पोचल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सकाळी फिरायला जायला सुरुवात केली. सुंदर स्वच्छ मोकळे रस्ते, दुतर्फा ठराविक रस्त्याला ठराविक प्रकारची एकसारखी झाडं, पदपथांची व्यवस्था, या आणि अशा अनेक कारणांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचं वेळ नकळत वाढू लागला. ट्रॅफिक रूल्स, ते पाळणारे सर्व नागरिक, हेही मॉर्निंग वॉकला जाण्याचं एक आकर्षणच वाटत होतं. रस्त्याने फिरताना तर छान वाटतं, पण त्याहीपेक्षा इथे फिरण्याचा आनंद घेता येतो तो ट्रेलमध्ये. ट्रेल म्हणजे नैसर्गिक ठिकाणी थोडी कच्ची, थोडी पक्की डिझाईन केलेली पायवाट किंवा छोटा रस्ता जो ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंगसाठी वापरला जातो. इथे असतात विविध पक्षी, अगदी रस्त्यावर बागडणारे ससे आणि पायाशी लुडबुड करणारी खारुताई. आता उत्कंठा होती कॅनडामधील काही प्रसिद्ध स्थळं, इथलं राहणीमान, खानपान, लोकसंस्कृती हे जाणून घेण्याची. टोरोंटो हे कॅनडातील प्रमुख सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि कॅनेडियन प्रांताच्या ओंटोरियोची राजधानी. टोरोंटोजवळ अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि इथेच

आमचं 4 महिने वास्तव्य होतं. टोरोंटोजवळील पहिलं शहर जे आम्ही पाहिलं ते म्हणजे केम्ब्रिज. हे कॅनेडियन हेरिटेज नद्या ग्रँड रिव्हर आणि स्पीड रिव्हर यांच्या संगमावर वसलेलं आहे. अद्ययावत रस्त्यांवरून पण ऐतिहासिक शहराची रचना पाहत ही संध्याकाळ आम्हाला अगदी रमणीय वाटत होती. 1800 काळातील ऐतिहासिक चुनखडीच्या इमारती या केम्ब्रिजचा इतिहास वारसा आणि वैशिष्ट्य असल्याचं साक्ष दाखवत होत्या. टोरोंटोजवळ अनेक लेव्हेंडर फार्म्स आहेत. या फार्ममध्ये 30,000 ते 1,00,000 लेव्हेंडरची झाडे दिसून येतात. इथे फुलांचं सौंदर्य तर अनुभवता येतच, पण आम्हाला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते येथील पियानोचं. फार्ममध्ये 3-4 ठिकाणी पांढरा काळा अशा वेगवेगळ्या रंगाचे पियानो ठेवलेले होते. शिवाय ते सुस्थितीत होते आणि आपण त्याच्यावर आपली मनपसंत धून वाजवू शकतो, तेही कोणतंही शुल्क न देता. टोरोंटोचा महत्त्वाचा आणि जास्त आकर्षण असलेला भाग पाहायला आता जायचं होतं, ज्याला डाऊनटाऊन म्हणतात. डाऊनटाऊन टोरोंटो हे टोरोंटो शहराचं केंद्र आणि व्यावसायिक क्षेत्र आहे. डाऊनटाऊनचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सीएन टॉवर. सीएन टॉवर हे टोरोंटोच्या क्षितिजाचं एक प्रमुख प्रतीक आहे. कॅनडामधील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वास्तू म्हणून याकडे पाहिलं जातं. हे एक उंच प्रसारण आणि दूरसंचार टॉवर आहे. ही इमारत एकूण 147 मजली उंच आहे. या ठिकाणाला दरवर्षी 2 दशलक्षहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या टॉवरमध्ये एक फिरणारे रेस्टॉरंट, ऑब्झर्वेशन रूम, अवलोकन कक्ष आहे. याच परिसरातील एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रॉजर्स सेंटर, स्कायडोम. हे एक मागे घेता येणारं छप्पर असलेलं स्टेडियम आहे. सीएन टॉवरजवळील रिप्लेच ॲक्वेरियम हे एक लोकप्रिय मत्स्यालय तर पाहायलाच हवं. हे देशातील सर्वात मोठ्या इनडोअर मत्स्यालयांपैकी एक आहे. इथे आत शिरताना कुठे पावन कुठे नाही असं झालेलं होतं. इथे सुमारे 450 वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आणि इतर समुद्री प्राण्यांचं घर आहे. माशांच्या विविध जाती पाहत असता मला एक वेगळंच दृश्य दिसलं आणि काही वेळ चमचमणारे आकर्षक मासे सोडून मी तिकडेच पाहत बसले. एक तरुण मुलगा आपल्या प्रथमदर्शनी अशिक्षित वाटणाऱ्या मायला तिथली माहिती वाचून सगळं समजावून सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव मी टिपत होते. सीएन टॉवरच्या बाहेर अशाच एका आई मुलाच्या जोडीने पुन्हा माझं लक्ष वेधलं. सुशिक्षित तरुण मुलगा जॉब निमित्ताने इथे आला असावा. आपल्या स्टायलिश आईला उभं करून तिचे वेगवेगळ्या अँगलने तो फोटो घेत होता. मायलेकाच्या 2 वेगवेगळ्या जोड्या, पण दोन्ही जोड्यांमध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील चमक आणि आईबद्दलचं प्रेम हे सारखंच दिसत होतं. डाऊनटाऊनच्याच भागात वॉटरफ्रंटवर होणारा आंतरराष्ट्रीय एअर शो हा तर पाहायला हवा आणि त्याची संधी आम्हाला मिळाली. या शोमध्ये प्रामुख्याने कॅनडा आणि अमेरिकेतील लष्करी, सरकारी आणि नागरी विमानांचं प्रदर्शन असतं. लेक साईडला शो पाहण्यासाठी आपल्याकडे जशी जत्रेला गर्दी असते ना, अगदी तशी गर्दी होती. विविध एअरक्राफ्टच्या कसरती त्या करत असताना त्यांनी आकाशात केलेले विविध आकार हे सगळं नयनमनोहर असं वाटत होतं. टोरोंटोच्या आसपास पाहण्यासारख्या बऱ्याच सिटीज, टाऊन्स आणि ठिकाणं आहेत. केम्ब्रिज, पॅरिस, गोडरिज, ब्ल्यू माउंटन, टॉबरमरी, मुस्कोका, हॅमिल्टन, रॅटलस्नेक इत्यादी, आणि महत्त्वाचा जगप्रसिद्ध नायगारा. बरीच ठिकाणं पाहिली, पण प्रत्येकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. पण ते सर्व पाहत असताना खूप मजा घडत होत्या. वेगवेगळी माहिती मिळत होती, वेगवेगळ्या अनुभवातून नवीन काही शिकायलाही मिळत होतं. या अनेक ठिकाणी जाताना मध्येमध्ये कॅनडातील प्रसिद्ध ब्रँड असलेलं टीम हॉर्टन, किंवा ज्याला टीम्स म्हणतात, असं बहुराष्ट्रीय कॉफी हाऊस रेस्टॉरंट दिसून येतं. वेगवेगळ्या फ्लेवर्सची कॉफी, डोनट्स, सँडविच, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे टिमबिट्स, मफिन्स, ब्रेकफास्ट किंवा आणखी काही फास्ट फूड इथे मिळतं. या टीम्समध्ये अनेक वेळा गेलो. सुरुवातीला एक गंमतच झाली. मी आत गेले आणि टेबलावर थोडंसं आधीच्या कस्टमरनी काहीतरी सांडलेलं होतं. काउंटरच्या इथे एकसारखा टीशर्ट घातलेली 2-3 मुलं उभी होती. मी त्यांना टेबल क्लीन करण्याची रिक्वेस्ट केली, पण त्यांनी क्लीन केलं नाही. नंतर माझ्या मुलाकडून कळलं की इथे आपणच साफ ठेवायचं असतं आणि आपणच स्वच्छ करून बसायचं. हा स्वयंशिस्तीचा मला पहिला धडा होता. टोरोंटोजवळील 3-4 दिवस राहण्याचं एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे टॉबरमोरी. येथील जॉर्जियन बे, सुंदर तळं, सुंदर निळं पाणी आणि त्यांनी हजारो वर्षांपासून निर्माण केलेल्या नेत्रदीपक खडक रचना पाहण्यासारख्या आहेत. जॉर्जियन

मधील फुलांच्या कुंड्यांसारखं दगडी खांबांचे फ्लॉवरपॉट आयलंड हे येथील प्रमुख आकर्षण. एक छोटंसं शहर गोडरिच हेही पाहण्यासारखं आहे. हे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. काहींचा असा दावा आहे की राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी एकदा गोडरिजला कॅनडामधील सर्वात सुंदर शहर असं म्हटलं होतं. एकदा वॉकला जाताना मी पाहतच बसले. एका ठिकाणी एक 80 वर्षाचे गृहस्थ अगदी वेलटुडू पदपथ आणि त्या शेजारील सरकारी लॉनवरील कचरा उचलून तो मोठ्या गोडीत भरत होते आणि परिसर स्वच्छ करत होते. त्या गृहस्थांचा याही वयातील उत्साह आणि स्वयंसेवा पाहून मी थक्कच झाले. आता श्रावण महिना आला आणि आपले हिंदू सणवार सुरू झाले. श्रावणी सोमवारी हिंदू हेरिटेज सेंटर इथे शंकराच्या पिंडीचा अभिषेक किंवा जीवतीचा फोटो, तुळशीपासून केळीच्या खुंटांपर्यंत आणि भिजवलेल्या वातींपासून आपल्याकडे मिळतात त्या सगळ्या वस्तू इंडियन स्टोअरमध्ये मिळतात हे पाहून इथेही आपली संस्कृती टिकून आहे याचा मला आनंद झाला. गणेशोत्सवात 5 दिवसाच्या आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही रोज काही फॅमिलींना बोलवत होतो. आम्हालाही काही ठिकाणी बोलवत होते. त्या आरत्या म्हणणं आणि प्रसादासाठी घरी करून आणलेले उकडीचे मोदक हे सगळं पाहून आपण सणावाराला भारतात नाही याची खंत मुळीच वाटली नाही. आमच्याजवळच हिंदू सभा मंदिर होतं. हे 30 वर्ष जुनं मंदिर आहे. साधारण 1000 लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप. येथे संपूर्ण दिवसभर गणेशोत्सवाचा कार्यक्रम ठेवला होता. या गणेशोत्सवात माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅनडामध्ये प्रथमच कार्यक्रम करण्याचा आनंद आणि अनुभव खूप छान होता. जरा सणवार संपले आणि आमची पुन्हा भटकंती सुरू झाली. तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी कॅनडाला गेले आणि नायगारा पाहिला नाही. अहो असं कसं होईल. ड्रीम प्लेसेसमधली एक प्लेस म्हणजे नायगारा. तो तर 3 वेळा पाहिला. जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक नायगारा हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांच्या सीमेवर नायगारा नदीवर आहे. धबधब्याचा मोठा भाग कॅनडाच्या बाजूने आहे तर अमेरिकेच्या बाजूने अमेरिकन फॉल्स आहेत. कॅनडाच्या बाजूने नायगारा जास्त छान दिसतो. जगप्रसिद्ध अतिशय सुंदर अद्भुत असा हा नायगारा पाहायला दरवर्षी करोडो लोक येतात. ज्या दिवशी प्रथम नायगारा पाहायला जायचं होतं ना त्या दिवशी मी खूप एक्साईट झाले होते. तासाभराच्या ड्राईव्हनंतर आम्ही नायगाराच्या जवळपास पोहोचलो. समोर गेट बंद असलेलं दिसलं. गेटच्या पलीकडे अमेरिकेचा व अलीकडे कॅनडाचा ध्वज फडकत होता. दोन्ही देशांची ही सीमा होती. आमची गाडी पुढे निघाली. मोठे मोठे वृक्ष, विविध रंगी फुलांचे ताटवे, ट्युलिप हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं दर्शन घेण्यासाठी जीव व्याकुळ झाला होता तो नायगारा होता. सर्वप्रथम मेड ऑफ द मिस्ट नावाची बोट राईड करण्यास प्लॅस्टिकचे रेनकोट घालून निघालो. ती बोट आपल्याला अमेरिकन व कॅनडियन धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जाते. उंचावरून खूप फोर्सने कोसळणारं पाणी, त्याचे जोरजोरात उडणारे तुषार, घटकेत धुकं, घटकेत खाली आलेले ढग यातून बोट हळूहळू पुढे जात होती. सुरुवातीला अमेरिकेचे 2 धबधबे पाहून ज्यावेळी ही बोट कॅनडाच्या त्या मोठ्या धबधब्याजवळ आली ना त्या क्षणी त्याचं ते अद्भुत जगप्रसिद्ध रूप, उंचावरून तो झेपावणारा प्रपात मी पाहतच बसले. हे जगातील आश्चर्यच, निसर्गाचा परमेश्वर निर्मित हा अनोखा विलक्षण आविष्कार आहे असं वाटलं. माझ्यासाठी जीवाशिवाची गाठ पडावी असाच तो क्षण होता. नायगारा नदीवर रेनबो ब्रिज नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचं सौंदर्य चांगलं पाहता येतं. साधारण 4 वाजता ढग, हलका पाऊस आणि मध्ये सूर्याची रुपेरी किरणं अशात 2-3 सुंदर रेनबो पाण्याची संधी मिळाली. नायगारा फॉल्स त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, शिवाय तो जलविद्युत ऊर्जेचं एक मौल्यवान स्रोत आहे. तेव्हा ते पॉवर स्टेशन पाहणं हेही महत्त्वाचं. द टनेल हेही तितकं छान. व्हाईट वॉटर वॉक, व्हर्पूल एरोकार ही सर्व आकर्षणं खरोखरच आकर्षक आहेत. नायगारा धबधबा पाहायची खरी मजा आहे रात्री, तेही कॅनडाच्या बाजूने. फॉल्समधून पडणाऱ्या पाण्यावर प्रकाशाचं झोत सोडलेले आहे. वेगवेगळ्या रंगात दिसणारे पाणी पाहताना कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होतच नाही. पावलं तिथेच घुटमळू लागतात. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हावून निघालेला नायगारा धबधबा, ते नयनमनोहर दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही. शिवाय ठराविक वेळेला होणारी फटाक्यांची आतिषबाजी तीही पाहण्यासारखी असते.
नायगारा धबधब्याच्या खाली

0: बोगदा आहे, तो रात्री पाहण्यात मजा येते. धबधब्याच्या खालील प्रवाहाखालील भागाचं अतिशय सुंदर दृश्य पाहण्याचा हा अनुभव खूपच छान. तिसऱ्यांदा नायगारा येथे भेट दिली ती नायगारा ऑन द लेक येथे. हे एक सुंदर ऐतिहासिक शहर आहे जे नायगारा ऑन द लेक तलावाच्या काठावर वसलेलं. येथील ऐतिहासिक इमारती कलादालनं पाहून स्थानिक दुकानात शॉपिंगही करता आलं. अनेक वायनरीज, उत्कृष्ट रेस्टॉरंट्स इथे आहेत. इथे वायनरीचे विविध प्रकार टेस्ट करण्यासाठी देण्यात येतात. कॅनडामध्ये सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो. निसर्गाचं हे बदललेलं रूप पाहण्यासाठी अनेक जण सहलीचं नियोजन करतात. हॅमिल्टन, मुस्कोका, रॅटलस्नेक हे त्यावेळी आम्ही आवर्जून ट्रेक केले. ऑक्टोबर महिन्यात निसर्गाचं रूप तर पूर्णपणे बदललेलं असतं. याच महिन्यात कॅनडातील प्रसिद्ध पम्पकिन फेस्टिवल असतो. इथे आम्हाला पहिल्यांदाच पम्पकिन महोत्सव आणि हॅलोविन हे दोन्ही पाहायला मिळालं. यानंतर आपला प्रमुख सण दिवाळी आला. दिवाळीमध्ये कॅनडातील पहिलं प्राचीन भारतीय मंदिर तिथे जाण्याची संधी मिळाली. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर मुलगा आम्हाला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी आम्हाला दाखवले नॉर्दर्न लाईट्स. अवकाशात दिसणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे नॉर्दर्न लाईट्स. ते पाहून मी अवाकच झाले. आज आकाशातही रंगपंचमीचा खेळ सुरू झाला आहे असं वाटत होतं. बरंच काही पाहून झालं होतं. मुलांबरोबर, नातीबरोबर खूप मजा केली होती. मायदेशी परत येण्यापूर्वी एक दिवस मी आणि माझे पती लॉंग ड्राईव्हसाठी निघालो. मी एका लॉनवर एका बाकावर निशब्द बसलो होतो. जवळच एअरपोर्ट होतो. वरून सारखी विमानं चालली होती आणि त्यावेळी ते विमान पाहिलं आणि मला ने मजसी ने परत मातृभूमीला हे शब्द आठवले. अर्थात आमचं कारण वेगळं होतं. आहे मनोहर तरीही आपला गाव आठवणारच ना. आता कॅनडामध्ये आणखी थंडी वाढू लागली होती. आपल्याकडे भारतात थंडीच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात. तसेच आम्ही भारतात परत येण्यासाठी तयार होतो. प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद नाही ने रोके. पण मनुष्याचं तसं नाही आहे ना. आपल्याला मायदेशी काही दिवसांनंतर परत यावंच लागतं. दुसऱ्या देशात किती दिवस राहायचं याचीही मर्यादा असते. आमची मर्यादा अर्थातच आमचा व्हिसा संपत आला होता. शिवाय मायदेशही साथ घालत होता. काही वेळाने विमानाने उड्डाण केलं. खिडकीतून दिसणारे कॅनडाचे नयनमनोहर दृश्य, ते लेक, रस्ते, झाडं आणि मेपलची पानं धूसर होत गेली. त्याला दोन कारणं होती, ती मी सांगायला नकोच. या मेपल पानांचा मात्र विसर पडला नाही. असंख्य आठवणींबरोबर मेपलची पानंही लक्षात होती. स्वदेशी येताना मेपलची साथ बरोबर होतीच. येताना बरेच जणांना भेट देण्यासाठी मेपल सिरप बरोबर घेऊन आलो होतो. तेव्हा मेपलचा गोडवा आणि कॅनडाच्या गोड आठवणी पुढील कॅनडा दौऱ्यापर्यंत आमची साथ देणार होते.
1: आताच आपण ऐकलात कल्पना देशपांडे यांचा ललितबंध मेपल्सच्या पानातून. मैत्रिणींनो, एक स्त्री म्हणून आपल्या मनाची ओळख कवितांमधून करून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, हो ना. म्हणूनच आज आपण ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांना बोलवलं आहे. अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यात MA असून मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांची 23 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि पहिल्या 2 कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचं उत्कृष्ट साहित्य निर्मितीचं पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना 30 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती, उर्दू अशा भाषांमधून अनुवादही प्रकाशित झाले आहेत. बदलत गेलेली सही हा त्यांचा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठीसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. SSC बोर्डाच्या 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही त्यांच्या काही कविता समाविष्ट आहेत. 2 विद्यार्थी त्यांच्या कवितेवर PhD करत आहेत. विविध संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. आंतरभारतीय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या 2 संस्थांच्या विद्यमान अध्यक्ष त्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या कविता.

नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नदी. कवितेचं शीर्षक जरी नदी असलं तरी नदीच्या रूपकातून स्त्रीच्या सनातन दुःखाचा वेध या कवितेत मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. कविता अशी आहे, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. उगमस्रोताशी बांध मुलीला जन्मालाच येऊ दिलं जात नाही. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ, सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र. मुलगी मोठी होते. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र, नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी. नदीच्या वळण वळशांचा बाज हा मोडला कोणी. आणि शेवटी नदी तर लेख निसर्गाची, नदी तर लेख निसर्गाची, प्रतीती पूर्ण मुक्ततेची, वाहणे याच काठाने भाग हे पाडले कोणी. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगम स्रोताशी बांध हा घातला कोणी, बांध हा घातला कोणी. माझी पुढची कविता आहे बदलत गेलेली सही. सही म्हणजे आपली स्वओळख. पण स्त्रिया किती शिकल्या, कमावत्या झाल्या तरी देखील घरादारात त्यांना स्थान नसतं. त्यांना त्यांची ओळख, त्यांचा चेहरा मिळत नाही आणि अशाच त्या संपून जातात. अशा अगदी एका सर्वसामान्य स्त्रीच्या सही संदर्भातल्या स्वगतासारख्या आठवणींमधून तिचं रेखाटलेलं चित्र बदलत गेलेली सही. किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, तरी काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. शाळेत बाईंनी दोन रांगांचा ग्रहपाठ तपासायला सांगितला तर अगदी बाईंसारखी सही सही सही केली आपण. बाईंनी पाहिलं तर रागवल्याच, कौतुक तर लांबच. नंतर SSC च्या फॉर्मवर सही कर म्हणाले बाबा, तर गांगरून नुसतं नावच लिहिलं, कुमारी शांता गणेश जोशी असं. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत, एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत तर ते जाड चष्म्याचे टकले काका म्हणाले, सही कर. तर गोंधळून विचारलं आपण, कुणाची करू? जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले, कर पंतप्रधानांची. कॉलेजात स्वतःच्या नावाला दिल्या खूप सुंदर सुंदर लपेटी, ने ठरवलं अशी करायची सही. वाटलं झालो आपण आज कोणीतरी. नंतर हळूहळू शिक्षण नोकरी लग्न झालं. वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या. वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळी सही यायची. एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. नंतर नंतर नंतर करून करून करून त्यातली मजाच गेली. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. काही आपोआप सुटले ईश्वर इच्छेने, काही ईश्वर इच्छेनंच नाही सुटले. आता सही करताना थरथरतो हात कापतो, आता सही करताना थरथरतो हात कापतो. पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा गोमटा हसरा बेटा म्हणतो, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात.

आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं, नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं, खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात, का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात. याच्यानंतरच्या ज्या दोन कविता आहेत त्या कोरोना काळामध्ये सुचलेल्या आणि त्या काळात लिहिलेल्या कविता आहेत. त्यावेळेला आपण बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, त्या विषयावरची लिहिलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे बाग. बाग, केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. तरसली हिरवळ मुलांच्या केलबी लाटाला धडपडण्याला गोंगाटाला. गेलीयत कुठे मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. गेलीयत कुठं मुलं विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. घाबरली आहे हवा स्वतःच्याच विषारी फुत्कारांना राक्षसी विषाणूंना. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. केव्हापासून हाका मारतीये बाग येऊ देना जाग जगण्याला, येऊ देना जाग जगण्याला. आणि कोरोनाच्याच काळामध्ये लिहिलेली ही थोडीशी एक सकारात्मक भाव व्यक्त करणारी कविता. कविता अशी आहे, झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. झाडं कुठं जातात रोज दूरच्या अंतरावर, तरी पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, नि पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. सगळी मिळून धरतात फेर नि सगळी मिळून गाणी गातात. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. नि प्रस्फुरित होतात पशु पक्षी माणसं जगण्याच्या तोनात ऊर्जेनं. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. आणि ही एक पुढची कविता आहे. ही साधारणपणे प्रतिभाशक्तीच्या संदर्भामध्ये, कवितेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये लिहिली गेलेली कविता आहे. कविता अशी आहे, कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वा कुणी बघते. कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वा कुणी बघते. कपारी तील झिरप्याचे कोणते गीत पाझरते. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. लपेटून सूर सोनेरी गोलगिरकीतून फिरते. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. आणखी

0: कविता वाचते स्त्रियांच्या संदर्भातली की स्त्रियांना आपण दोनच प्रकारे बघत असतो. अजून काही स्त्रीचं वेगळं विश्व असतं हे पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये बघितलंच जात नाही. त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही कविता, कवितेचं शीर्षक आहे बदाम राणी चौकट राणी. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर, तथाकथित स्त्रीपणाची सारी बंधने जुगारीत मी फक्त स्वतःचे बंधन मानते. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई, मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला तथाकथित बाई. माणूस म्हणून जगण्याचा सहज पवित्र असतो माझा, इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी, संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. निस्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी, संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. निस्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी, किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिलखेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आपण ऐकत होता अंजली कुलकर्णी यांच्या कविता. मैत्रिणींनो, या कविता ऐकताना तुमच्याही मनात अनेक भावना उसळून आल्या असतील, हो ना? खरंच आहे, या कवितांमधून आपल्याला आपलीच ओळख होते असं वाटत जातं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आजच्या सखी विश्व या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे विद्यागौरी ताम्हणकर यांनी आणि सहभाग घेतला आहे विद्यागौरी ताम्हणकर आणि अपर्णा जोग यांनी. सखी विश्व.
2: एक्सक्यूज मी, तुम्ही अपर्णा का?
3: हो, पण आपण कोण?
2: अग अपर्णा, किती दिवसांनी भेटतेस, मला ओळखलं नाहीस का? सॉरी सॉरी, थांब, स्कार्फ आणि गॉगल काढते. आता बघ ओळखता येते का ते.
3: अग विद्या
2: यार, किती वर्षांनी भेटतेस, अजूनही तशीच दिसतेस ग. अग तू सुद्धा. आणि त्यामुळेच तुला बघून लगेच ओळखलं, पण म्हटलं ताई आम्हाला ओळखतायत की नाही कोण जाणे.
3: अगं मी 6 महिन्यांपूर्वीच इकडे राहायला आले.
2: बर बर,
3: तेव्हाच तुझी आठवण झाली होती बघ, पण तुझा नंबर नव्हता ग.
2: असू दे असू दे, आता भेटलोय ना मग छानच, मस्तच. दो बिछडे हुए दोस्त मिल गए.
3: खरंच ग, खरंच. आणि आपल्या दोघींच्या आयांमुळे आपण छान मैत्रिणी झालो होतो.
2: होय,
3: पण बदल्या झाल्या सतत आणि आम्ही सगळेच गावोगावी फिरत. पण विद्या, तुझ्या चेहऱ्यावर मात्र एक छान शांतता दिसतेय ग.
2: अग मी आत्ताच आमच्या मेडिटेशनच्या क्लासवरून घरी चालले होते. थोडा वेळ होता, मी म्हटलं जरा बसूया बागेत निसर्गाच्या सोबत. आणि आमचं पण कसं मेडिटेशन नसतं, त्याआधी छान चर्चा असते, कुणाचे प्रश्न असतील तर त्याची चर्चा करतो, पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो, अहंकारावर काम करायचं आणि कृतज्ञ भाव वाढवायचा. आणि अगं मस्त वाटतं माहितीये का. आणि ह्या सगळ्यामुळे ना आता ताण हाताळता येतोय, स्ट्रेस हाताळता येतोय.
3: ए किती छान ग, मला पण आवडेल यायला.
2: मग ये की.
3: माझी पण हल्ली खूप चिडचिड होते ग. ए काय काय करतात अजून तुमच्या क्लासमध्ये?
2: हा अगं, आमच्या की नाही एक 12 आरोग्यदायी सवयी ठरवलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
3: कुठल्या ग?
2: हे बघ, इंट्रोस्पेक्ट करायचं, पोषण मूल्य चांगली असलेलं अन्न घ्यायचं, पुरेशी झोप घ्यायची,
3: बर,
2: कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं.

0: नियमित व्यायाम करायचा, दुसऱ्यांना मदत करायची जेवढी शक्य असेल तेवढी, स्वतःला चॅलेंज करायचं. म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो
1: हाँ
0: कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा
1: बापरे
0: आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं. आणि मुख्य म्हणजे स्क्रीनच्या वापराबद्दल अवेअर व्हायचं.
1: वा ए फार छान ग. स्क्रीनचा वापर ना आता चिंतेचा विषय झालाय
0: खरंय खरंय.
1: मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी. पण खरंच तू म्हणालीस तशा या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात ग.
0: बरोबर, असू देत, घरी जाऊ आधी पहिले. माझ्या इतके वर्षांनी भेटली आहेस आणि माझं इथे जवळच आहे का घर, थोडा वेळ होता ना म्हणून इथे बागेत आले होते. चल घरी जाऊ.
1: बरं बाई चल घरी जाऊन उरलेल्या गप्पा मारू.
0: चालेल, पण तोपर्यंत आपल्या श्रोत्यांना एक गाणं ऐकवू. चालेल ना?
1: चालेल
0: हां.
1: चालेल.

0: ये अपर्णा बस, हे माझं घर.
1: छान आहे गं.
0: आणि हे पाणी घे बरं, माठातलं आहे, फ्रीजमधलं नाही आहे. मी फ्रीजमध्ये पाणीच ठेवत नाही, त्यामुळे ते प्यायलाही जात नाही. असंच
1: आहा, बरं झालं माठातलं पाणी दिलंस. अगं, उन्हाळ्यात थंड म्हणून आपण फ्रीजमधलं पाणी आणि कोल्ड्रिंक्स वगैरे घेतो, पण त्याचा त्रास होतो. त्याऐवजी असं जर नैसर्गिक थंड पाणी आणि त्यापासून बनवलेली सरबतं घेतली ना, तर जास्त आरोग्यदायी नाही का गं?
0: अगदी कळलं हो, कळलं.

0: कोकम सरबत करते बरं, आणि जिरेपुड घालून काकू
1: काकू
0: करायच्या
1: करायचा
0: तस,
1: तसं.
0: अगदी बरोबर
1: तूच
0: अगदी
1: गं,
0: बरोबर.
1: तूच माझी काळजी घेणारी मैत्रीण.
0: मग एवढी आता दमून भागून आली आहेस तर तुला सरबत नको का द्यायला? अपर्णा, तुझी आई अशी किती सरबत घरी बनवत असे नाही का गं,
1: हो.
0: आणि आपण सुट्ट्यांमध्ये ती संपवून टाकायचं. आठवतंय का
1: हो,
0: तुला?
1: चांगलंच आठवतंय. आणि आज सुद्धा बर का, तिला होत नाही तरी थोडं थोडं ती करत असते,
0: हो का गं?
1: तेवढाच तिचाही वेळ.

0: मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल. आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 1:40 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापूर जिल्हा प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल. जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांची बदली. राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालय सुविधा 1 जूनपासून मोफत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत कोल्हापूर राज्यात प्रथम. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 कुटुंबांचं घराचं स्वप्न साकार. शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणं नियमानुकूल होणार. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूरच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची संभाजीनगर इथं आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी विजय राठोड यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या जागी डॉ राजेंद्र बारुड यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यापदी डॉक्टर जास्मिन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्वच बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी महत्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात केली. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2025-26 या वर्षात जिल्ह्याला 415 लक्षांक देण्यात आला होता. त्यापैकी 432 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून जिल्ह्यानं 104% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म उद्योगांना बळकटी देणं, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, महिला गट, नवउद्योजक आणि बेरोजगार युवकांना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं हा आहे. तसंच विद्यमान उद्योगांना औपचारिक रचनेत आणून त्यांचा विस्तार, ब्रँडिंग आणि विपणन साखळीशी जोडण्यावर भर देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणं नियमानुकूल होणार आहेत. शासन निर्णयाचा जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ होण्यासाठी मिशन मोडवर काम करावं असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 29,000 नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळणार असून अतिक्रमणधारक हा शिक्का पुसून ते आता अधिकृत घरमालक होणार आहेत. 1 मे रोजी ग्रामसभांमध्ये या लाभार्थ्यांच्या याद्यांचं वाचन करून या अभियानाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी पणन मंडळामार्फत मिलेट आणि फळ महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी पणन मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य पाककृती पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर खानापूर इथल्या प्रगतीशील शेतकरी विजय मोरे यांनी आंब्याच्या विविध जाती विकसित

0: केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचं उत्पादन घेणारे शेतकरी तसंच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळं ग्राहकांसाठी उपलब्ध होती. कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा यंदा वाढला आहे. कमाल तापमान 39° सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान होतं. कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ होऊन ते 23° अंशांवर पोहोचलं. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आपण ऐकत होतात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 1:45 आणि 27 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मनोज मुंताशीर यांची मिथुन यांनी संगीतबद्ध केलेली बॉर्डर 2 चित्रपटातली रचना सोनू निगम यांच्या स्वरात.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत बॉर्डर 2 चित्रपटातली मनोज मुंताशीर यांची गीतरचना सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार होते मिथुन. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपणा सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. निवेदन संपलं. द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया देवीश्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं सर्कस चित्रपटातलं गीत पॅपॉन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

0: यानंतरचं गीत काही क्षणात.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. दुपारचे 2:06 झाली आहेत. कार्यक्रमात आता ऐकूया गरिमा यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे श्रेयस पुराणिक यांनी. ॲनिमल चित्रपटासाठी स्वर आहे अरिजित सिंग यांचा.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
3: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
5: 101 उमासदन.
0: द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांच्या स्वरातलं द फिल्मी स्टार या चित्रपटातलं विवेक यांचं गीत, संगीतबद्ध केलंय गोपी सुंदर यांनी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: कार्यक्रमात आता ऐकूया रकीब अलम यांचं गीत. संगीतबद्ध केलंय देवीश्री प्रसाद यांनी. स्वर आहे श्रेया घोषाल यांचा आणि चित्रपट पुष्पा 2.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विनय रामदासन यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत केली होती उदय शहापूरकर यांनी आणि तबल्यावर भरत कामत यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबर पर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र

0: पवार यांचं निधन. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून 100 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
0: यावेळी डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचं संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षानं दिली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली. मात्र द्रमुकनं याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुच्चेरीमध्ये AINRCचे NRANGASAMY पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. वेव्स डॉग बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉग बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. माधव पवार यांची अनेक गीतं कॅसेट आणि इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली असून ती नामवंत गायकांनी गायलेली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बीड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या 2 अल्पवयीन बहिणींची महिनाभरानंतर उत्तर प्रदेशात बलिया इथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:23:23 झाली आहेत. आमचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या दुसऱ्या प्रसारण सभेच्या वेळी सायंकाळी 4:58 मी सुनीता कुलकर्णी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्या।
1: शुभ सायंकाळ श्रोतेहो। मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सायंकाळचे 5 वाजलेत। आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत मी स्वाती मारवाडे सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत। श्रोतेहो, संगीतकार आणि गायक बुलोसी राणी यांचा आज जन्मदिन। त्यानिमित्तानं त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत।

बुलू सी राणी यांनी संगीतबद्ध केलेलं हकदार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होते आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांचे.

0: बिल्वा मंगल या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सी एच आत्मा यांनी. शब्द होते डी एन मोढक यांचे. संगीतकार बुलो सी रानी.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.

0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
1: हमको भी बुलाते रहिए.
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गजल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अब्दुल्ला या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शेवान रिझवी यांचं गीत, संगीतकार बुलोसी राणी.

0: फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
1: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
0: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
0: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
1: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन.
3: श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीताचा. आज या कार्यक्रमात आपण ऐकतोय संगीतकार आणि गायक बुलोसी राणी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात मॅडम झोरो या चित्रपटातलं शेवान रिझवी यांचं गीत, संगीतकार अर्थात बुलोसी राणी.

0: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
1: काय काय काय
0: डब्ल्यू डब्ल्यू एफ?
1: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? डब्ल्यू डब्ल्यू एफ?
0: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
0: का बघू नयेत बरं ह्या बायका?

श्रोतेहो, अल हिलाल या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि मन्ना डे यांनी. शब्द होते शेवान रिझवी यांचे, संगीतकार बुलोसी.

0: ईरानी. समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
1: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
2: जन्म तू विश्व हे दाविले सदिला, जन्म तू विश्व.
3: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
2: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
1: माय लेकर लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

गीता रॉय आणि मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत होतं प्यार की बाते या चित्रपटातलं. शब्द होते ML खन्ना यांचे, संगीतकार बुलो सिरानी.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं वीर राजपुतानी या चित्रपटातलं. संगीतकार बुलो सी रानी. श्रोतेहो, आता जनजागृतीपर एक निवेदन ऐकूया. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळं आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्मघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं हे गीत.

0: श्रोतो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सन ऑफ हातीमताई या चित्रपटातलं हे गीत आपण आत्ता ऐकलं. संगीत होतं बुलो सी राणी. श्रोतो, बुलो सी राणी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आज आपण ऐकली. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतो, सायंकाळचे 5:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत युववाणी या कार्यक्रमात. स्टे ट्यून्ड या सदरात साध सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅम्पलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात साध सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.

मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, हल्ली आपल्या सर्वांनाच ॲडव्हेंचर फील्ड्समध्ये करिअर करणे ते छंद म्हणून जोपासणे याची फार आवड आहे आणि त्यात असणारा ट्रेकिंग हा विषय तर फारच आपल्या जवळचा.

0: मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणी कार्यक्रमात ट्रेकिंग बद्दल अधिक माहिती आणि त्यातील करिअरच्या संधी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुबोध वैशंपायन सर. सुबोध वैशंपायन सर हे एक उत्तम असे ट्रेकिंग या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ट्रेकिंग बरोबरच त्यांनी व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग आणि जंगल सफारी यांसारख्या साहसी उपक्रमांद्वारे लोकांना निसर्गाशी जोडण्याचे आणि सुरक्षिततेचे धडे देण्याचे कामही केले आहे. योग्य तंत्र, सुरक्षित उपकरणे, निसर्गाचे संवर्धन यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. चला तर मग मित्रांनो, याबद्दल जाणून घेऊयात आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात साध सह्याद्रीची यामध्ये ट्रेकिंग बद्दल केलेली सुबोध वैशंपायन सर यांच्याशी बातचीत. सुबोध सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सुबोध सर, तुम्ही एक उत्तम असे ट्रेकिंग या विषयात तज्ज्ञ आहात. हल्ली हा विषय आपल्या सर्व युवा पिढींचा आवडता विषय आहे आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय आणि युवकांमध्ये त्याची लोकप्रियता का वाढत आहे?
1: ट्रेकिंग म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर गिर्यारोहण. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. प्रस्तारोहण असतं, ज्याला रॉक क्लाइम्बिंग म्हणतात. इतरही अनेक प्रकार असतात, पण गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग. ते ज्यावेळेला डोंगर दऱ्यांमध्ये फक्त गड किल्ले करणं म्हणजे ट्रेकिंग नाही. आधी गेले 15 वर्षापूर्वी याला काही फार वलय नव्हतं. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावर फोटो अपलोड करणं किंवा ट्रेकिंगला जाणं त्याच्याविषयी चर्चा वाढू लागल्या आणि मग त्याचं प्रसार झाला. गड किल्ल्यांचा अभ्यास करायचा किंवा तिथे घडलेला इतिहास समजून घ्यायचा, याच्यासाठी जाणारी लोक 2-3% आहेत. निसर्गाची आवड आहे म्हणून जाणारी 10-15% आहेत आणि बाकी सगळे जे आहेत ते माझा ग्रुप चाललाय म्हणून मी चाललोय आणि तिथे जाऊन फोटो काढायचा याच्यासाठीच आकर्षण आहे ते. त्याच्यामुळे गिर्यारोहणाबद्दल आकर्षण वाढते.
0: ट्रेकिंगची सुरुवात करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि योग्य ट्रेक कसा निवडावा?
1: ट्रेकिंगची सुरुवात करताना आधी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेळ चालू शकता, म्हणजे ट्रेकिंगला जायच्या आधी एक 10-15 दिवस तरी रोज सकाळी चालायला जायला पाहिजे. आणि नुसतं चालून नाही, आपली जी सॅक असते त्या सॅकमध्ये बॉटल असतात 2.5 लिटरच्या, त्या कमीत कमी 2 बॉटल पाठीवर घेऊन किती चालू शकता तुम्ही, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा कळतं की तुम्ही ट्रेक कुठला करू शकता. ट्रेकचे प्रकार आहेत, सोपे असतात, मध्यम असतात आणि कठीण. तिथे क्लाइम्बिंग असतं, रॉक क्लाइम्बिंग असतं, रॅपलिंग करावं लागतं. ट्रेकिंगची सुरुवात करताना अगदी सोपे किल्ले आणि जवळचे किल्ले, म्हणजे प्रवास करून गेल्यानंतर तुम्ही दमाल किंवा ट्रेक झाल्यानंतर येताना परत प्रवास करताना दमाल, असं जर केलं तर तुमच्या मनातली इच्छा निघून जाते. त्यामुळे जवळचे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच आजूबाजूला तुम्ही लोणावळा जुन्नर इकडे गेला तर 15-20 किल्ले आहेत जे सोप्या श्रेणीमध्ये आहेत. तर तिथून सुरुवात करावी. वन डे सुरुवात करावी की सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. हल्ली ग्रुप आहेत प्रोफेशनल, तुम्हाला ते पिकअप पॉईंट आपण सांगितलेला असतो तिथनं पिकअप करतात, तिथे नेतात, तुम्हाला गाईड असतात. त्यातही असं झालेलं की 2 वर्ष एखाद्या ट्रेकरनी ट्रेक केले, 15-20 ट्रेक झाले की तो लीडर बनून जातो लगेच. माहिती नसतं त्याला फारसं काही, म्हणजे त्याला अनुभव नसतो. कमीत कमी 7-8 वर्ष तुम्ही ट्रेकिंग केल्याशिवाय लीडर बनू नका, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की कारवी कारवी नावाचा एक वनस्पती आहे, ती दर 7 वर्षाने 8व्या वर्षी फुलते आणि त्यावेळेला त्याच्यात खूप मध असतं. ते त्या मधामुळे प्रचंड पोळी सगळ्या किल्ल्यांवरती असतात. जी लोक फक्त फिरायला येतात ती सकाळी बसमधनं उतरताना डिओ मारतात आणि ट्रेक सुरुवात करतात. मधमाशा जे आहेत त्या केमिकल, त्यांना असं वाटतं की हे आपल्यावरती अटॅक करायला आलेत आणि मग त्या हल्ला करतात. हे माहीत नसतं, त्या लीडरलाही माहीत नसतं, अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे अनुभवी लीडर बरोबर सुरुवात करावी.
0: ट्रेकिंग म्हटलं की महत्वाचा एक मुद्दा आपल्या समोर येतो, तो म्हणजे तिकडचे हवामान. तर त्या त्या ठिकाणच्या हवामानाचा ट्रेकिंगवर काही परिणाम होतो का आणि तो कसा होतो?
1: कसं असतं, काही ठिकाणी तुम्हाला पायवाट असते चांगली, पण काही ठिकाणी असं असतं की घसरड असतं प्रचंड.
0: हो सर.
1: त्यावेळेला तुमच्या लीडरकडे जर योग्य इक्विपमेंट असतील तरच तिथनं जाणं सोयीस्कर असतं. पण जर तुमच्याकडे इक्विपमेंट नसतील किंवा समजा जसं अंधारबन आहे, ट्रेकला जातात जंगलात, पण जाताना मध्ये एक ओढा लागतो. तो ओढा क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या लीडरकडे रोप हवा. कारण डोंगरावरती पाऊस जोरात पडायला लागला तर खाली कळत नाही आणि तिथनं त्या ओढ्याचा फोर्स अचानक वाढतो आणि माणूस वाहून जातो. त्यावेळेला ते सुरक्षिततेचं हे पाहिजे. त्याच्या म्हणूनच म्हटलं की प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट हे लागतं. तर हवामानाचं म्हणजे तुम्ही उन्हाळ्यातले ट्रेक जे आहेत ते जंगल ट्रेक किंवा व्हॅली ट्रेक, आता सांदण व्हॅली जी आहे की जिथे फक्त व्हॅली ऑफ शॅडो म्हणतात त्याला, फक्त 12-1 दरम्यान फक्त ऊन तुम्हाला लागतं, म्हणजे तिथे ऊन लागतच नाही, त्यामुळे तिथे जाणं सोयीस्कर आहे. तुम्ही उन्हाळ्यात जर ओपन किल्ल्यावरती गेलात कुठल्या, जिथे ऊन चालू झालं की कातळ सुद्धा तापतो, तुम्ही हातही लावू शकत नाही.

0: तर त्यामुळे उन्हाळ्यात हे किल्ले करू नये, पावसाळ्यात जे असतात ते बाईक रायडिंग ज्यांना करायचंय, 1 तास 1.5 तास लागतो बाईकवर जायचं, किल्ला करायचं सोपा किल्ला आणि परत यायचं. पावसाळ्यामध्ये असे किल्ले करता येतात तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये वन डे ट्रेक करायचे. पावसाळ्यात तुम्हाला स्टे ट्रेक करता येत नाही, कारण जिथे गुहा असतात त्या गुहेमध्ये चिखल झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला स्टे करता येत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे पावसाळ्यात वन डे ट्रेकच करायला लागतात. उन्हाळ्यामध्ये जे ट्रेक करायचे ते आदल्या दिवशी रात्री निघावं, पहाटे तिथे पोहोचावं आणि मग जेव्हा जेवणासाठी दुपारच्या खालीपर्यंत उतरले पाहिजे तुम्ही. उन्हाचा त्रास उतरताना फार होत नाही, चढतानाच होतो, त्यामुळे संपूर्ण सावलीत चढलं जातं. म्हणजे नाईट ट्रेकच करावे सहसा, की 8-9 वाजेपर्यंत तुम्ही परत यायचं, जिथे तुम्ही सोय केलेली आहे जेवणाची तिथे झोपायचं किंवा विश्रांती घ्यायची आणि जेवून परत निघायचं, तरच तो ट्रेक चांगला होतो. जर तुम्ही उन्हात जर तुमचं डिहायड्रेशन झालं तर अक्षरशः खांद्यावरती घेऊन लीडरला खाली यायला. आता उन्हाळ्यात सगळे समुद्री किल्ले करता येतात. खांदेरी उंदेरी आहे, कुलाबा आहे, मुरुड जंजिरा आहे, पद्मदुर्ग आहे, हे जे किल्ले आहेत हे तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. जंगल ट्रेक करता येतात, वासोटा आहे, कमळगड आहे, हे जंगल ट्रेक तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. हिवाळ्यातले जे ट्रेक आहेत ते तुम्हाला रेंज ट्रेक करता येतात, कारण हिवाळ्यात थंडीच असते, 12 वाजता सुद्धा तुम्हाला बरं वाटतं. तर अलंगमदन कुलंग आहेत जे 3 सगळ्यात टफ किल्ले आहेत सह्याद्रीतले, किंवा हरिश्चंद्रगड नळीची वाट आहे, ती उतरायला सुद्धा 9 तास लागतात. तर असे जे कठीण श्रेणीतले, किंवा रॉक क्लाइम्बिंग जिथे करायचे की हात दगडाला लावायचा आहे आपल्याला आणि ते पकडूनच चढायचे, तर तिथे सुद्धा कातळ तापत नाही हिवाळ्यात, त्यामुळे ते किल्ले करता येतात. हिवाळ्यात सगळ्यात कठीण किल्ले 4 महिन्यात करून घ्यावे.
1: सुबोध सर, ट्रेक दरम्यान आपल्या स्वतःचे आणि आपल्यासोबत असलेल्या मंडळींच्या सुरक्षिततेची कशा प्रकारे काळजी घ्यावी?
0: पूर्वीचं ट्रेकिंग आणि आत्ताच्या ट्रेकिंग मध्ये खूप फरक आहे. आत्ता तुमच्याकडे प्रत्येकाकडे वॉकी टॉकी असतो, त्यामुळे पूर्वी जसं होतं की आम्ही शिट्टीवरती समजायचो की अरे मागच्याला काहीतरी झालंय, शिट्टी असायची किंवा शिट्टी नसली तर निवडुंगाचं पान असतं, त्या निवडुंगाचं पान एका विशिष्ट प्रकारे मोडलं की त्याचा एक पापुद्रा निघतो आणि तो असा जिभेवर ठेवला की खूप लांबपर्यंत शिट्टी ऐकू जाते. आत्ता वॉकी टॉकी असतात तुमच्याकडे, त्यामुळे पुढच्याला काही झालं तरी तो सांगू शकतो की अरे मी प्रॉब्लेम मध्ये आहे, तू मदतीला ये. तुम्हाला सांगू, आत्ता जे ट्रेंड आहे त्याच्यात काही ग्रुप असे आहेत की जे 100 लोक नेतात आणि त्यांच्या मागे 4 व्हॉलंटियर असतात, तर असं कधी करू नये. 7 ते 8 लोकांमागे एक व्हॉलंटियर असावा. सोलो ट्रेक कधी करू नये. 3 जण तरी ट्रेकला हवेत तुमच्या बरोबर. ते कशासाठी, की समजा एखाद्याला काही व्हायला लागलं तर त्याच्या बरोबर एक थांबू शकतो आणि तिसरा माणूस आहे तो गावात जाऊन मदत घेऊन येऊ शकतो. फर्स्ट एड बॉक्स तुमच्या बरोबर हवा. तुमच्याकडे टॅग हवा, म्हणजे तो जो प्लास्टिकचा टॅग असतो हा सगळ्यात लॉक करण्यात चांगला असतो. म्हणजे तो टॅग 3 ठिकाणी वापरता येतो. एक तर तुम्हाला साप विंचू काही चावला तर तिथे वरती लॉक करता येतं. तुमची सॅक जर तुटली बंद तर तुमच्याकडे स्विस नाईफ किंवा हे असतो लीडरकडे, त्याला होल करून तो टॅग लॉक केला की ती सॅक तुम्हाला दोन्ही बंद वापरता येतात. तिसरं, तुमचा सोल जर निघाला शूजचा तर तुम्ही काही हलूच शकत नाही, तर त्या सोलला सुद्धा टॅग टाईट केलं तर तुम्हाला ते सोल खालपर्यंत येईपर्यंत ते निघत नाही. म्हणजे पावसाने सुद्धा तुमची दोरी लूज होते पण तो टॅग प्लास्टिकचा असल्यामुळे लूज होत नाही. तुमच्याकडे शिट्टी हवी. तुमच्याकडे नाईट ट्रेक असेल तर हेडटॉर्च हवा चांगल्यातला, की जो साधारण 200 मीटर तरी त्याचा फोकस पडेल, की समजा रेस्क्यूला लोक आली तर तुमचा वॉकी टॉकी जर डिस्चार्ज झालेला असेल तर तो जर फोकस वर दाखवला तर लांबनच कळतं की हे इथे आहेत, म्हणजे लांबून रेस्क्यूला येणाऱ्यांना मदत होते. तुमच्याकडे लिमलेटच्या गोळ्या किंवा उन्हाळ्यात शुगर लेवल पटकन कमी होते त्या गोळ्या हव्यात. काही जणांना नाकाचा गोण्या फुटतो उष्णतेमुळे, म्हणजे रक्त यायला लागतं. तर तुमच्याकडे मोठं फडकं, म्हणजे चांगला टॉवेल जाड टर्किशचा हवा आणि ते पाणी त्याच्यावर करून डोक्यावर ठेवलं की ते थांबतं, उन्हाचा त्रास होत नाही. तर बरेच, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने बरेच, तुमच्याकडे रोप हवा. म्हणजे तुम्ही अगदी सोप्यात सोप्या ट्रेकला जरी गेला तरी 30 मीटरचा तुमच्याकडे रोप हवा, 2 कॅरॅबिनर, 1 हार्नेस सेट, हे सगळं हवं, की कोणाचा पाय घसरून अगदी खाली झाडाला अडकलेला असतो पण प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते झाडाला लटकत राहायची 1/2-1 तास खालनं कोणी येईपर्यंत, तो रोप घेऊन तुम्ही त्याला वर काढता आलं पाहिजे. तर तो रोप अगदी सोप्यात सोपा ट्रेक असला तरी 1 30 मीटरचा रोप असावा तुमच्याकडे. या सगळ्या सुरक्षेच्या बेसिक ह्या आहेत.
1: ट्रेक करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा प्रकारे टाळाव्यात आणि त्या कोणकोणत्या आहेत?
0: बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फिरायला चाललो, मुळात तुमची शारीरिक क्षमता तुम्ही ओळखली नाहीत तर खूप त्रास होतो. त्याच्यासाठी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. लोक आपला आपला ग्रुप करून जातात, त्यांना माहीत नसतात हो सोपा ट्रेक जातात, ते हरवतात कारण त्यांच्याबरोबर कोणी लीडर नसतो. म्हणजे जंगल ट्रेकसाठी सुद्धा जातात म्हणजे माहीत नसताना की वाटाड्या मिळेल तिथे आणि वाटाड्या हजर नसतो म्हणून ते तसंच जातात आणि मग हरवतात, मग रेस्क्यू टीमला शोधायला जायला लागतं. हे सगळं असतं. पण नवीन जे लोक आहेत, बिगिनर्ससाठी सांगतोय मी, की बिगिनर्सनी कधीही ट्रेक चालू करताना किंवा त्यात हे भान असलं पाहिजे की आपण ज्याच्याबरोबर जातोय तो अनुभवी हवा.
1: सुबोध सर, ट्रेकिंग हे एक ऍडव्हेंचरचं आणि एक

0: स्ट्रॉंग असं क्षेत्र आहे, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतात?
1: तुम्ही मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी गडकिल्ल्यांवर घेऊन जा, त्यांची शारीरिक क्षमता त्यामुळे वाढते, त्यांची पेशन्स लेवल जे असतात ती वाढतं, त्यामुळे मुलांना पहिल्यापासून जर ही सवय लागली तर शारीरिक क्षमता वाढते, मानसिकता जी आहे ही बदलते पूर्ण ट्रेकिंगमुळे. ट्रेकिंगचं तुम्हाला मी माझ्या नेहमी संपूर्ण जे ट्रेकला येतात त्यांना मी गडकिल्ल्याच्या खाली असताना सांगतो, तुम्हाला हे इथे शिकायचंय निसर्गात, की तुम्ही ट्रेक सुरुवात करताना तुम्हाला आम्ही दाखवतो की तिथे जायचंय. तुम्ही म्हणता अरे कसं काय एवढा उंच जाणार एका दिवसात आणि कसं काय आपल्याला शक्य आहे ते, पण तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही ध्येय जर उच्च ठरवलं तर तिथे सुरुवात केली की तुम्ही पोहोचता. हे ट्रेकिंग मधून शिकण्यासारखं आहे, म्हणजे हे जे शिक्षण आहे हे जो लक्ष देऊन त्या ट्रेकिंगकडे बघतो किंवा निसर्गाकडे बघतो तो त्यातनं शिकू शकतो, पण जो हा लीडर चाललाय मी मागणं चाललोय काही शिकायचं नाही, म्हणजे की बाबा हा लीडर माझ्यापासून लांब गेला किंवा सगळे गेले मी एकटा आहे तर मला वाट ही आठवणार कशी, तर निसर्गामध्ये खुणा असतात, तिथे एक खोड असतं ते वेगळ्या रंगाचं असतं झाडाचं, किंवा एखाद्या खोडाला गाठ असते मोठी, किंवा एखादं झाड आडवं पडलेलं असतं त्याच्या फांद्या असतात, ह्या ज्या खुणा आहेत ह्या लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे निसर्गातनं शिकायचं काय, तर तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह कसे करू शकता.
0: एक्झॅक्टली
1: हे शिकण्यासाठी तुम्ही ट्रेकिंगला जा. ट्रेकिंग म्हणजे कसं की ग्रुप, की समजा एकाला जरी पायाला काही झालंय तर त्याला सोडून जायचं नाही, सगळ्यांनी जे करायचं ते एकत्र करायचं,
0: युनिटी
1: हे जे आहे हे ट्रेकमध्ये शिकता येतं तुम्हाला. नियम पाळणं हे ट्रेकिंगमध्ये तुम्हाला शिकता येतं. आयुष्यातले धडे घेतो की आपल्याला जे अशक्य वाटतंय ते आपण शक्य करू शकतो हा कॉन्फिडन्स येतो आपल्याला. तिसरी गोष्ट, तुम्ही मोबाईलमध्ये घुसून बसत नाही एका ठिकाणी.
0: आणि सर ट्रेकिंगमध्ये आपण प्रेझेन्स ऑफ माइंड पण शिकतो
1: खूप, म्हणजे तुम्हाला सांगू का की तिथनं अगदी छोटी वाट आहे आणि मला क्रॉस करता येत नाही तर तिथे थांबावं, उगाच स्वतःच्या याच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नये, लीडरला सांगायचं मला इथे भीती वाटते माझा पाय थरथरतोय, तो तुम्हाला हात धरून पलीकडे नेतो, पण हे सुचावं लागतं. तुम्ही जर स्वतःच हे करायला गेलात तर ते होत नाही, कितीही तुम्हाला अगदी 50 वर्षाचा जरी अनुभव असला तरी एक चूक तुम्हाला दरीत फेकू शकते, त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही.
0: सर ट्रेकिंगमध्ये टीम वर्क, नेतृत्व गुण आणि कॉन्फिडन्स कशा प्रकारे निर्माण होतो?
1: ट्रेकिंगमध्ये आपण बसमध्ये बसल्यापासून बसमधनं उतरेपर्यंत ही ट्रेक लीडरची जबाबदारी असते, पण काही वेळेला काय होतं की ट्रेक लीडर जे असतात ते रोप फिक्स करायला किंवा जिथे क्लाइम्बिंग असतं तिथे तुम्ही फ्री क्लाइम्ब करू शकत नाहीत, बाकीचे एकाने कोणीतरी फ्री क्लाइम्ब करायला लागतं आणि वर जायला लागतं, पण लीडर सांगतो की इथून जर खाली गेलात तर एक टप्पा फक्त पडेल आणि खाली तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तर नेतृत्व गुण कधी तुमचं दिसतं की जेव्हा लीडर तुमच्यापासून लांब जातो. नेहमी ट्रेकिंगमध्ये जंगलामध्ये दोन प्रकारच्या वाटा असतात, एक गुरांची वाट असते आणि माणसं जी जातात ती वाट असते. गुरंढोरं जी जातात त्या वाटेला असं वर्ण सुद्धा धाडी असते, त्यांची उंची नसते, ती खालनं जातात. वाट अगदी पायवाट रुळल्यासारखी असते पण वरच्या फांद्या एकमेकाला टेकलेल्या असतात, हे कळावं लागतं, हे सांगावं लागतं. आणि नेहमीची जी माणूस जातो तो वरच्या फांद्या पण छाटत जातो, म्हणजे तिथले गावकरी असतात ते, त्यामुळे ती वाट अगदी वरपर्यंत क्लीन असते. हे तुमचं लीडर आता 4 जणच मागे राहिलेत, राहत नाहीत सहसा, किंवा ते दुसऱ्या वाटेला गेले, तर त्यावेळेला तुमचं नेतृत्व गुण कसं बघता येतं की तुमच्या उजव्या बाजूला तो डोंगर होता जेव्हा येताना, म्हणजे आता आपण उतरतो म्हणजे डाव्या बाजूला गेलं पाहिजे, हे त्यातला कोणीतरी एक जण असतो ज्याला कळतं आणि तो सगळ्यांना सांगतो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन येतो, तर त्याचा नेतृत्व गुण हे होतो, पण ते बघून इतर 3 जण पण शिकतात. तुम्हाला शिकायला कधी मिळतं जेव्हा तुम्ही 8-10 ट्रेक करता असे चुकता, आता तुम्हाला लीडर घेऊन जातात लीडर घेऊन येतात, पण हे कधी तुम्हाला कळतं की जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा लीडर सांगतो किंवा त्या चौघांमधला एक जेव्हा सांगतो की अरे त्यावेळेला हा उजव्या बाजूला होता आता डाव्या बाजूला ठेवायचा आणि आपल्याला चालायचं, किंवा ओढा असतो एखादा तो उजव्या बाजूला ठेवायचा डाव्या बाजूला ठेवायचा, झाडं असतात पडलेली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, एकाला ते कळतं, म्हणजे कोणतरी एक तिघा चौघांमधला असतो थोडा हुशार जो निसर्गाचं हे करत गेलेला असतो. पण हे केल्यामुळे किंवा तुम्ही जर चांगला लीडर असतो तो प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो की हे चुकलं तर इथे रिबिन बांधलेली आहे, झाडांच्या फांद्यांना रिबिन बांधत जातो आपण, की येताना सुद्धा ती रिबिन दिसली की अरे आपला रस्ता बरोबर आहे. पण हे रिबिन बांधताना मागचे 16-17 जण जे असतात लीडरच्या मागे, तर त्यांनी बघितलं की त्यांनाही कळतं की आपण जेव्हा एकटे होतो ह्या रिबिन घेऊन यायचे, की आपण कुठे जातोय तिथे रिबिन बांधत जायचं, म्हणजे समजा हरवलो जरी तरी रेस्क्यू टीम जी येते त्यांना रिबिन बांध दिसलं की कळतं अरे इथून गेलेले आहेत. तर हे नेतृत्व गुण डेव्हलप होत जातं, एका ट्रेकमध्ये तो होत नाही, तुम्हाला कमीत कमी वर्षभर ट्रेकिंग करायला लागतं तेव्हा हे सगळं एक एक, कारण प्रत्येक ट्रेकला हे काही शिकवत बसत नाही कोणी, पण हे निरीक्षणात तुम्हाला कळतं ते आणि नेतृत्व गुण डेव्हलप होतं तुमचा.

0: सुबोध सर, ट्रेकिंग करताना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं भान राखणंही तितकंच महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी कोणकोणते नियम फॉलो केले पाहिजेत?
1: माहीत नसलेल्या ठिकाणी जायचं नाही हा पहिला नियम. त्यामुळे त्या परिसराचं संपूर्ण माहिती घेऊनच तिथे जावं. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्याला जर काही माहीत नसेल तर गावाला सरळ पैसे देऊन वाटाड्या घ्यावा. काही ठिकाणी जंगल ट्रेक असतात, त्या जंगल ट्रेकमध्ये बिबट्या बसण्याची किंवा गवे बसण्याची किंवा आणखीन तरस बसण्याची जागा असतात, ह्या तुम्हाला माहीत नसतात. तिथला कोणीतरी माहितगारच घेऊन जावा. दुसरी गोष्ट, तुम्हाला दिशेचं ज्ञान हवं.
0: सुबोध सर, आम्हाला सह्याद्रीच्या जे लोकप्रिय ट्रेकिंगची स्थळं आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, त्याबद्दल थोडं सांगाल का?
1: हरिश्चंद्रगडावरती प्रत्येकाला जायचंच असतं आणि कोकण कड्यावरती बसून तिथे फोटो काढायचेच असतात. सगळ्यात फेमस किल्ला हरिश्चंद्रगड आहे. रायगड हे पंढरी मानले जाते ट्रेकर्सची, तर तिथे जातात लोकांना. पन्हाळगड ते विशाळगड तो एक ट्रेक खूप हे आहे, फेमस आहे आणि लोकांना खूप जायचं असतं. किंवा जिथे धबधबे आहेत, म्हणजे आता राजमाची आहे, राजमाचीला जाताना तुम्हाला धबधबे खूप लागतात पावसाळ्यात, तर पावसाळ्यातच करतात. धबधब्यात भिजायचं आणि एन्जॉयमेंट हे असतं. आणि तिथलं वातावरण एक खूप सुरेख असतं, म्हणजे नवीन आहेत करणारे त्यांनी पावसाळ्यात ट्रेक करावे. तुम्ही जिवंतपणी स्वर्गात जाणं म्हणजे काय हे, तुम्ही तिथे टॉपला गेल्यानंतर तुमच्या खाली ढग असतात, तुम्ही ढगांच्या वरती असता आणि खालचं काही दिसत नसतं तुम्हाला, आणि अक्षरशः स्वर्गाचं फिलिंग येतं त्याला. तुम्हाला सोपे हवे असेल तर इथे तुंगतिकोणा आहे किंवा कोरीगड आहे, अगदी सोपे, पण तिथनंही तेवढंच सुंदर निसर्ग दिसतो, पण पावसाळ्यात तो.
0: सुबोध सर, महिलांसाठी आणि नवोदित गटांसाठी कोणते विशेष मार्गदर्शन द्याल?
1: तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा कधीही ट्रेक करू नका, कारण तुमचं म्हणजे एवढी हीट जनरेट होत असते ट्रेक करताना की तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो, तुम्हाला थकवा खूप जाणवतो. ते काही दिवस सांभाळून, बाकी इतर महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, त्या जास्त क्लाइम्बिंग आणि हे करू शकतात, हात धरून चालणं असं कधीही करू नये, कारण एकाचा तोल गेला तर तो दुसऱ्याला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर फेसवॉश किंवा हे केमिकल कुठलंही वापरू नका, कारण त्याच्यामुळे जर मधमाशांचा हल्ला झाला तर तुम्ही आधी टार्गेट होत. जिथे केमिकल स्ट्रॉंग केमिकलचा वास येतो त्याच्यावरती मधमाशा हल्ला करतात. मी सांगतो की मला आजपर्यंत असा अनुभव आहे की लेडीज सगळ्यात पुढे असतात, त्या उलट मदत करतात सगळ्यांना. पण ह्या कंडिशन ज्या आहेत ह्याला आपण काही करू शकत नाही, त्यामुळे ते असताना थोडं प्रिकॉशन घेणं
0: गरजेचं.
1: नवोदित गटांसाठी काय, लीडर चांगल्या लीडर बरोबर जा, उगाच ओव्हर कॉन्फिडन्स नको.
0: युवकांनी ट्रेकिंग हा छंद म्हणून का जोपासावा आणि या क्षेत्रात करिअर आणि व्यावसायिक संधी म्हणून पाहता येते का, त्याबद्दल सांगा.
1: छंद म्हणून का जोपासावा हे फिटनेससाठी, पण ट्रेकिंग हे असं आहे की तुमची फुफ्फुसं जी आहेत ना, ते तुम्ही इथेच जर रनिंग केलं तर इथलं जे पोल्युशन असतं ते तुम्ही आत घेता, म्हणजे उलट त्याचा म्हणजे परिणाम वाईट होतो. आणि तेच तुम्ही निसर्गात गेला तर तिथे बिलकुल पोल्युशन नसतं. तुम्हाला जी धाप लागते त्याने तुम्ही मोठे श्वास जे घेता ते शुद्ध हवा तुम्ही भरून घेता संपूर्ण. तरुणांनी निसर्गाचा म्हणजे सहवास घेण्यासाठी तिथे जावं, निसर्गातनं शिकण्यासाठी जावं, आपली कपॅसिटी वाढवण्यासाठी जावं. व्यावसायिक तुम्हाला त्याच्यावरच जर पैसेच जर कमवायचे असेल तर हिमालयन ट्रेक किंवा उत्तराखंड किंवा ते जे ट्रेक आहेत जिथे 7 दिवसाचे रेंज ट्रेक असतात तिथे लोक पैसे द्यायला तयार असतात. व्यावसायिक संधी तुम्हाला न्यायची असेल तर तुम्ही अष्टविनायकाला घेऊन जा लोकांना, किंवा टूर्स हे जे आहेत. पण तुम्हाला जर हे करायचं आहे तर बेसिक माउंटेनियरिंग म्हणजे सोनमर्गला, तिथे डिफेन्स बरोबर 26 दिवसाचा कोर्स असतो जो माझा 2013-2012 झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ग्रेड जर मिळाली तर ते सर्टिफिकेशन असतं, तर ते घेऊन या, तुम्ही करून या, मग तुम्ही हिमालयन ट्रेक नेलेत तरी तिथला लोकल एक वाटाड्या आणि तुम्ही असे दोघं जण असाल तरी 15-20 जणांचा जरी ग्रुप असेल तरी भरपूर त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. पण हे सह्याद्रीत होत नाही. इन्स्टिट्यूट आहे तिथे की तुम्हाला रॅपलिंग शिकवायचं, क्लाइम्बिंग शिकवायचं, टेक्निकल नॉलेज याच्यासाठी आता इन्स्टिट्यूट आहेत बऱ्याच, म्हणजे पुण्यात सुद्धा आहेत, तर तिथे तुम्ही जॉब म्हणून लागू शकता. किंवा ऍडव्हेंचर पार्क आहेत, जसं लोणावळ्याला 1-2 ऍडव्हेंचर पार्क आहेत, तर तिथे रॅपलिंगचा इव्हेंट आहे, तिथे त्यांना अनुभवीच लोक लागतात. रॉक क्लाइम्बिंग आहे, त्यांच्या क्लाइम्बिंग वॉल आहेत, तर त्या वॉलवरती तुम्हाला हे करायचं, तिथे अनुभवी लोक त्यांना इन्स्ट्रक्टर म्हणून, जसं स्विमिंग टँकला स्विमर लागतो एक कोणतरी इन्स्ट्रक्टर तसं त्यांना लागतं. तर असे बरेच हे आहेत, ऍडव्हेंचर पार्क आहेत किंवा हे, जिथे तुम्हाला जॉब म्हणून संधी आहे.
0: ट्रेकिंगची आवड असणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
1: तरुणांसाठी संदेश हाच आहे की तुमचा जोश आहे म्हणून तुम्ही काहीतरी अचाट अफाट करायला जाऊ नका. सह्याद्री आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या, पण तो आनंद घेत असताना जीवाशी खेळ होणार नाही. आपल्या घरी कोणतरी वाट बघताय आपली, हे लक्षात ठेवा. घरी न सांगता कधीही जाऊ नका, कुठेही, कुठलंही ऍडव्हेंचर असेल, तुम्ही बाईक रायडिंगला

0: जा किंवा ड्रायव्हिंग कार लॉंग ड्राईव्हला जा, कधीही घरच्यांना जे काय असेल ते घरच्यांना सांगून जा, कारण सगळ्यात शेवटी मदतीला म्हणजे सुरुवात होणार आहे कळणार आहे घरीच. अगदी पोलिसांना जरी कळलं काय झालंय तरी ते तुमच्या घरीच कळवतात, आणि त्यांना जर माहीत नसेल तर त्यांना धक्का बसतो आधी.
1: हो सर.
0: लक्षात घ्या की कुठलाही ट्रेक ग्रुप बरोबर जाताना जो ट्रेक ग्रुपचा लीडर आहे किंवा हे आहे त्याला अनुभव असेल तर तो तुमचं ब्लड ग्रुप पासून सगळं मेन्शन करून घेतो की उद्या जर तिथे काही अपघात झाला, हॉस्पिटलमध्ये रेंज नसते कारण ते गावात असतं, तर हॉस्पिटलमधनं तुमच्या घरी फोन करायला फोन नंबर सुद्धा नसतो. तुमचा ब्लड ग्रुप जर माहीत नसेल तर तुम्हाला ब्लड सुद्धा देता येत नाही त्यांच्याकडे असून सुद्धा. त्यामुळे कुठलंही हे करताना घरी न सांगता हे करायचं नाही, कुठलंही धाडस. दुसरी गोष्ट, आपल्याला जिथलं माहीत नाही तिथे सह्याद्रीत जाऊ नका. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे इक्विपमेंट चांगली असली ब्रँडेड ठेवा. जर लोकल इक्विपमेंट ठेवलीत आणि ते जर धागे उसवले तर तुमचा सेफ्टी बेल्ट तिथेच राहतो आणि तुम्ही खाली जाता दरीत. त्यामुळे ब्रँडेड हे वापरा, जी इक्विपमेंट वापराल ती. स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणजे आता हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे ट्रेकिंग या विषयावर बोलायला गेलं तर खूप मोठा आहे. नुसती सॅक भरायचं जरी, म्हणजे मी जे सांगितलं माउंटेनिअरिंगचा कोर्स आहे 26 दिवसाचा, त्यात 2 दिवस फक्त सॅक कशी भरायची याच्यावरती असतं. 2 दिवस अख्खे शिकवतात ते की सॅक भरताना कशी भरायची. तर तेवढं नको डीपमध्ये, पण सॅकमध्ये काय काय घेऊन जायचं. पाणी अनिवार्य आहे. लोक म्हणतात तिथे मिळतं, नाही असं प्रत्येक वेळी नसतं. तिथला झरा सुकलेला असतो आणि तुम्ही जाता उन्हाळ्यात आणि तिथे पाणी मिळालं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पाणी महत्वाचं, तुमच्याकडे शिट्टी असणं महत्वाचं. म्हणजे ही जी इक्विपमेंट किंवा जी उपकरणं आहेत ही घेऊन जाणं, ह्याच्यामध्ये अजिबात हायजे करू नका. आणि माहितगार कोणी असेल, तो जाऊन आलेला असेल तर अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका की त्याला फोन करून विचारायचं. आता माझ्या बरोबर ट्रेक करणारे त्यांचे स्वतःचे ट्रेक ग्रुप आहेत, डोंबिवलीत आहेत, बदलापूरला आहेत, कुठल्याही ट्रेकला जाताना ते मला फोन करतात, दादा तुला काही इथले अपडेट आहे का. कारण कसं असतं की आम्ही जे जुने ट्रेक करणारे आहोत त्यांचं एकमेकांशी बोलणं होत असतं की अरे या, आणि आमचे दगड आणि दगड पाठ असतात की अरे अलंग मदन कुलंगला जाताना, मदन ते कुलंग जाताना तो दगड होता ना तो आता हालायला लागलाय, तर त्याला ट्रॅव्हल्स मारूनच जायचं. त्याच्या वर्णपूर्वी आपण जायचो, आता ट्रॅव्हल्स मारून जायला लागतं. पण ही माहिती आधी मिळालेली असली की धोका कमी असतो. त्यामुळे अजिबात कमीपणा ठेवू नका अनुभवी माणसाला विचारायला. त्यातनं तुम्हाला 4 गोष्टी चांगल्याच कळतील, त्यातनं वाईट कळणार नाहीत. हे थोडस हे सांभाळावं तरुणांनी. आणि ट्रेक काय म्हणजे निसर्गात प्रचंड सुख असतं. तुमचं मन म्हणजे मेडिटेशनसाठी इतर कुठे जायची गरज नाही लागत तुम्हाला. तुम्ही जर तिकडे गेलात तर तिथे शांतता. आणखीन एक महत्वाचं, ब्लूटूथ कमरेला असतो आणि जोर जोरात गाणी लावत अरे तिथे तुम्ही पानांच्या सळसळ जी असते त्याचा आवाज अनुभवायला जा. पक्षी ओरडत असतात त्यांचे आवाज अनुभवायला जा. हे जी शांतता असते ही तुम्ही तर ते ऐकता, हे सगळं क्लबमध्ये जाऊन तुम्हाला ऐकता येतं गाणी आणि किंवा घरी बसून करतायत. तिथे जाऊन ब्लूटूथ जोर जोरात गाणी लावायची किंवा मोबाईलवर हे करू नका. तिथली शांतता अनुभवा, तेच खरं सुख आहे. लोकांना सुखाची कन्सेप्ट जी आहे हीच मुळात तरुण लोकांना कळायला हवी की तुम्ही तिथे निसर्गाचा अनुभव घ्यायला जा. तिथले आवाज जे आहेत ते अनुभवायला जा, ते तुम्हाला शहरात मिळत नाही. तुम्हाला गाड्यांचेच फक्त आवाज येतात, तर तिथे ते आवाज घ्या. गाणी लावू नका मोठमोठ्यांनी, मोठमोठ्यांनी गप्पा मारू नका. तुम्ही चालताना पाय आपटत चाललात तर 100 मीटरवरनं जो साप तुम्हाला दिसणार आहे तो दिसणार पण नाही, तो निघून गेलेला असेल. म्हणजे निसर्गात आता असं म्हणतात की आपण बिबट्याला जेव्हा एकदा बघतो त्याच्या आधी बिबट्याने तुम्हाला 20 वेळा बघितलेलं असतं कुठून तरी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मला बिबट्या मी बघितला म्हणजे त्यांनी पण मला पहिल्यांदा बघत नाही, तो तुम्हाला कधीपासून बघत असतो, तुम्हाला तो कधीतरी दिसतो. तर त्यामुळे शांतपणे नेहमी ट्रेक करावा, तुम्हाला खूप काय काय बघायला मिळतं. रात्री जेव्हा जाता तुम्ही, नाईट ट्रेक जर असेल तुम्ही रात्री बसमधनं जाता, जागे राहा. तुम्हाला मधनं काळवीट तुमच्या गाडीसमोर ससा धावताना दिसेल नेहमी. तुम्हाला ससे रस्त्यावर येतात आणि लाईट त्यांना दिसलं की ते गाडीसमोर त्यांना वाटतं गाडी आपल्या मागे लागली आणि गाडीसमोर जवळजवळ 100 मीटर पळत असतं. तर हे रात्री झोपू नका जर तरुण असाल. आणि हे तर ह्याचा सगळ्याचा अनुभव घ्या आणि एन्जॉय करा.
1: नक्कीच सर. सुबोध सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना ट्रेकिंगबद्दल खूप छान अशी माहिती दिली. नक्कीच आपल्या युवक मित्रांना ही माहिती उपयुक्त ठरेल. तर आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आणि आपल्या युववाणीच्या सर्व मित्रमैत्रिणींकडून तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया

तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डीही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साध सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: the declaration of results. Speaking to media later, Dr. Sarma said the governor has asked the outgoing Council of Ministers to continue as a caretaker government until a new government is formed. India and Vietnam have signed multiple agreements in areas including digital technology, rare earths, medical regulation, public sector audit, digital payments and culture and tourism. The MOUs were inked after talks between Prime Minister Narendra Modi and Vietnam's President Tho Lam in New Delhi. In a joint statement, Prime Minister Modi announced that both nations have decided to elevate their ties to an enhanced comprehensive strategic partnership following wide-ranging discussions.
1: Culture, कनेक्टिविटी और कैपेसिटी बिल्डिंग के साथ साथ सिक्योरिटी, सस्टेनेबिलिटी और सप्लाई चेन रिजिलियंस हर क्षेत्र में हमारा सहयोग नए स्तर पर पहुंचेगा। भारत और वियतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं।
0: President Tho Lam said Vietnam attaches great importance to the outcome of 50 years of relations with India as well as 10 years of the comprehensive strategic partnership. The Securities and Exchange Board of India, SEBI, has formed a special task force called CyberSuraksha.ai to tackle rising cybersecurity risks linked to artificial intelligence. The move comes amid concerns that advanced AI tools such as Claude Mythos can rapidly identify and potentially exploit system vulnerabilities at scale. SEBI stressed the need for stronger coordination, real-time information sharing and continuous monitoring to prevent large-scale cyber incidents in the interconnected securities market. And with that, we end this news bulletin.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6:10 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 बलसागर भारत हो मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 याविषयी डॉक्टर वसुधा कामत, SNDT विश्वविद्यालय यांची मुलाखत. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना. लेखन शारदा फाकटकर, निर्मिती सहाय्य प्रिया बेल्लेकर, सहभाग प्रिया बेल्लेकर, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी यांचा. आणि वनवन्याच्या धोक्यापासून शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी लक्ष्मण शिंदे यांचं भाषण. 8:15 एक कलाकार केंद्रित असेल आयुष्मान खुराणा यांच्यावर. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ललित देशपांडे यांचं गायन राग सरस्वती. श्रोतेहो, हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या 5:55 गिरवाणवाणी यात श्रीमद शंकराचार्य रचित गुरुवाष्टकम अपर्णा नेने यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार. 6:30 रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी यामध्ये पॅक हाऊसमध्ये शेतीमाल स्वीकारण्याची प्रक्रिया याविषयीची माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा या मालेत उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेली माहिती सादर करते धीरज केदारी. आणि 6:50 परिसर यात ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी माहितीचा भाग तिसरा. लेखिका डॉक्टर कांचनगंगा गंधे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. या दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असून मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 7:00 आजचा विचार, 7:25

0: आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:40 आणि 10:20 सुगम संगीत, 8:40 गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम शीर्षक एकला चलोरे, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावदकर, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची, 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 साध संवाद, यात जागतिक अकॉर्डियन दिवसाच्या अनुषंगानं अकॉर्डियन वादक अमित वैद्य यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं, सादरकर्ते विक्रांत मंडपे, 10:00 कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन, लेखन रुचा नामजोशी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 आणि सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी मोरघोडे यांचं गायन राग ललत, 11:30 विशेष गीत गंगा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ। दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या अंतर्गत ॲथलीट अनुपमा भोईर यांची मुलाखत, तसंच टेस्टी इनिंग या अंतर्गत डॉक्टर रोहिणी पाटील यांची मुलाखत, निर्मिती नागपूर केंद्राची असून मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल। दुपारी 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT, 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2:15 आणि 3:15 द नेक्स्ट वेव्ह, दरम्यान 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात वरुण पांढरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत भजन। सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात प्रासंगिक समर बोबडे, सांजवेळ संपदा शेनमारे आणि वेगळ्या वाटा स्वर्णिमा कमलवार हे कार्यक्रम, तसंच युवा वक्ता अजिंक्य धारस्कर यांची स्वर्णिमा कमलवार यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते अतुल साखरकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 6:10 रूपरेषा, 6:30 कामगार सभा या अंतर्गत उद्योग जगतातील नवा अध्याय नवीन कामगार संहिता, जॉईंट लेबर कमिशनर शिरीन लोखंडे यांची हर्षदा प्रभू यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती आणि सहक्षेपण आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत यात ऊस पिकांमधील अजैविक ताण नियंत्रण करण्याचे उपाय याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांनी दिलेली माहिती, आणि कृषीवाणी यात पॅक हाऊसमध्ये शेतीमाल स्वीकारण्याची प्रक्रिया याविषयीची माहिती, तसंच बाजारभाव, रात्री 7:15 एक कलाकार। उद्या रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 इनसाईट्स, 10:00 प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत सभा, यात राजेश कुमार सोधातार यांचं गुजराती लोकसंगीत आणि MD वकील यांचं गायन। श्रोतेहो, याशिवाय आमची सर्व बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील। रूपरेषा आपण ऐकलीत, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: अगर है शोक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल।
4: आप भी आइए,
3: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
4: हमको भी बुलाते रहिए,
3: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास। अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल

अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर 6:30 बलसागर भारत हो या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 या अंतर्गत डॉ वसुधा कामत SNDT विश्वविद्यालय यांची मुलाखत आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला काही क्षणातच संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
4: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. नवदिल्ल्यां प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी वियतनाम देशस्य राष्ट्रपतिना तो लाम इत्यमुना सह सम्भाषणं विहितवान्. अनेकानि सन्धिपत्राणि च विनिमयीकृतानि. TVK प्रमुखेन विजयेन तमिलनाडोः राज्यपालेन सह कृतं मेलनं. बहुमतसंख्याभावे अपि प्रशासननिर्माणस्य प्रकटिता प्रतिबद्धता. असमराज्यस्य मुख्यमन्त्री डॉ हिमन्त बिस्व शर्मा अद्य स्वकीयं त्यागपत्रं समर्पितवान्. नूतनप्रशासनस्य शपथग्रहणसमारोहः प्रायः मई मासस्य 11 भविष्यति. अपि च भारतीय ऋतुविज्ञानविभागेन अद्य असम बिहार केरलं तमिलनाडु पुडुचेरी राज्येषु अतिवृष्टेः अनुमानं प्रकटितम्. अथ विस्तृतीकृताः वार्ताः. भारत वियतनाम देशयोर्मध्ये अंकीय प्रौद्योगिकी दुर्लभमृदा भेषज उत्पाद विनिमयनं सार्वजनिक क्षेत्र लेखा परीक्षा अंकीय दान प्रणाली सहैव संस्कृति पर्यटन क्षेत्रेषु अनेकानि सन्धिपत्राणि हस्ताक्षरितानि. अद्य अपराह्णे नवदिल्ल्यां प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः वियतनाम देशस्य राष्ट्रपतिना तो लाम महोदयेन सह सम्भाषणानन्तरं सन्धिः अजायत. चर्चावधौ उभौ नेतारौ द्विपक्षीयसम्बन्धानां सर्वेषु विषयेषु अथ च परस्परहितस्य क्षेत्रीय वैश्विकप्रकरणेषु विस्तृतां चर्चां कृतवन्तौ. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी स्वीये सन्देशे अकथयत् यत् वियतनाम देशस्य राष्ट्रपतित्वेन निर्वाचितः सन् एकमासाभ्यन्तरे एव राष्ट्रपति तो लाम महोदयस्य इयं प्रथमा भारतयात्रा सूचयति यत् सः भारत वियतनाम सम्बन्धाय प्राथमिकतां ददाति.
5: आज हम अपने संबंधों को एनहेंस कॉम्प्रिहेंसिव स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के स्तर पर ले जा रहे हैं. अब हम अपनी साझेदारी को और ऊंचे लक्ष्यों की ओर अग्रसर करेंगे.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मग हे शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे, यात कशा कशाचा समावेश आहे, याची अंमलबजावणी कशी होणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या कार्यक्रमातून मिळणार आहेत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत SNDT महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत, ज्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आलेख मोठा आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तसंच त्यांना अनेक फेलोशिप देखील प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी SNDT विद्यापीठात अनेक नवीन विचार आणि संकल्पना राबवल्या. व्हर्च्युअल क्लासरूम, संगणक लॅब, लँग्वेज लॅब, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा अनेक आधुनिक सुविधा त्यांनी विकसित केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्य डॉक्टर वसुधा कामत आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे मॅडम.
1: धन्यवाद.
0: आज आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे बदललेलं आहे, तर ते नेमकं काय, त्याच्यात बदल झाले आहेत आणि कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर आतापर्यंत आपली जे शैक्षणिक धोरण होतं ते 10:2 अशी त्याची जुनी पद्धती होती आणि आता ती बदलून 5:3:3:4 अशी नवी रचना विकसित केलेली आहे. तर ती नेमकी काय आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्यात कोणता मूलभूत बदल होणार आहे?
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 प्रत्यक्षात आलं आणि यामध्ये अनेक बदल सुचवलेत, कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 21व्या शतकाला सामोरं जाण्यासाठी म्हणून अनेक बदल करण्याची गरज होती आणि हे धोरण जवळजवळ 34 वर्षानंतर प्रत्यक्षात आलेलं आहे. यापूर्वीची रचना जी होती ती 10:2 म्हणजे शालेय शिक्षण 10 वर्षाचं. शालेय शिक्षण हे जरी 12 वर्षाचं असलं तरी त्याची रचना 10:2 म्हणजे 10वी

11वीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक आणि 11वी आणि 12वी हे उच्च माध्यमिक असं आपण रचना होती. आता आपल्याला नवीन करिक्युलमप्रमाणे अभ्यासक्रमानुसार बदल घडवायचे असतील तर ही रचना बदलली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा जो कालावधी आहे व्यक्तीच्या अध्ययनामध्ये तो लहानपणचा काल आहे, म्हणजे 3 ते 8 वर्षाचा. त्यामुळे या धोरणामध्ये या गटाला खूप महत्त्व दिलं आहे आणि हे यासाठी की आपला मेंदूचा जो विकास आहे तो या काळामध्ये 8 वर्षापर्यंत जवळजवळ 85% विकास हा त्या काळात होतो आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा काळ समजला गेला पाहिजे आणि आपण त्याची जास्त वास्तवस्थ केली पाहिजे, त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने 5 वर्षाचा कालावधी हा फाउंडेशनल स्टेज पायाभूत स्तर मानला गेला आहे. पहिली जी 5 वर्ष आहेत ती शाळेची 5 वर्ष मानली नाही आहेत, म्हणजे शाळेची पहिली आणि दुसरी वर्ग आहेत त्याच्यात, पण त्याच्याही आधी 3 वर्ष अंगणवाडी पूर्व प्राथमिक किंवा आपण बालवाडी म्हणतो तर तिथे 3 वर्ष, म्हणजे तिसऱ्या वर्षी त्याचं शिक्षण सुरू करावं बालकाचं आणि मग पहिली आणि दुसरीपर्यंत 8 वर्षापर्यंत हा पहिला कालावधी पहिला स्तर पायाभूत स्तर मानला गेलाय. दुसरा स्तर सांगितला आहे पूर्व अध्ययन म्हणजे प्रिपरेटरी, हा स्तर पण 3 वर्षाचा आहे, त्याचं वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर माध्यमिकच्या आधी पूर्व माध्यमिक किंवा त्याला मिडल स्टेज असं म्हणू आपण, ते 3 वर्षाचे 6वी ते 8वीपर्यंत म्हणजे 11 ते 14 वय वर्ष. आणि सगळ्यात शेवटचा वर्ग स्तर म्हटलाय माध्यमिक स्तर, म्हणजे तिथे उच्च माध्यमिक निम्न माध्यमिक असं काही नाही. आता 9वीपासून 12वीपर्यंत 4 वर्षाचा हा जो गट आहे त्याला आपण आता माध्यमिक स्तर म्हणणार आहोत, वय वर्ष 14 ते 18, म्हणजे 18व्या वर्षी 12वीहून विद्यार्थी बाहेर पडेल. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या घटकाकडे खूप लक्ष दिलेलं आहे, म्हणजे आमच्या या घटकासाठी अक्षर भाषा संख्या मोजमाप रंग आकार घरातील आणि मैदानातील खेळ कोडी तार्किक विचार एखादी समस्या दिली तर ती सोडवायची चित्रकला किंवा रंगवणं अशा अनेक दृश्यकला हस्तकला नाटक बोलक्या बावल्या अशा सगळ्या विषयातून ते मूल शिकत असतं. त्यामुळे तसं शिकण्याची त्या मुलाला मुलीला आपण सुविधा निर्माण करून दिली पाहिजे हे या स्तराचं महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक क्षमता म्हणजे एक दुसऱ्यांशी कसं वागायचं, जाणीवपूर्वक सौहार्दतापूर्वक कसं वागायचं, संवेदनशीलता चांगली वर्तणूक नैतिकता वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता सांघिक कार्य म्हणजे दोघा ठिकाणी चौघांनी मिळून एकत्र काम कसं करायचं न भांडता सहकार्याचा विकास कसा करायचा याच्यावरती या पॉलिसीनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि हे जे ECC आहे म्हणजे अर्ली चाइल्डहूड केअर जे आहे म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये शारीरिक विकास कृती कौशल्यांचा विकास आकलन विकास सामाजिक भावनिक नैतिक विकास सांस्कृतिक कलात्मक विकास संवाद आणि प्रारंभिक भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षेत्रांमध्ये विकास कसा करता येईल लक्ष द्यायला हवं. त्यामुळे हेही आम्ही म्हटलंय की ह्या मुलांना शिकवणारा कोण तर ते सुद्धा BEd असायला पाहिजे, BEd विथ अर्ली चाइल्डहूड केअर. म्हणजे आता काय होतंय की BEd जनरली सेकंडरीसाठी शिकवायला जातात BEd झालेले शिक्षक, तसं न करता यांच्यासाठी BEd मध्ये सुद्धा स्पेशल श्रेणी तयार करायला पाहिजे असंही पॉलिसी सजेस्ट करते. अभ्यासक्रम तयार करण्याच्या आधी एक करिक्युलम फ्रेमवर्क असतो आणि हा फ्रेमवर्क अशा फ्रेमवर्क पूर्वीपासून NCERT तयार करते, पण फक्त एकच करते पूर्ण शाळेसाठी शालेय जीवनासाठी एक, पण पॉलिसीने असं सजेस्ट केलंय की 2 तयार करा, एक या फाउंडेशन स्टेजसाठी पायाभूत स्तरासाठी एक वेगळा करा कारण ह्या मुलांचं शिकणं वेगळं आहे आणि दुसरा अभ्यासक्रम जो तयार करायचा तो 3रीपासून 12वीपर्यंतचा करा. आता असे हे दोन्ही तयार झालेले आहेत तर याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक कृती सुचविलेल्या आहेत आणि हा प्रत्येक स्टेटला पाठवलेला आहे आणि मग प्रत्येक स्टेटनी त्या फ्रेमवर्कवरनं आपला स्वतःचा राज्याचा तयार करायचा. तर असं आपल्या महाराष्ट्र राज्यानी हा असा NCF तयार केलेला आहेच. 9वी ते 12वी हा एकसंध असा माध्यमिक गट घेणं ही एक दुसरी महत्वाची गोष्ट या नवीन आराखड्यामध्ये दिसते, कारण 9वी 10वी शाळेमध्ये शिका आणि मग पुढे 11वी 12वी तिकडे गेलं असं न करता 9वी ते 12वी म्हणजे जे काही आपल्याला त्यांना शिकवायचं आहे किंवा त्यांना घेण्याची आवड निर्माण करायची त्यासाठी ही 4 वर्षाचा गट ठेवलेला आहे आणि त्यामध्ये त्या मुलांना हवे ते विषय निवडता यावेत ही संधी त्या मुलांना आपण तिथे देतो. म्हणजे वोकेशनल असेल तर आपल्याला काय शिकायचं आहे तर त्यासाठी असं चटपट 2 वर्षात ठरवता येत नाही, पण 9वी ते 12वीमध्ये

0: परिपक्वता येते आणि ते वोकेशनल चॉईस पण आपला करू शकतात. त्या दृष्टीने हा सेकंडरी एज्युकेशनचा माध्यमिक स्तराचा 4 वर्षाचा कालावधी ठेवलेला आहे.
1: आता आपण या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देत आहे, पण 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचा जो औपचारिक शिक्षणाचा ह्याच्यात समावेश केलाय, त्यामुळे त्यांच्या मानसिक विचारावर काय परिणाम होणार आहे?
0: तुम्ही आता औपचारिक असा शब्द वापरलात, म्हणजे औपचारिक म्हणजे वर्गात जाऊन शिक्षक जिथे भाषण देतात तो औपचारिकपणा नाही आहे तुम्हाला अभिप्रेत. तुम्हाला असं वाटतं की ते शाळेला जोडलं जातं आणि शाळेच्या वेळात तर येणार आहे. तर आपण आत्ता सुद्धा अंगणवाडी वर्ग चालूच आहेत, म्हणजे मुलं 2-3 तास शाळेमध्ये येतातच आहेत. तर असं म्हटलंय पॉलिसीमध्ये, त्यांनी शाळेतच पूर्व प्राथमिक शाळा आणली पाहिजे असं नाही. कुठेही मगाशी मी म्हटलं तसं कुठेही असू शकेल, शाळेच्या बाहेरही असू शकते, आणि शाळेच्या परिसरात असेल तर त्यांना जरा सवय होईल मोठी मुलं ताई दादा बघण्याची, मोठे मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांशी भेटण्याची अशी सवय होऊ शकेल. तर त्या दृष्टीने जर ते त्या शाळेच्या प्रिमायसेसमध्येच त्यांचा वर्ग असेल तर ते चांगलं राहील असं पॉलिसी म्हणते. पण यांचा जो अभ्यासक्रम केलेला आहे ना तो कृतिशीलतेवर केलेला आहे. त्यांनी करून बघावं, मजा घ्यावी त्याच्यातून, आनंद मिळावा त्यांना. ते नुसतं लिहिले असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. त्या दृष्टीने तुम्हाला सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे जादूचा पिटारा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हां, तर एनसीईआरटीने हा जादूई पिटारा तयार केला 3 ते 8 वयोगटाच्या मुलांसाठी. खूप वस्तू आहेत त्याच्यात, शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, बोधात्मक, भाषा आणि साक्षरता, सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक अशा 5 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विकास व्हावा, त्याला चालना मिळावी म्हणून वस्तू ठेवल्यात. म्हणजे म्हणाल तर 40 पुस्तकं आहेत त्याच्यात.
1: अरे
0: हिंदीत हवं असेल तर हिंदीत, मग इंग्लिशमध्ये हवं असेल तर इंग्लिशमध्ये, मराठीत आता आपल्या महाराष्ट्र स्टेटनी पण तयार केलेलं आहे. आणि खूप वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये आवाज करणारी वाद्य आहेत, बासरी आहे किंवा वरती चढायला शिडी आहे, अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये त्या जादूच्या पेटाऱ्यामध्ये आहेत. आणि माझा अनुभव असा सांगतो, मी वापरून बघते मुलांवरती, लहान मुलांवरती, त्यांना खूप आवडतं. हँडल करा हाताळणं सुद्धा किती त्यांना आनंदाचं वाटतं की ही वस्तू घेऊ का ती वस्तू घेऊ. हा मोठा पेटारा आहे, हा पेटारा शाळेमध्ये जर ठेवला आपण प्री प्रायमरीच्या, तर ती मुलं आनंदाने नवीन नवीन गोष्टी त्याच्यातून शिकू शकतात. अशा प्रकारच्या वस्तू आपणही निर्माण करू शकतो शिक्षक म्हणून, आणि वर्गात त्या मुलांना हाताळायला देऊ शकतो.
1: असंही या वयातल्या मुलांना खूप उत्सुकता असते एखाद्या गोष्टीला हात लावून बघावं किंवा कशी ती उघडते, चालते किंवा काय आहे,
0: बावल्या आहेत त्याच्यामध्ये,
1: अच्छा
0: म्हणजे त्याची नाडी कशी बांधायची, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी लाकडी वस्तू दिल्यात. खेळ कसे ठोकायचे, लाकडी खेळे आणि लाकडी हातोडी, म्हणजे त्यांना त्रास होऊ नये अशा व्यवस्था करून अशी खेळणी त्यांच्या हातात ठेवलेली आहे. खूप छान तयार झालेला आहे तो तयार.
1: म्हणजे थोडक्यात खेळातून अभ्यास शिकवणं अशा प्रकारची पद्धत विकसित केली.
0: अगदी बरोबर, त्याला खेळणी आधारित शिक्षण प्रणालीच म्हणतात. टॉय बेस्ड पेडागॉजी
1: अभ्यास आहे आणि त्रासदायक आहे असं वाटणार
0: नाही.
1: खरंय, छान आहे, खूप छान आहे. व्यावसायिक शिक्षण आणि बॅगलेस शिक्षण पद्धती अशा प्रकारचा सुद्धा एक विचार या शिक्षण पद्धतीत विकसित केलेला आहे. म्हणजे 9वी पासून व्यावसायिक शिक्षण सुरू होणार आहे, तर या संकल्पनेचा नेमका उद्देश काय आणि ती कशा प्रकारे राबवली जाणार आहे?
0: याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तुम्ही बॅगलेस डेज म्हणालात, म्हणजे दप्तर विरहित
1: शिक्षण
0: कालावधी, हे दिवस आहेत 10 दिवस असं पॉलिसीने म्हटलं. कमीत कमी 10 दिवस तरी वर्षभरामध्ये त्यांना द्या, की ते बॅगा घेऊन यायच्या नाही, शाळेच्या बॅगा घेऊन यायच्या नाहीत. मग काय करायचं? तर त्यांनी आपल्या गावाचा अनुभव घ्यायचा. काय होतं, मुलं उत्तर आणि शाळेत येतात, शाळेतून घरी, मग घरचा अभ्यास, जेवणखाण संपलं, म्हणजे पाणी कुठून मिळतं आपल्याला, दूध कुठून मिळतं, दुकानात काय काय वस्तू असतात, म्हणजे जिकडे तांदूळ मिळतात तिथेच आपल्याला आपले शर्ट बिर्ट मिळतात का, नाही मिळत. तर आपल्या गावाची रचना कशी आहे, आपली ग्रामपंचायत आहे म्हणजे काय आहे, असे अनेक प्रश्न असतात की जे मुलांना माहितीच नसतं, शाळा आणि घर. तर असं पॉलिसीने सजेस्ट केलंय की 10 दिवस बॅगलेस डेज ठेवा. त्या दिवशी वर्गात चिपकवायचं नाही, त्यांना बाहेर घेऊन जायचं, म्हणजे इव्हन शाळेच्या आजूबाजूला नेलं तरी सुद्धा हरकत नाही, दाखवत त्यांना झाडं पानं. म्हणजे मी जिथे कोकणात काम आम्ही करतो तिथे मुलांना नेलं होतं, तिथे आम्ही तज्ञांना बोलवलं होतं, 70 प्रकारच्या औषधी वनस्पती सापडल्या. मग माहिती नसतं किंवा एकदा आम्ही असा एक प्रोजेक्ट केला की पावसाळ्यात वेगळ्या भाज्या येतात, एरवी भाज्या वेगळ्या असतात, घरात आई वेगळ्या भाज्या करते, आता पावसाळ्यातल्या भाज्या कुठल्या विचारा आणि शोधून काढा. एवढ्या 50-60 भाज्या खेडेगावातल्या मुलांनी शोधून आणल्या, पण हे मुद्दाम करावं लागतं. तर

0: ह्या पॉलिसीमध्ये ते सजेस्ट केलं आहे. आणि हे 6वीला जरी इंट्रोड्यूस केलं तरी 12वीपर्यंत चालू ठेवायला हरकत नाही असं पॉलिसी म्हणते. तर याच्यामध्ये कुठे कुठे जाते, आपल्या गावामध्ये मॉन्युमेंट्स असतात, तर सांस्कृतिक केंद्र असतात, काही कार्यक्रम असतात, तर त्यांना मंदिरं असतात, म्हणजे कुठल्याही वास्तू, जुन्या वास्तू असतील, ऐतिहासिक वास्तू असतील, तर त्यांना किंवा विज्ञान विषयाशी संबंधित काही गोष्टी असतील, कुठे उपक्रम चालू असतील, तर तिथे न्यावं. म्हणजे हा एकदम आम्ही त्यांना म्हटले फन प्रोग्राम, म्हणजे दे शुड एन्जॉय दॅट, त्यांना आनंद वाटेल अशा प्रकारचा हे 10 दिवसाचा कार्यक्रम करावा. त्या निमित्ताने मुलांना आपल्या गावाची, आपल्या समाजाची जाणीव होईल. सोसायटी कनेक्ट हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण शिकतो, आपण समाजात काय प्रॉब्लेम्स आहेत, की तुम्ही समाजातले प्रॉब्लेम, समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. शिक्षण काळातच, केवळ व्यावसायिक शिक्षणासाठी नाही, दिस इज अ फन गेम. तर एनसीआरटीच्या ज्या विविध संस्था आहेत त्यातली एक संस्था CIV सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन यांनी असं एक पुस्तिका तयार केलेली आहे की याचं दप्तर विरहित कालावधीचं नियोजन कसं करायचं, तर ते शिक्षकांना खूप उपयुक्त आहे. तर त्यांनी ते बघावं, वेगवेगळ्या ठिकाणी कसं जायचं, काय करायचं, काय ऍक्टिव्हिटीज काय करायच्या, तिथे जाऊन बाहेरच गेलं पाहिजे असं नाही, तुम्ही गावातल्या लोकांना शाळेत बोलवू शकता आणि सांगू शकता, तसंही करू शकता.
1: म्हणजे मुलांच्या एक विचारांना सुद्धा चालना
0: मिळते,
1: म्हणजे फक्त ते साक्षर न बनता सुशिक्षित
0: बनावेत आणि जागरूक नागरिक बनावेत. समजा एखाद्याला वाटलं की हे माळीकाप खूप छान आहे, छान फुलं वगैरे येतात, पण कसं करतात ते, बिया लावतात का, कलम लावतात का, रोपं लावतात, काय करतात, शिकायचं असेल तर त्यांच्याकडे करा, इंटर्नशिप करा. समाजाशी जोडलं जाणं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पाणी कुठून मिळतं, नळातून मिळतं, नळाने पाणी येतं कसं, कुठे येतंय, जोडलाय कुठे, तलाव आहे का, तर तो तलाव बघायला गेलं पाहिजे. तलावावरती नेताना काळजीपूर्वक नेलं पाहिजे मुलांना, पण मुलांनी तलाव बघावा, तिथे शुद्धीकरण कुठे केलं जातं, कसं केलं जातं. मी जेव्हा शाळेत शिकवत होते अनेक वर्षापूर्वी, तेव्हा 9वी 10वीच्या मुलांना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असे. म्हणजे आता मी सायन्स शिकवत होते, त्यामुळे मग राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर मध्ये घेऊन जातो, तिथे ऍसिड्स कसे तयार होतात, HNO3 नायट्रिक ऍसिड साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत, किंवा H2SO4 साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत, मग त्याचा गोलाकार असतो, हे सगळं बघायला नाही. वर्ळीला नेहरू सायन्स सेंटर, नेहरू प्लॅनेटोरियम, अंबरनाथला, कुठे कुठे आम्ही जायचो सगळी मुलं घेऊन, 50-1 मुलं घेऊन मी फिरायची अनेक वर्षापूर्वी. एकदा काय झालं, मी बसनी प्रभादेवीला उतरत होते, तर उतरताना ड्रायव्हरनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, भाई तुम्ही आम्हाला इकडे किती वेळा आणलंय ना वर्ळीला. अनेक वर्षानंतर हा उपक्रम त्याच्या आठवणीत राहिलाय, म्हणजे त्याने मला ओळखलं, ते त्याच्यामुळे ओळखलं. म्हणजे अशा उपक्रमांची आपल्या आयुष्याला सुद्धा किती मदत होते, जीवन चांगलं आहे आपलं असं वाटण्याची खूप गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या. कार कशी तयार होते, तर ते मग त्या कारखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांना कळलं की अरे असं जोडलं जातं का. तर सगळीजण काही मुंबईत राहत नाहीत, पण खेडेगावामध्ये सुद्धा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ज्या आपण मुलांना दाखवत नाही. छोटा धबधबा आहे, तो कसा पडतो, ते बघा, पाणी कुठून येतं, कुठे साठलं गेलंय म्हणून एवढं जोराने खाली पडतं. तर अशा अनेक गोष्टी त्या
1: शिकता येतात,
0: 10 bagless days मध्ये बघाव्यात.
1: म्हणजे वेगवेगळे जे स्थानिक कारागीर आहेत, सुतार, माळी किंवा इतर, त्यांच्याकडून अनुभव घ्यायचा आहे. पण मग हे नवीन धोरण राबवण्यासाठी शिक्षकांना काही वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे, कारण तुम्ही आता इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय त्यावरून लक्षात येते की जास्त जबाबदारी ही शिक्षकांवर आहे.
0: तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण हा एक नवीन विचार आहे. कारण जनरली सामान्यत शिक्षक आपला विषय वर्गात शिकवतात, म्हणजे मी गणिताची शिक्षिका आहे किंवा मी विज्ञानाची शिक्षिका आहे, त्याच्या पलीकडे जाणं थोडंसं कठीण होतं. पण आता आपण म्हणतोय की यानं शाळेच्या बाहेर घेऊन जा मुलांना, तर मग त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया न जाता चांगल्या कारणासाठी कसा लागू शकेल याचं प्लॅनिंग करायलाच हवं, आणि त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहेच.
1: मग या सगळ्या गोष्टी करत असताना आपली आतापर्यंत जशी परीक्षा होत होती आणि त्याचं मूल्यमापन होत होतं, तसंच हे मूल्यमापन असणार आहे की त्याची ही काही पद्धत वेगळी असणार आहे.
0: एक सांगू का तुम्हाला, आपलं भारतातलं शिक्षण सर्वदूर हे घोकंपट्टीवर आधारित आहे. म्हणजे कसं की वर्गात शिक्षक भाषण देतात आणि विद्यार्थी ते ऐकतात, नोट्स लिहून घेतात,
1: पाठ करतात
0: आणि त्याच पाठांतरावरती आधारित प्रश्न विचारले जातात मूल्यमापन म्हणून. त्यामुळे पाठ केलेलं पेपरात आपण

0: तो या शैक्षणिक धोरणाने याला अतिशय ठामपणे विरोध केलाय की पाठांतर नको, स्मरण शक्तीवरती भर देण्याची काहीही गरज नाही. मुलं जर स्वतः हाताने काही करत असतील, आनंदाने करत असतील आणि ते उद्दिष्टानुसार असेल तर ती उद्दिष्ट तुम्ही तपासा. म्हणजे वी आर नॉट देअर टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. माहिती देणं हा कार्यक्रम असू शकत नाही. माहिती दिल्यानंतर त्या माहितीचा वापर कसा करायचा, त्याच्यातून नवीन काय निर्मिती करू शकतो आपण, या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण जर उद्दिष्टांची उतरण बघितली, टॅक्सॉनॉमी बघितली, तर माहिती पाठ करणे आणि सांगणे हे सगळ्यात खालच्या स्तरावरचं उद्दिष्ट आहे. सहा उद्दिष्टांपैकी सगळ्यात खालच्या स्तरावरचं, त्याच्यावरती आकलन ते सुद्धा आम्ही खालच्या स्तरावरच मानतो. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन, त्याच्या नवीन परिस्थितीमध्ये मिळालेली जी माहिती आहे ती तुम्हाला वापरता येते का ते तपासलं जातं. मग पुढे अॅनालिसिस, एखादी सिस्टीम आहे, एखादी परिसंस्था आहे, ती कशी काम करते, त्याचे घटक कुठले आहेत, ते एकमेकावरती कसे अवलंबून आहेत, ते तुम्हाला समजतात का? समजा एक घटक बंद पडला तर बाकी सगळी सिस्टीमच बंद पडते, तर ते चालू करण्यासाठी काय करावं, तर त्याला आपण अॅनालिसिस म्हणतो. आणि त्याच्यावरती इव्हॅल्युएशन आहे, त्याचं मूल्यमापन करणं कुठल्याही गटाचं, व्यक्तीचं असेल मूल्यमापन किंवा संस्थेचं असेल किंवा कवितेचं असेल पुस्तकाचं असेल मूल्यमापन. तर मूल्यमापन करायचं म्हणजे निकष लावावे लागतात. तर मुलांना हे करता येतं का? तर ते आपण निकष देऊ शकतो किंवा मुलं स्वतःचेही निकष लावू शकतात. आणि मग सर्वात वरचं, सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे नवीन निर्मिती, क्रिएटिंग समथिंग न्यू. तर नवनिर्मिती करता आली पाहिजे आज या नवीन जीवनामध्ये, 21व्या शतकामध्ये आपल्याला ही कौशल्य अत्यंत महत्वाची आहेत. पाठांतर हे कौशल्य अजिबातच महत्वाचं नाहीये, कारण पाठ करायची गरजच नाही. तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती वापरून नवीन काही करावं असं करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की जर माझं उद्दिष्ट जर असेल मुलांनी पाठांतर करावं, तर मग मी प्रश्न पण पाठांतरावर आधारितच विचारते. त्यांना समजण्याची गरजच नाही, न समजता माणसं पाठांतर करू शकतात. ते आजकाल चालणार नाही, कारण ज्या पद्धतीच्या व्यवसायामध्ये आजची मुलं जाणार आहेत तिथे त्यांनी विचार करून काही निर्णय घ्यावेत, एकट्यानी नव्हे, दोघा तिघांनी, पाच जणांनी, त्यांच्या गटाने मिळून घ्यावेत. तर आपण वर्गामध्ये गटपद्धतीने शिकवलं पाहिजे की नाही? माहिती द्यायची गरजच नाही, ती आहेच पुस्तकात. त्याच्यावरती आधारित तुम्ही प्रकल्प तयार करा आणि ते त्यांना करायला द्या. ह्या तुम्ही तिघांनी हे करायचं, ह्या पाच जणांनी हे करायचं, असं तुम्ही विचारा त्यांना तुम्हाला काय करायला आवडेल आणि मग त्याचं मूल्यमापन करा. त्यामुळे तुम्ही वर्गात शिकवण्याची पद्धतच बदलली पाहिजे. ती विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे आणि अध्ययन केंद्रित असली पाहिजे. आता काय हे अध्यापन केंद्रित आहे, म्हणजे मी शिक्षिका आहे तर मीच बोलते, मीच फळ्यावरती लिहिते, मीच नकाशा दाखवते, मीच प्रश्न विचारते, सगळं मीच करते. म्हणजे ऍक्टिव्ह कोण आहे वर्गात? मुलांनी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, पण आहे शिक्षक ऍक्टिव्ह. त्याऐवजी तुम्ही मागे राहा, तुम्ही मागे राहा, त्यांना काम करू देत, तुम्ही निरीक्षण करा आणि त्यांना त्या त्या गटाकडे जाऊन तुम्ही त्यांना प्रत्यावरण देऊ शकता. नाही का? सेमेस्टरच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी परीक्षा घ्यायच्या ऐवजी सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. बरं, मूल्यमापन म्हणजे हा नापास आणि पास असं नाहीये ते. आणि त्यासाठी आता पॉलिसीने हेही सजेस्ट केलंय की तुम्ही समग्र मूल्यमापन करा एखाद्याचं. म्हणजे केवळ गणितात 35 मार्क मिळाले याच्यावर काहीच समजत नाही, किंवा 0 मार्क मिळाले पण आपण म्हणू शकतो त्याला काही अर्थ नाहीये. 0 मार्क म्हणजे काय? नाही का? त्याला काहीच गणित येत नाहीये का? 0 मार्क कसं देतो आपण? पण देऊ शकतो,
1: हिशोब येतो त्याला.
0: हा, ते येतो, पण आपण ते घेत नाही. पण वर्गातच तुम्ही बाजार खेळू शकता की नाही? लावा एखाद्या दिवशी वर्गात बाजार लावा आणि मला 2 किलो हे दे, मला 1/2 किलो ते दे, बघा त्यांना काही गणित करता येतात का. तर शिक्षकांनी वर्गात खूप कमी बोललं पाहिजे असं मला वाटतं. मुलांनी जास्त बोललं पाहिजे. म्हणजे वर्गाची जी रचना आहे ना आपली, बाकाच्यावरती बसतात आणि एकाच्या पाठीमागे दुसरं बसतं, त्यामुळे मुलं एकमेकांकडे बघतच नाहीत. त्यांना सेमी सर्कलमध्येच किंवा सर्कलमध्येच बसवलं पाहिजे, त्यांचं एकमेकांकडे बघता आलं पाहिजे, त्यांना एकमेकांच्या बरोबर चर्चा करता आली पाहिजे. कारण हे कॉलेजमध्ये पण असंच आहे ना, फक्त शाळेत नाही, महाविद्यालयात आणि विश्वविद्यालयात सुद्धा हीच परिस्थिती आहे, ती बदलायला हवी. जेव्हा वर्कप्लेसमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एकटं काम करतच नाही, तिथे तुम्हाला तिघा चौघांना मिळूनच काम करावं लागतं, पण यांना सवयच नाही.
1: खरंय, खूप छान.
0: तर ती सवय लावली तर मूल्यमापन पद्धत बदलू शकते. आणि पॉलिसीने अनेक वेगवेगळ्या पद्धती सजेस्ट केल्यात. म्हणजे कसं, त्यांनी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करावं. तुम्ही त्यांना हे द्या, क्रायटेरिया द्या, कशाच्या क्रायटेरियावरती करणार तुम्ही, आणि बघा मुलं स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतात. लगेच पहिल्या दिवशी नाही करणार. किंवा दुसरं, पियर इव्हॅल्युएशन, म्हणजे वर्गातल्या इतर मुलांनी त्या मुलाचं किंवा मुलीचं इव्हॅल्युएशन करायला, कारण ते एकमेकांशी इंटरॅक्शन करतायत तेव्हा त्यांना हे आवडतं का, त्यांना गाणं म्हणायला आवडतं का, कविता म्हणायला चांगली तालासुरत कविता म्हणता येते का, तिला छान नाच करता येतो का, असे

0: प्रकारचे प्रश्न आहेत की ऑब्झर्वेशन मधून त्यांना जाणवेल.
1: आणि मुलांना हे माहिती पण असतं, त्याला हे छान येतं, त्याला
0: एक्झॅक्टली, पण आपण विचारत नाही का. तर आता पॉलिसीने सजेस्ट केलंय की पियर इव्हॅल्युएशन करा, म्हणजे वर्गामध्ये जे सहाध्यायी आहेत त्यांच्याकडूनही इव्हॅल्युएशन करा. त्याला आता आपण म्हणतो 360 degrees असेसमेंट, म्हणजे फक्त शिक्षकांनी केलेली असेसमेंट नव्हे, विद्यार्थ्यांनी स्वतःचं केलेलं मूल्यमापन, विद्यार्थ्याच्या सहाध्यायाकडून केलेलं मूल्यमापन, आणि पालकांनाही विचारा. कारण मुलं घरी आहेत तर पालकांना विचारा की ह्याच्यातलं तुम्ही काय सांगता तुमच्या मुलाबद्दल. आमच्याकडे फक्त 5-6 तासच मुलं असतात, बाकीचे 18 तास तुमच्या बरोबर असतात, तर तुम्हाला काय म्हणायचं, त्याला हे आवडतं का, त्याला हे करता येतं का, तो आठवणीने हे करतो का, नवीन काही वाचतो का, असे प्रश्न आपण विचारू शकतो आपल्या विषयाशी संबंधित. आणि 360 म्हणजे त्या एका विद्यार्थ्याची वेगवेगळ्या लोकांनी केलेलं असेसमेंट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक नवीन विचार, प्रागतिक विचार, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने एकदमच नवीन असे विचार मांडलेले आहेत, आणि त्यामुळे शिक्षकांना या संबंधीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसीने असंही म्हटलं आहे की शालेय शिक्षकांनी वर्षभरामध्ये 50 तासांचं प्रशिक्षण घेणं कंपल्सरी आहे.
1: प्रत्येक मुलाच्या आयुष्यातलं शैक्षणिक जो काही कालावधी असतो हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्यासाठी हे जे नवीन बदल केलेत ते खूप महत्त्वाचे आहेत. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: या श्रोत्यांमध्ये दोन्ही गट असतील, शिक्षक असतील किंवा पालक असतील, आणि पालक म्हणजे फक्त मुलांचेच आई वडील असं नव्हे तर सुजाण पालक, नागरिक असतील, तर मला असं वाटतं की त्यांनी देखील हा एक नवीन विचार आहे हे समजून घ्यावा. आणि आपल्या गावातली मुलं ही आपलीच आहेत, कारण एका मुलाची वाढ ही त्या पूर्ण गाव करतो असं आपण म्हणतो. पण लक्ष ठेवून आपल्याच मुलांना जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल, जरी आपण शिक्षक नसलो तरी सुद्धा, कारण आपण जबाबदार नागरिक आहोत, या दृष्टीने जर विचार केला तर खरंच आपल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळून त्यांचं उत्तम आयुष्य ते जगू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद.
1: खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. मॅडम, इतका महत्त्वाचा विषय खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सोपा करून सांगितलात, आणि तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात बलसागर भारत हो. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

0: बलसागर।
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर 7:45 आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर।

0: आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या. मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला. म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे, त्यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 8:15 वाजता

0: दिलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेट मधला हा सगळा शोध लागला. ते म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जे मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईचे वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 8:15 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबर पर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम

0: संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का वियतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
0: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
2: राज्यातल्या महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. एमआयडीसी हा कर गोळा करून पायाभूत सुविधा पुरवेल, यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसटीचं नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई सरकारच्या काळापासून सुरू असलेली शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ही परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची येत्या 90 दिवसात निवडणूक घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निकालामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेल्या आदेशाच्या विरोधात राधानगरी तालुक्यातल्या पुंगाव इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयानं हे आदेश दिले. गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं सर्किट बेंच कोल्हापूर यांचा आदेश रद्द करत हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अकोला जिल्ह्यात चांदणी इथं 60 वर्षाच्या वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीत बाहेर गेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीनं सलग 3 ते 4

0: दिवस अत्याचार केले असा आरोप आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना 7:30 सुरू होईल. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला, कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. उद्या संध्याकाळनंतर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 झाले आहेत. आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
2: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
3: काय काय काय
2: WWF?
3: नाही काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
2: हो
3: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
2: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
4: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी 9 आणलेत.
2: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
3: झाडाला वाचता येतं का ते?
2: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
4: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
6: अगर है शोक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
7: आप भी आइए.
6: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
7: हमको भी बुलाते रहिए.
6: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
7: तो

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत.

जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:15 वाजता अर्थविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कापूस हा शतकानुशतकं आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कापूस उत्पादनात देशात अग्रस्थानी असणाऱ्या महाराष्ट्रासाठी कापड उद्योग आणि सुती कापडाची बाजारपेठ म्हणूनही कपाशीचं असलेलं महत्व वेगळं सांगायला नको. याच कपाशीची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतंच एक नवं अभियान जाहीर केलं आहे. देशातल्या 32 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. चला तर जाणून घेऊया या अभियानाबद्दल कृषीतज्ञ श्रीकांत कोवळेकर यांच्याकडून. नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिली, या अभियानाबद्दल आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकाल?
2: अतिशय योग्य पाऊल आणि अतिशय योग्य वेळेला उचललेलं पाऊल असं आपण याचं वर्णन करू शकतो. कारण काय झालंय की यावेळेला आपण बघितलं असेल, गेल्या वर्ष 2 वर्षात कापसाच्या किमती पडल्यामुळे एकंदर कापूस क्षेत्रामध्ये एक थोडीशी कुठेतरी बेचैनी होती शेतकऱ्यांमध्ये. त्याचबरोबर आता जे अलीकडे जे युद्ध चालू आहे, म्हणजे अजूनही ते त्या युद्धाच्या मुळे काय झालं होतं की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, म्हणजे ऊर्जेच्या किमती वाढल्या, त्याच्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली आणि एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेसमोर प्रचंड मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत आणि त्यातही कापूस क्षेत्र या समोर सुद्धा अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. तर ह्या आव्हानांचा मुकाबला करायचा असेल तर थोडीशी कुठेतरी आपल्याला कापूस उत्पादकता वाढवणं हा त्यातला मुख्य भाग असला तरी त्या अनुषंगाने येणारे अनेक क्रियाकलाप आहेत की जे ह्या कापूस उत्पादकता अभियानात अंतर्भूत आहेत. त्या सगळ्या एकंदर गोष्टींचं जे आता सरकारने मंजूर केल्यामुळे ते योग्य वेळा टाकलेलं पाऊल आहे आणि याचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे.
0: सर, या अभियानामध्ये नक्की काय काय मुख्य गोष्टी, उत्पादकतेच्या दृष्टीने काय गोष्टी केल्या जातील असं त्यांनी सांगितलंय?
2: मुख्य म्हणजे याच्या नावातच सांगतात की कापूस उत्पादकता अभियान, म्हणजे उत्पादकता कापसाची वाढवणं आपल्या देशात आणि त्या अनुषंगाने उत्पादनही वाढवणं आणि पुढील 4 वर्षात म्हणजे 2030-31 या हंगामापर्यंत भारताचं कापसाचं उत्पादन हे आता साधारणपणे 34 दशलक्ष किंवा 340 लाख गाठी आहेत, हे उत्पादन कुठेतरी 49 ते 50 दशलक्ष गाठी इथपर्यंत नेणं हे उद्दिष्ट आहे. आणि उत्पादकता वाढवण्याच्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. एक तर सुधारित बियाणं

0: वापरणं, चांगलं बियाणं वापरणं ज्याच्यातनं एक उत्पादकता वाढेल. आणि तंत्रज्ञान म्हणजे आपण बघितलं तर असा हल्ली हा तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि कुठल्याही पिकाच्या बाबतीत म्हणजे शेतीच्या बाबतीत जेवढं आधुनिक तंत्रज्ञान वापराल तुम्ही आणि हे तंत्रज्ञान वापरताना तुम्हाला त्याचा क्लायमेट इम्पॅक्ट पण कमी करता येतो, म्हणजे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे तो पण कमी करता येतो, त्याचबरोबर तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी आपण एक प्रिसिजन फार्मिंग म्हणून एक नवीन आता आधुनिक शेती पद्धती आलेली आहे. ती प्रिसिजन फार्मिंग केलं की तुम्हाला पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर होतो. कीड किंवा रोग व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत योग्य वेळेला कमीत कमी साधनं वापरून त्या व्यवस्थापन ते करता येणं शक्य होतं. अशा प्रकारे अनेक गोष्टी या प्रिसिजन फार्मिंगच्या मार्फतच नव्हे आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून देखील, म्हणजे आपण बघितलं तर कॉटन हार्वेस्टिंग असेल, म्हणजे कॉटन जे आपण काढणी करतो त्याच्यासाठी एक हार्वेस्टर नावाची यंत्र आहेत, ती यंत्रामुळे तुमचा प्रचंड प्रमाणात वेळ वाचतो आणि श्रम वाचतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, तोही त्याचा प्रकार झाला. लागवड कशी करायची तर आपण अलीकडच्या काळात म्हणजे मागील एका वर्षाभरात भरपूर प्रयोग झालेत आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अकोल्याजवळ हा प्रयोग झालाय आणि अत्यंत यशस्वी झालाय की जवळ 60,000 का 70,000 हेक्टरवर सघन लागवड म्हणजे अत्यंत जवळजवळ अशा पद्धतीने कापसाची लागवड केल्यामुळे त्याच्यातनं जे जास्त उत्पन्न आलं त्याच्यातनं प्रति हेक्टरी उत्पादकता खूप वाढली. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ह्याचं संपूर्णपणे एकत्रित करून आपण उत्पादकता कशी वाढवता येईल या संदर्भात या योजनेमधनं बरंच काम केलं जाईल.
1: बरोबर सर. सर, राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा पूर्ण फायदा मिळणार आहे. आता उत्पादकता वाढल्यानंतर त्याच्या पुढे एक केंद्र सरकारची एक संकल्पना आहे 5F. तर या 5F संकल्पनेची सुरुवात उत्पादकतेपासून होते कापसाच्या, तर हे 5F संकल्पना काय सांगू शकाल का?
0: 5F मध्ये त्यांनी असं म्हटलंय की फार्म फायबर म्हणजे शेतात कापसाचं उत्पादन घ्या, त्याच्यानंतर त्याचं फायबर मध्ये म्हणजे सुतामध्ये उत्पादन करा, मग त्याच्यापासून वस्त्रोद्योग म्हणजे कापड निर्माण करा, त्या कापडाचे रेडीमेड कपड्यात रूपांतर करा आणि मग ते निर्यात करा. म्हणजे फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन अशा पद्धतीने एक संपूर्ण व्हॅल्यू चेन कॉटनची जी आपण म्हणतो ती आपण विकसित करणं देशांतर्गतच आणि याच्यामध्ये तुम्ही स्वयंपूर्णता तर तुमची राहीलच, परंतु त्याच वेळेला तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात निर्यात करून जगात एक प्रमुख निर्यातदार म्हणून आपलं जे थोडस नाव कुठेतरी थोडस खाली घसरलं होतं त्यात आपण परत पहिल्या नंबरला येऊ. तर मुळात आपण जगात जवळपास नंबर एक चे कापूस उत्पादक आहोत आणि एक्सपोर्टर सुद्धा आपण मोठे होतो, परंतु मधल्या काळामध्ये काही समस्यांमुळे खास करून उत्पादकता कमी झाल्यामुळे आपण जागतिक दृष्ट्या स्पर्धात्मक राहिलो नाही. तर ह्या उत्पादकता वाढीतनं आपण स्पर्धात्मक होणं म्हणजे मुख्य स्पर्धा आपली कुणाची आहे, एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्या सर्व ज्या आपण बघितलं फार्म टू फॉरेन या ज्या 5F आहेत याला एक इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो. म्हणजे जिथे कापूस पिकतो तिथेच त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तिथेच सूत बनवणं, तिथेच कापड बनवणं, तिथेच रेडीमेड कपडे आणि तिथूनच जवळच्या बंदरावर जाऊन ते निर्यात करणं, असं जर केलं तर आपण एवढी आपली स्पर्धात्मकता वाढते. याचं उदाहरण घेता येईल म्हणजे आपली मुख्य स्पर्धा ही बांगलादेश किंवा व्हिएतनाम, खास करून बांगलादेश. बघा, बांगलादेश कापूस भारताकडनं घेतं परंतु त्यांनी एक इंटिग्रेटेड सिस्टीम निर्माण केली. म्हणजे काय आहे की त्यांनी एकाच जागी भारतातनं एकदा ज्या ठिकाणी कापूस जातो तिथेच त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात आणि तिथूनच तो कपडा तिथल्या पोर्टवरनं तो निर्यात होतो. यामुळे त्यांची म्हणजे जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे निर्मिती खर्च नियंत्रणात राहतो. भारतात आजपर्यंत काय होतं की कापूस निर्माण केला जातो मुख्य महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे देशाच्या पश्चिमेला, त्याचं जे स्पिनिंग होतं किंवा त्याचं धागा निर्मिती होते ही दक्षिणेला, मग दक्षिणेतनं आलेल्या धाग्याचं परत कापड निर्माण करण्यात येतो पश्चिमेकडे येतो, मग तो कधी उत्तरेकडे जातो आणि मग त्याचे ज्याचे जे तयार कपडे बनतात ते तमिळनाडू दक्षिणेकडे परत एका कोपऱ्यात आहेत आणि मग बरेचदा त्याचं निर्यात होते ती परत पश्चिम बंदरावरनं होते. याच्यामध्ये आपला जो वाहतूक खर्चामुळे आपण जगाच्या बाजारपेठेतनं बाहेर फेकले जात होतो. या व्यतिरिक्त एक क्वालिटी आपण जी म्हणतो म्हणजे भारताचा जो कापूस आहे हा जागतिक बाजारात डिस्काउंटनी विकला जातोय गेले कित्येक वर्ष आणि या डिस्काउंटची किंमत किती आहे माहितीये की दर हंगामात सुमारे 15,000 कोटींचं नुकसान आपल्या देशातल्या कॉटन उत्पादकांचं होतं, कारण आपला कॉटन 7-10% डिस्काउंटला विकला जातो.

0: तो कारण आपले मालाचा दर्जा चांगला नाही अशाच या पद्धतीच्या हँडलिंगमुळे. ह्या सगळ्या गोष्टी टाळणं म्हणजे 5F जर आपण अस्तित्वात जेव्हा येईल तर याच्यात या सगळ्या गोष्टी टाळता येतील. तर त्या दृष्टीने 5F हा संकल्पना ही फार मोलाची कामगिरी करणारे पुढील 4-5 वर्षात. म्हणजे कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्यवृद्धी आणि त्याच्यातनं भारताला जगामध्ये सर्वात महत्वाचा असा टेक्स्टाईल प्लेअर बनवणं याच्यासाठी हा 5F संकल्पना महत्वाची ठरणार आहे. 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं अमरावती आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे, तर सगळ्या ठिकाणी 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपॅरल पार्क्स म्हणजे मित्र ही जी स्कीम आहे ती उभारली जातील. पण त्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सगळ्या जिथे कॉटन पिकतोय तिथेच ही सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातील आणि सगळ्या प्रकारची जी पायाभूत संरचना असेल म्हणजे व्हॅल्यू चेन जी ती संपूर्ण त्याच एरियात डेव्हलप केल्यामुळे आपल्याला हा एक ट्रान्सपोर्टेशन आणि इतर लॉजिस्टिक्सच्या कॉस्टचा ऍडव्हान्टेज मिळेल.
1: बरोबर सर. म्हणजे आता हे उत्पादकता वाढल्यानंतर व्हॅल्यू चेन मित्रा पार्कच्या मार्फत आपण वाढवता येईल आणि त्याची पुढची एक संकल्पना म्हणजे बाजारपेठ खुली करून देणं. तर त्याच्यामध्ये कस्तुरी कॉटन हा जो एक ब्रँडिंग करण्याचा प्रकार सुरू आहे आणि एक डिजिटल बाजारपेठ मिळवून द्यायची हेही या अभियानामध्ये अंतर्भूत आहे, तर त्याचा कसा फायदा होईल सर?
0: कस्तुरी कॉटन हे आपण साधारणपणे 2-3 वर्षापूर्वी म्हणजे कोविड नंतरच्या काळात आपण लॉन्च केलेलं आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भारताचा कॉटन 7-10% डिस्काउंटमध्ये जगात विकला जात होता. हे जे 15,000 कोटीचं नुकसान होतं ते साधारण $2 बिलियन किंवा 15-16,000 कोटीचं एवढं नुकसान जे भारतीय शेतकऱ्यांचं होत होतं ते कुठेतरी टाळायचं असेल तर आपल्याकडे क्वालिटी निर्माण केली पाहिजे. आणि असं नाहीये की आपल्याकडे चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादन होत नाही, परंतु त्या प्रमाणात लागणारी जी एक कपॅसिटी बिल्डिंग आहे म्हणजे क्षमता बांधणी आणि लागणारी त्याच्यासाठी संरचना पायाभूत सोयी याचं कुठेतरी असमतोल असल्यामुळे चांगला कॉटन सुद्धा स्वस्तात विकला जातो. हे होऊ नये म्हणून केंद्रांनी ठरवलं की एक भारताचा पण ब्रँड करायचा कस्तुरी कॉटन. अनेक देशांनी आपले ते ब्रँड केलेत की ते कॉटनचे त्याला ते प्रीमियम मिळतो. मग आपला भारताचा जो कस्तुरी कॉटन हा जो ब्रँड निर्माण केला तर आपल्या हा जो डिस्काउंटला जात होता हे 15,000 कोटी वाचतील आणि या कॉटनच्यामधून आपल्याला ट्रेसेबिलिटी जी आहे आपल्याला ती सर्वात महत्वाची असते आज जगात. म्हणजे गुणवत्ता प्रमाणन ज्याला म्हणतात मराठीत, तर ही जी ट्रेसेबिलिटी आहे ही शक्य होईल फक्त कस्तुरी कॉटन. आणि त्याप्रमाणे आपण कोविड नंतरच्या काळात हा ब्रँड आपण लॉन्च केला आणि आत्ता काय त्याला आता चांगली पाळंमुळं धरली आहेत आणि एक चांगला म्हणजे आपलं कॉटन महामंडळ जे आहे त्या महामंडळामार्फतही या कस्तुरीच्या गाठी बनवल्या जातात कस्तुरी कॉटनच्या. आणि या हंगामात म्हणजे जो एक नोव्हेंबरला सुरू झाला 2025 ते एप्रिल पर्यंत आत्ता या क्षणाला 2,00,000 गाठी या हंगामात कस्तुरीच्या तयार झाल्या असून त्याच्यापैकी जवळजवळ 1,00,000 पूर्णपणे विकल्या गेल्यात. उरलेल्या 1,00,000 वेगवेगळ्या म्हणजे स्टेजमध्ये आहेत प्रमाणित करण्याच्या. आणि याच्यामध्ये फायदा काय होतोय माहितीये का? आपण गेलं 2-3 वर्षात अनुभवलंय की जर आपण कॉटनची जी एक गाठ विकतो म्हणजे जी एक बेल विकतो जी कस्तुरीचं प्रमाणन त्याला मिळालं कस्तुरीचं त्याला सर्टिफिकेशन मिळालं की त्याच गाठीला 1,500 ते 1,800 रुपये अधिकचे खरेदीदार द्यायला तयार होतो. म्हणजे हा कॉटन आपला किती चांगल्या क्वालिटीचा आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे जो हा कॉटन विकतो जिनिंग करणाऱ्याला त्या शेतकऱ्याला सुद्धा प्रति क्विंटल 300 रुपये अधिक सहज मिळतात. म्हणजे बघा कॉटन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल 300 रुपयेचा अधिकचा लाभ आणि जिनिंग किंवा हे जे गाठी बनवून विकतात त्यांना 1,500 ते 1,800 रुपयेचा अधिकचा लाभ हे मिळाल्यामुळे एक व्हॅल्यू चेन मध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्य येतं आणि आर्थिक व्यवहार्यता येते आणि कुठेतरी मग बिझनेस चांगला होण्यासाठी कॉटनची व्हॅल्यू चेन अतिशय दमदार होते.
1: बरोबर सर. सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण आशा करूया की हे अभियान शेतकऱ्यासोबतच पूर्ण वस्त्रोद्योगाला एक नवी उभारी देण्यामध्ये यशस्वी ठरेल. धन्यवाद सर.
0: निश्चितच.
2: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 16 वैशाख, शके 1948, 6 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यासाठीचा. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता आहे. तसंच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची देखील शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना. लेखन शारदा फाकटकर यांचं, निर्मिती सहाय्य प्रिया बेल्हेकर, सहभाग प्रिया बेल्हेकर, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी यांचा.
1: अहो, ऐकलं का? काय म्हणते मी?
2: बर,
1: काय नुसता हू करताय?
3: काय बोल ना, काय ते? हा हा, करतो मी एवढा. हा, ऐकलं ना तू? ऐकलं का?
1: ऐकलं पण
3: बोल, काय म्हणते? बोल ना ताराबाई, असं काय करते तू?
1: ओ विशेष काही नाही, तिने सांजेची येळ हाय, दिवाबत्ती करणार आहे मी. आणि तुम्ही काय कपडे घालून बसलाय बघा.
3: आणि मग
1: आऊ, जरा पूर्ण कपडे घालून बसावा की नाही? खाली पायजमा हाय, तो बनियन कुठे गेला? अहो, कोणी आलं तर कसं दिसतंय? पूर्ण कपडे घालून बसा बरं पहिले.
3: अगं खरंय तारा, राहू दे की काय होत. तू बघतेस ना किती गरम होतंय ते. हा, काय सहन होऊन नाही राहिलं? कसं काय हे बघ, आपल्या आतल्या खोली जरा थंड वाटे, इथे बाहेरच्या खोली जास्त गरम होतोय म्हणून असं बसलोय.
1: ते बी खरंच आहे. स्वयंपाक घरात काय थंड वाटतंय बघा.
3: मग
1: आपल्या मागल्या अंगणामध्ये बघा किती झाडं लावली आहेत आपण.
3: मग
1: मस्त सावली असतीये, त्यामुळे ना संध्याकाळी झाडांना पाणी घातलं ना, आहा हा हा, काय थंडगार वाटत.
3: ते बी खरंच आहे. मग मग पुढची बी थोडी जागा आणि तिथे बी लावून झाड. हा, मग बघ इथे बी कसं सावली पडेल, मस्त थंड वाटेल. नाही का वाटत तुला?
1: लावू लावू, पण तुम्हाला एक सांगते, आपला गोठा आहे ना, तिथं बी चांगलं थंड वाटत. पण तुम्हाला सांगते, लई डास आहेत बघा तिथं. किती स्वच्छ ठेवतो आपण तरी बी नाही बाबा, तिथं बसावंच वाटत नाही.
3: हो, हल्ली डास खूप असतात मागल्या अंगणात, म्हणून मी इथं बाहेरच्या खोलीत पंख्याखाली बसतो आणि या वेशात बसलेलो आहे.
1: अहो बसा, पण पूर्ण कपडे घालून बसा. हा हा, सदरा घ्या जरा, मी दिवा लावून येतेस, तो गोपाळा बी येईल. काय तुम्ही
3: आपण काय होते गोपाळा?

0: काय होते?
1: भाऊराव, ओ भाऊराव, तारावाईनी
0: हाँ
1: आहात का घरात?
0: अरे ये बाबा गोपाळा, अरे आहो का घर? आम्ही कुठं जाणार बाबा? हा ये बस तारा, ए तारा, अगं
2: हाँ
0: आवाज ऐकला ना तू गोपाळाचा? पाणी घेऊन ये त्याला.
2: आले आले आले,
0: हा गोपाळ आला. ये बस रे, बस बाबा बस. हा
1: बसतो बसतो, सावकाश आहे तारावाईनी.
2: अरे बाबा ये बस. अरे आज लवकर आलास, रोज भाऊराव बघ तुझी वाट बघत असतात आणि आज तू अगदी
0: नाही नाही नाही नाही
2: लवकर.
0: नाही नाही थांब थांब थांब
2: काय
0: तारा,
2: काय
0: काही आहे लवकर म्हणण्यापेक्षा गोपाळा वेळेत आला असं म्हणाल, काय हरकत आहे तुला?
2: असं होय? बर,
1: हा आ हा हा हा हा थंडगार पाणी पिऊन काय बरं वाटलं वहिनी.
2: बरं वाटलं ना.
1: काय उकाडा वाढलाय आजकाल,
2: खरंय बाबा.
1: रात्री झोप बी लागत नाही, नुसतं उकडत
0: अरे काय
1: राहतंय.
0: विचारू नको बाबा.
1: आणि त्यात भरीस भर म्हणजे डास लई चावतात, मग कशाची झोप आणि कशाचं काय?
0: हा ते खरंय, आता मेंता तेच बोलत होतो, डास लय झाले डास,
2: अरे
0: काहीतरी
2: गोपाळा,
0: औषध मारायला हवं बघ.
2: हे
0: हा
2: बघ गोपाळा, तुला सांगते, आम्ही परसामध्ये झाडं लावल्याते आणि तिथं पाणी बी घालत असतो,
0: हा हा
2: पण तुला सांगते स्वच्छता बी आम्ही चांगली ठेवतो, तरी बी हा डासांचा त्रास काही कमी होत नाही बघ. काय करावं ना तेच कळत नाही बघ.
1: अहो वहिनी, मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगू का?
0: सांग
1: सांग
0: की
1: की रे
0: बाबा सांग
1: बाबा,
0: की.
1: म्हणजे यामागे एक शास्त्रीय कारण आहे बघा.
0: अरे बाप बोल
1: उष्ण हवामान हे डासांच्या प्रजननासाठी अनुकूल असतं,
0: बोल बोल बोल.
1: त्यामुळं काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसात मादी डास अंडी घालण्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी माणसाचं रक्त शोषून घेते.
0: अच्छा म्हणून चालतं वे.
1: आणि शिवाय उन्हाळ्यात माणसाच्या शरीरातून जो घाम येतो त्यात असणाऱ्या लॅक्टिक ऍसिड आणि कार्बन डाय ऑक्साईडमुळे डास माणसाकडे आकर्षित होतात.
2: अगं भाई असं असतंय वय, फारच शास्त्रीय कारण माहितीये बुवा तुला.
1: अहो तारावहिनी, उबदार तापमानात डासाची अंडी लवकर उबवतात आणि त्यांचं जीवनचक्र जलद पूर्ण होऊन संख्या सुद्धा झपाट्याने वाढत असते.
0: खरे बाबा गोपाळा खरे. अरे हे डास साचलेल्या पाण्यात अस्वच्छ कोजलेला कचरा किंवा ओलावा असणाऱ्या जागी अंडी घालतात, बरोबर का नाही?
1: हो ना, म्हणूनच
0: हा
1: नेहमी सांगितलं जातं ना, आपण रेडिओवर ऐकतोच की बघा, कूलर, पाण्याची भांडी, रिकामे टायर, रिकामी डबे हे स्वच्छ आणि घासून पुसून कोरडे ठेवा.
0: हा
1: संध्याकाळी दारं खिडक्या बंद ठेवा.
0: बंद.
1: शरीराला झाकून किंवा पूर्ण सुती कपड्यांचा पोशाख परिधान करा.
2: बघा बघा बघा, ऐकलं का गोपाळा काय सांगतोय ते?
0: हा हे बघ, घातला मी घातला ना सदरा तू दिलेला. हा आता का बरं सारखं घाला घाला घाला
2: बर
0: घाला.
2: बर बर बर गोपाळा, तू आत्ता स्वच्छतेबद्दल बोलत होतास ना, त्यावरून एक विषय आहे बघ, तुला सांगायचा आहे. काय हो ते आपल्याला सांगायचं आहे ना, ते हॉटेलचं आपण बोलणार होतो ना
0: हा हा हा
2: ते.
0: नाही नाही बरं बरं बरं झालं, बरं झालं आठवण केली तू गोपाळा.
2: हा
0: अरे ते आपलं आपल्या गावाबाहेर तालुक्याच्या रस्त्यावर बघ एक हॉटेल झाले,
1: हो.
0: चांगलं चालतं की यार, चिकार गर्दी असते तिथे.
1: हा खरंय
0: हा
1: खरंय.
0: पण मला काय सांगायचे, जरा पुढे गेलो का नाही तिथे आपण, तर रस्त्यावर बघ बाजूला ते अन्न आणि त्याच्या थैल्यान भाजीपाल्याचा
1: हा
0: फळांचा कचरा सगळा दिसतो,
1: बरोबर आहे बरोबर
0: अरे
1: आहे.
0: तो तसाच सगळा उड्यावर पडलेला असतो बाबा. तिथं रात्री कुत्री डुक्कर हे सगळे येऊन अजून खराब करून टाकतात.
1: खरंय खरंय.
2: हो ना रे गोपाळा, अरे तिथे आजूबाजूला काही वस्ती नाहीये,
0: हा
2: पण अरे आपल्या गावात यायच्या जायच्या रस्त्यावर ते बरं दिसतं का सांग बरं
0: अरे
2: मला.
0: किती घाण दिसते.
1: भाऊराव, वहिनी, तुम्ही म्हणताय ते खरंय, मी बी पाहिलंय,
0: हा
1: पण त्यावेळी त्याचं प्रमाण खूप कमी होतं. पण मला वाटतं हल्ली हॉटेल चांगलं चालतंय, त्यामुळे कचरा पण नक्कीच वाढला
0: अरे
1: असणार.
0: चांगलंच वाढलंय.
1: भाऊराव, यामध्ये दोन मुद्दे आहेत बघा.
0: काय बरं काय?
1: पहिला म्हणजे जी आपली ग्रामसभा या आठवड्यात होणार आहे त्यातच
0: ओ
1: मी हा विषय मांडतो.
0: बरं होईल बाबा.
1: तुम्ही पण असालच ना तेव्हा, मग आपण सगळे मिळूनच सांगूया त्यांना.
0: म्हणजे काय गोपाळा, तू तुझा मुद्दा तू मांड आणि मी आहेच की.
1: बरोबर.
0: हे बघ, मी सुद्धा सांगणार आहे, गावचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून आपण सगळेजण नेहमीच प्रयत्न करत असतो,
1: बरोबर आहे.
0: पण हे आपलं ते या हॉटेल व्यावसायिकांनी मात्र सगळा आजूबाजूचा परिसर खराब करून टाकला रे, ते
1: खरंय
0: सांगणार
1: खरंय
0: आहे. हा
1: खरंय. वहिनी, गेल्या काही वर्षापूर्वी तुम्हालाही आठवत असेल बघा,
2: काय रे
1: तुम्ही
2: गोपाळ?
1: गावात ज्या मसाल्याच्या पदार्थांचं प्रदर्शन भरवलं होतं,
0: ते बचत गटाचं प्रदर्शन होतं.
1: हा तिथे कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करणारा प्रकल्प त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन उभारला होता, आठवतोय ना तुम्हाला?
2: अरे आठवतंय ना गोपाळा, आपण समद्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिला होता.

0: काय भारी केला होता प्रकल्प.
1: हा
0: आणि तुला सांगते, त्याच्यातून बघ आपल्याला तेव्हा आपला विषय बी झाला होता. गावकऱ्यांची आपल्याला एकी दिसून आली होती आणि त्यामुळे गावही स्वच्छ होता, नीटनेटकं आपल्याला सगळं किती छान डोळ्यांना दिसत होतं. म्हणजे खरंच चांगलं काम केलं होतं त्यांनी.
1: आणि त्याचं झालं असं, नंतर त्या गावाला आदर्श पुरस्कार देखील मिळाला होता ना, आठवतोय मला.
2: हो तर भाऊराव, चांगलंच आठवतंय मला.
1: अरे
0: पण गोपाळ त्याचं काय रे आता, म्हणजे हा एकदम असं तुला काय आठवलं, असं काहीतरी आपल्या गावात सुरू करायचा विचार करतोय काय तू?
2: होय वहिनी, तेच तर सांगतोय मी. त्याच काय वहिनी, तुम्हाला आठवत नसेल पण कसं आहे ना, बायोगॅस प्रकल्प आपण आपल्या गावात सुरू करणार होतो.
1: मला आठवत आहे,
2: आता आपण जे गाव म्हणालो ना त्या गावासाठी बायोगॅस प्रकल्प उभारणारे तज्ञ त्यांना पण आपण बोलवलं होतं.
0: असं वय
1: हो, पण काय झालंय ते मधली काही वर्ष कोरोना मध्ये गेली ना, रखडलं तर रखडलं.
2: बरोबर,
1: आतापर्यंत ते रखडलेलंच आहे.
2: होय होय.
1: नाही मग मला काय म्हणायचं गोपाळा, तुझा काय विचार आहे बाबा? आपण पुन्हा त्या तज्ञांना बोलवून ते शास्त्रोक्त पद्धतीने हा प्रकल्प सुरू करायचा आहे का?
2: काय हरकत आहे भाऊराव.
1: हा
2: बघा ना, आपल्या गावात आपण जो कचरा म्हणतो, म्हणालो ना त्या हॉटेल व्यावसायिकांचा कचरा वाढत चाललाय.
1: चाललाय.
2: आणि इतरही बराच सेंद्रिय कचरा आहे,
1: हो
2: तो आपल्याला गावात दिसतोच.
1: होय.
2: पण आपण असंही नाही की आपण आपलं गाव स्वच्छता राखतो, पण तरी कचरा दिसतोच ना.
1: दिसतो.
2: थोडक्यात मला काय सांगायचंय की आपल्या गावातील मंडळी ही चांगल्या कामासाठी कधी नाही म्हणत नाहीत, उलट एकत्र येऊन सगळी कामं करतात.
1: बाबा चांगले,
2: ही तर सगळ्यात चांगली कल्पना आहे. शिवाय काय होईल, गावात तयार होणारा जो सेंद्रिय कचरा आहे त्याचं विघटन देखील होईल. आणि तुम्ही ऐकलंच असेल, वेस्ट इज बेस्ट या संकल्पनेवर आधारित आपणही पुनर्वापरातून उपयुक्त गोष्टी मिळवू शकतो. तेव्हा मला वाटतं आपलं गाव खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याची चांगली संधी
1: आहे.
0: पण मला सांग गोपाळा, हे ज्यातून आपल्याला इंधन मिळणार आहे ना रे बाबा, बायोगॅस म्हणलं की इंधन मिळतंय एवढंच मला ठावे बघ.
1: हो अग बाई, आताच आपण बघतोय सिलेंडर साठी किती वणवण करायला लागते की नाही आपल्याला, खेप घालावं लागतात.
0: खरं
1: मग जर आपण मोठ्या प्रमाणात बायोगॅस प्रकल्प उभारला तर आपल्याला मोफत आणि डायरेक्ट गॅस साठी लागणार वायू मिळेल ना.
0: अगं बाई,
1: आणि मग आणखीन काय हवं तुला तारा? अजून सांग. आणि मग तू कितीही वेळा मला चहा करून देऊ शकतीस का? नाही तारा चहा टाक म्हटलं की गॅस आहेच तयार. मग तू सांगायला नको सिलेंडर संपलाय ना असं तस. अलीकडे कसं व्हायचं माहितीये का गोपाळा, ही मला त्या सिलेंडरची सारखी भीती घालायची, चहा एकदा द्यायची.
2: होय.
1: आणि मग गॅस डायरेक्ट पाईपमधून आला ना, मग काय किती वेळ चहा करू. आर वा गोपाळा, लय मजा येईल बघ.
0: काय करावं देवा, कोणाला कशाचं पडलेलं असतं आणि ह्यांना आपलं येऊन जाऊन नुसतं त्या चहाच पडलेलं असतंय बघा. बसा बसा, आणते मी चहा करून. वाईट जरा कुठे तो गोपाळा मला माहिती सांगत होता, छान ऐकत होते, पण झालं आपलं चहा चहा चालूच तुमचं.
1: हे आपण, तुला मी कुठे म्हटलं चहा कर म्हणून, तू उगा स्वतः लावून घेते. ठीक आहे, आता करत असेल तर
0: राहू देत, राहू देत. ठावे मला समजलं ठावे तुमचं मला.
1: हा नाही हे बघ, आहे ना गोपाळा, उग तारा आपले लावून घेते स्वतःला, तन तन तन तन करत जाते. काही का असं ना, चहा आणखीन गरम होतोय, लवकर मिळतोय. पण बर का, मी काय सांगतो गोपाळा, खरंच आपल्या गावामध्ये बायोगॅस प्रकल्प होईल का रे?
2: कसंय भाऊराव, तशी मला काही अडचण वाटत नाही.
1: बर,
2: फक्त सगळ्यांनी मनावर घ्यायला हवं.
1: हा ते खरंय.
2: आणि माहिती नीट तयार करून तसं बजेट करून अगदी युद्ध पातळीवर काम सुरू करायला हवं. चार टप्प्यात हा प्रकल्प उभारता येतो.
1: चार टप्पे का?
0: हा हा हा, चहा घ्या. हे बघा, हा पहिला तुम्ही घ्या बाबा.
1: हा
0: घे गोपाळा, चहा घे. हा आणि काय म्हणत होता तू, चार टप्प्यांमध्ये काय ते काय तरी बोलत होतास ना तू?
1: अगं हो हो, तारा सांगणं देतोय तुला. तू बस बरं, शांत बस
2: बरं. वहिनी चहा एकदम फक्कड झालाय.
0: छान झाला ना.
2: बरं आता ऐका, या प्रकल्पाचे मुख्य चार टप्पे असतात.
1: ऐकू आता.
2: त्यातला पहिला टप्पा म्हणजे कचरा संकलन आणि कचऱ्याचं वर्गीकरण. आता याच्यामध्ये आपण काय करणार, तर यामध्ये सगळ्यात आधी आपल्या गावातला सगळा कचरा आपल्याला गोळा करावा लागणार. हा, पण महत्वाचं म्हणजे कचरा ओला आणि सुक्का असा वेगळा असला पाहिजे. ओला कचरा म्हणजे हॉटेलचे उरलेले अन्न पदार्थ, भाजीपाल्यांची देठ, फळांच्या साली, असा फक्त सेंद्रिय कचराच बायोगॅस साठी चालतो.
1: सगळ्यांना सांगितलं.

0: असं काही चालत नाही बर का. बोलो
1: बरोबर.
0: बरोबर. यातला दुसरा टप्पा आहे डायजेस्टर. हा, डायजेस्टर म्हणजे काय असतं तर हा कचरा एका मोठ्या टाकीत टाकला जातो ज्यालाच आपण डायजेस्टर म्हणतो. त्याच्यामध्ये शेण पाणी मिसळून त्याचं मिश्रण तयार करतात. हवाविरहित या कचऱ्याचं नैसर्गिकरित्या विघटन सुरू होतं.
2: अच्छा, असं होय दुसरा टप्पा. बर.
0: तिसरा टप्पा म्हणजे वायुनिर्मिती. इथं काय होतं तर कचरा विघटन झाल्यावर तिथे मिथेन वायू तयार होतो.
2: बर.
0: हा वायू टाकीच्या वरच्या भागात जमा होतो. तिथून पाईपलाईन लावून थेट आपल्या चुलीपर्यंत नेता येतो.
1: अरे वा.
0: आज तो गॅस जो धूर मुक्त असतो आणि ज्याच्यावर तुम्ही चहा आणि स्वयंपाक करू शकता. याच्यातला भाऊराव चौथा टप्पा आणि शेवटचा तोही महत्वाचा आहे बरं का.
2: गॅस तयार झाला आता चौथा.
0: आहे चौथा टप्पा. गॅस तर झाला पण आता उरलं काय.
1: काय
0: उरली? स्लरी.
1: बर.
0: स्लरी म्हणजे काय तर यामध्ये गॅस तयार होऊन जे उरलेलं मिश्रण असतं त्याला आपण स्लरी म्हणतो.
2: अच्छा अच्छा.
0: हे शेतीसाठी अतिशय उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत असतं.
2: अरे वा वा.
0: म्हणजेच कचऱ्यापासून गॅसही मिळाला आणि खतही.
2: वा वा वा वा. चांगलं झालं चांगलं झालं. अरे म्हणजे कचराही संपला, इंधनही मिळालं, शेतीला खतही मिळालं आणि पोटाला चहाही मिळाला.
0: बरोबर.
1: बर हे बघ, मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही आपण हा विषय गोपाळाजवळच बोलला पाहिजे. बघा म्हणजे आता काय झालं, त्याला सांगितल्यामुळे त्याने आपल्याला किती चांगला मार्ग सांगितला. म्हणजे आपल्या गावातल्या हॉटेलपाशी होणारी घाण आहे, तो डुकरांचा त्रास आहे आणि आपल्याला जो डासांचा त्रास होतो, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी मार्ग काढला की नाही. बघा
2: खरे बाबा, तसं व्हायला पाहिजे.
0: नक्कीच वहिनी, जिथं कचरा उघड्यावर सडत नाही तिथं डास अंडी घालू शकत नाही आणि गाव कसं आरशासारखं स्वच्छ दिसेल.
2: कसं झालं, तू हे सगळं समजावून सांगितलं आणि पोटात चहा गेला, कसं तरतरी आली. आता ठरलं पुढच्या ग्रामसभेमध्ये आपण हा मुद्दा मांडायचाच. मी सगळ्या गल्लीतल्या पोढाऱ्यांना आणि तरुणांना गोळा करतो आणि शास्त्रोक्त माहितीसाठी की नाही आपण त्या तज्ज्ञांना बोलवू. तू बोलशील ना?
0: नक्की नक्की.
1: आणि म्हणजे माझं काम वाढणार आहे बरं का. पण म्हणजे हा बायोगॅस सुरू झाला ना की भाऊरावांना दिवसातून 5 वेळा काय, 6 वेळा काय, 10 वेळा काय चहा देणं माझं वाढणार आहे.
2: बस आमच्या करता पाचवा टप्पा तोच आहे. गॅस वरती चहा ठेवायचा आणि चहा उकळायचा आणि पोटा ढकलायचा. चला चला चला
0: चला तर मग आता कामाला लागूया. मी निघतो आता. राम राम.
2: हो अरे बाबा सावकाचा. बघ गॅस बघू लवकर बाबा.
0: नक्की नक्की.
2: चहासाठी कटकट न्यावायची.
0: पुढच्या वेळी ताराबाईंनी आपल्याला अगदी आनंदाने चहा करून देणार.
2: म्हणजे काय एकदम. ये रे बाबा सावकाचा.
0: चला येतो ताराबाईंनी. येतो भाऊराव.

0: कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना आता आपण ऐकला. लेखन शारदा फाकटकर, निर्मिती सहाय्य प्रिया बेल्हेकर, सहभाग होता प्रिया बेल्हेकर, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी यांचा. मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वनवनव्याच्या धोक्यापासून शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी लक्ष्मण शिंदे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत.
1: श्रोत्यो नमस्कार. अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट, थंडीचे प्रमाण, वादळ वारे नुसता धुमाकूळ घालून शेतकऱ्याचे भरमसाठ नुकसान करत आहेत. खरं तर शेतकऱ्याला पावसाची आवश्यकता आहे आणि या पावसावरच अवलंबून असलेली शेती भारतात मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी पाऊस जास्त पडायचा परंतु शेतीचे नुकसान कमी व्हायचं. एकच कारण होतं की शेती वहिवाटीखाली कमी होती, म्हणजे जिराईत शेतीचे प्रमाण मोठे होते. कालांतराने अन्नधान्याचे प्रमाण वाढण्याच्या हेतूने पाण्याची मुबलकता बघून बागायती शेतीचे प्रमाण वाढत गेले, म्हणजे शेती सुधारण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला. शेती सुधारण्याच्या नादात शेतकऱ्यांनी ओढे नाले बुजवण्याचे सत्र सुरू केले. पडणाऱ्या पावसाचे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाल्याने शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्याचबरोबर विकसित केलेल्या काही योजनाही याला जबाबदार आहेत. मूळ मुद्दा असा की शेती वहिवाटीखाली वाढत असतानाच निसर्गाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढत असल्याने एकवटलेला समुदाय गावे सोडून वस्तीकडे वळला आहे. ज्या ठिकाणी आपली शेती आहे त्या ठिकाणी घरे बांधून राहू लागला, म्हणजेच तेथील जमीन सपाट करून तेथे असलेली झाडे तोडून

आपला निवास निसर्ग नाहीसा करू लागला. या अशा घटनांमुळे निसर्गाच्या चक्रामध्ये बदल होऊन अनेक संकटे येऊ घातलेली आहेत. निसर्गाचा समतोल राखण्याचे काम डोंगरावर असलेली झाडे, वेली, गवत व जीवसृष्टीचा मोठा उपयोग होतो. परंतु जैवसृष्टी नष्ट करण्याचे मोठं दुष्टचक्र चालू आहे. यामध्ये डोंगराला वनवे लावून निसर्गाचा समतोल ढासळण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. पाऊस संपून गेला की हिरवेगार डोंगर, खळखळणारे झरे, नयनरम्य निसर्ग नजरेस पडतो. परंतु हेच हिरवेगार असलेले डोंगर काही दिवसात पिवळे पडून तदनंतर काळे दिसू लागतात. हिरवे झालेले डोंगर पिवळे दिसणे हा एक निसर्ग चक्र आहे. परंतु पिवळे झालेले डोंगर काळे होणे हा निसर्गाचा धोका आहे. तर हे डोंगर काळे कशाने होतात हे कोणालाही माहीत नाही असं नाही. तर हे काळे होणारे डोंगर हा माणसाचा प्रताप आहे. हे माणसाला माहीत आहे की काळे होणारे डोंगर आपल्या जीवावर बेतणार आहेत. तरी सुद्धा काही नतद्रष्ट लोक डोंगराला वनवे लावून डोंगर नष्ट करत आहेत. हे एक शाश्वत सत्य आहे. माणूस डोंगराला वनवे का लावतो याची काही क्षुल्लक कारणे आहेत आणि या क्षुल्लक कारणाने निसर्गाचा समतोल बिघडत आहे. ही कारणे प्रामुख्याने पुढील प्रमाणे दिसून येतात. यंदाच्या वर्षी गवत जाळल्याने नंतर पुढच्या वर्षी गवत मोठ्या प्रमाणात येते. दुसरं, शेतकरी आपल्या बांधावर काटेकुटे जाळण्यासाठी बांध जाळतो. या जाळणाऱ्या बांधावर दुर्लक्ष केल्यानंतर हे बांध जळत जळत जाऊन डोंगराकडे जातात आणि मोठा वणवा लागून जंगल सृष्टीचे नुकसान होते. तिसरं कारण सांगता येईल, काही हौशी पर्यटक निसर्गात फिरत असतात आणि निसर्गात फिरत असताना काही कारण नसताना डोंगराला वनवे लावत असतात. चौथं कारण असं आहे की निसर्गात फिरत असणारे काही लोक सिगारेट विडी ओढत असतात व ही सिगारेट विडीची राहिलेली थोटके तशीच टाकून दिल्यामुळे त्या छोट्याशा ठिणगीचा हळूहळू मोठा वणवा तयार होतो आणि या वणव्यामुळे जंगल सृष्टी नष्ट होते. पाचवं कारण सांगता येईल की काही पर्यटक अन्न शिजवण्यासाठी किंवा शेकोटीसाठी जंगल जाळ करतात आणि या जाळावर नियंत्रण न ठेवल्यामुळे किंवा पूर्ण जाळ न विजवल्यामुळे वाऱ्याच्या सहाय्याने त्यातील ठिणगी गवतात पडते आणि मोठा वणवा तयार होऊन त्यापासून निसर्गाचे नुकसान होते. सहावं कारण, काही ठिकाणी जंगलातून विद्युत तारा गेलेल्या आहेत आणि या विद्युत ताराच्या घर्षणाने ठिणगी तयार होते आणि या ठिणगी गवतावर पडल्याने मोठा वणवा लागून निसर्गाचे नुकसान होते. अशी काही प्रामुख्याने कारणे इथे दिलेली असून यापेक्षा काही वेगळ्या कारणाने वनवे लागत असतात. कारणे काही असली तरी वनवे लागून जंगलाचे नुकसान होते, जीवसृष्टी जळते, पर्यायाने मनुष्याच्या जीवनावर याचा सध्या मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच वनवे थांबले नाहीत तर सजीवसृष्टीला भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे. यासाठी मनुष्याने वेळीच जागे होऊन वनवे थांबवणे आवश्यक आहे. वनवे थांबवण्यासाठी माणसाने अर्थात शेतकऱ्याने काय करणे गरजेचे आहे, थोडक्यात मुद्दे मी मांडत आहे. गैरसमज टाळावा. गवत जाळल्याने त्या ठिकाणी चांगले गवत येत असले तरी त्यामुळे निसर्गाला धोका निर्माण होत आहे. ज्या प्रमाणात गवत उगवले पाहिजे त्या प्रमाणात गवत उगवत नाही याचा अभ्यास झालेला असल्याने शक्यतो वनवे लागल्यामुळे गवत चांगले येते हा गैरसमज टाळावा. दुसरं कारण असं आहे, शेतकऱ्याने आपले बांध जाळताना काळजी घ्यावी. बांधावरती काटेकुटे होऊ नयेत तसेच बांध स्वच्छ राहावेत म्हणून शेतकरी आपले बांध जाळत असतो. शेतकऱ्यांनी आपले बांध जरूर जाळावेत परंतु बांध जाळताना आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्याने काय केले पाहिजे तर बांधाला काडी लावल्यानंतर आपला बांध जळेपर्यंत तेथेच थांबणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या बांधावरून दुसऱ्या बांधावरून जंगलाकडे वणवा गेला नाही पाहिजे याची काळजी शेतकऱ्याने घेणे गरजेचे आहे. तिसरं काळजी घेणं असं आहे की शेतकरी राब घालतात. म्हणजे राब घालताना काय काळजी घ्यावी, शेतकऱ्याला भात लावण्यासाठी रोपे तयार करावी लागतात आणि अशी रोपे तयार करण्यासाठी त्याच्या जमिनीतील काही भाग जाळून त्या ठिकाणी भाताचे बी टाकल्यानंतर पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी रोपे तयार होतात. जमीन जाळणाऱ्या या क्रियेस राब घालणे असे म्हणतात. राब घालण्याच्या एक क्रियेस काही शास्त्रीय कारणे आहेत. राब घालण्याची क्रिया शेतकऱ्यांनी जरूर करावी परंतु काही काळजी घेणे गरजेचे आहे. राब घालताना आपल्या जमिनीतील ठिणगी दुसऱ्या गवताच्या शेतात जाऊन पडू नये आणि त्यामुळे वणवा लागू नये याची काळजी घेणे शेतकऱ्याला गरजेचे आहे. राब घालण्याच्या क्रियेच्या वेळेस वणवा लागण्याचे प्रमाण वाढते म्हणून शेतकऱ्यांनी निसर्गाचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. चौथी काळजी अशी घ्यायला पाहिजे की आपल्या मालमत्तेचे वणव्यापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी

आपल्या शेतात असलेल्या काही गंजे असतील किंवा फळझाडे असतील ते वणव्यापासून वाचवण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता पश्चिम घाटातील शेतकऱ्याची शेती वनक्षेत्राच्या जवळ किंवा वनसदृश डोंगराजवळ आहे. बरेच शेतकरी आपल्या शेतातील गवत काढून तिथेच गंज लावून ठेवतात. तसेच काही शेतकऱ्याची फळझाडांची बाग असते. डोंगराजवळ शेती असल्यामुळे डोंगराला लागलेला वणवा आपल्या शेतीकडे येणार नाही याची काही शाश्वती नसते. म्हणून डोंगराजवळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या मालमत्तेचे स्वतःच संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी अशा शेतकऱ्यांनी आपल्या मालमत्तेचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी गवताच्या गंजीने कडेने किंवा फळझाडाच्या बागेचे कडेने 10 ते 12 फुटाची जाळ रेषा काढणे आवश्यक आहे. गवताच्या गंजेच्या कडेने तसेच फळझाडाच्या बागेचे कडेने गवत जाळून घेणे याला जाळपट्टे काढणे असे म्हणतात. वणवा लागून निसर्गाचे अतोनात नुकसान होत आहे आणि या नुकसानीची जबाबदारी घेणारी व्यवस्था अजून तयार होत नाही. वणव्यामुळे होणारे नुकसान मनुष्यालाच घातक आहे आणि हे नुकसान टाळण्यासाठी माणसाने काळजी घेणे गरजेचे आहे. वणव्यामुळे निसर्गाचे कसे नुकसान होते याचे कवितेच्या स्वरूपात दर्शवलेले आहे. ती कविता अशी आहे, डोंगराचं दुःख म्हणून ही कविता लिहिलेली आहे. काय जळतंय वणव्यात, काय जळतंय वणव्यात तुम्हाला कुठं माहीत, वणवा लावून डोंगराला तुम्ही निघता घाईत. फिरून या डोंगराकडे काय जळतंय बघा, फिरून या डोंगराकडे काय जळतंय बघा, कळलंच तुम्हाला काही, भान ठेवून नीट वागा. खूप असतं डोंगराला, खूप असतं डोंगराला निसर्गाचा असतो ठेवा, खूप असतं डोंगराला निसर्गाचा असतो ठेवा, चूक असते एक तुमची, क्षणात जळतो सगळा मेवा. भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळे, भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळे, नका लावू वणवा तुम्ही, नष्ट होतात अनेक कुळे. आता तरी जागृत व्हा, आता तरी जागृत व्हा, समजून घ्या वेदना भोगाव्या लागणार तुम्हाला आयुष्य तुमचं जगताना, भोगावे लागणार तुम्हाला आयुष्य तुमचं जगताना. अशी कविता बऱ्याच ठिकाणी प्रकाशित केलेली आहे, गावोगाव लावलेली आहे. वन विभागाच्या माध्यमातून ही कविता तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. हा या कवितेचा एकच उद्देश आहे की त्यापासून वणवे लावून जंगलाचं नुकसान होऊ नये. किमान 10 मधून एखादा व्यक्ती तरी, एखादा शेतकरी तरी हा वणवा लागू नये म्हणून प्रयत्न करेल किंवा लागलेला वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करील. जंगलाला लागलेल्या वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामध्ये मोठमोठी झाडे, अनेक जीवजंतू, यामध्ये साप, विंचू, घोरपडी, ससे, किड्या, मुंग्या आणि मोठ्या प्राण्यांनाही झळ लागते. अनेक वन्य प्राणी जळून खाक होतात, अनेक मोठमोठाली झाडे जळून खाक होतात. यामुळे जीवनसाखळीची एखादी कडी निष्ठून जाते आणि निसर्गावर आघात होऊन मनुष्य प्राण्याला मोठ्या संघर्षाला तोंड देण्याची वेळ जवळ येणार आहे हे निश्चित. माणसाने वणवे लागू नयेत किंवा लागलेल्या वणवे विझवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभाग वणवे लागू नयेत म्हणून जनजागृती करत असतो किंवा वणवे विझवण्यासाठी प्रयत्न करत असतो. वन विभागाकडे सध्या वणवे विझवण्याची पारंपरिक पद्धत सोडून अजूनही विकसित तंत्रज्ञान नसल्याने वणवे लागून मोठ्या प्रमाणात निसर्गाचे नुकसान होत आहे आणि हे टाळण्यासाठी प्रत्येक माणसाने काळजी घेणे गरजेचे आहे. वणवा लागून निसर्गाचे कसे नुकसान होते याचं थोडक्यात वर्णन मी या कवितेमधून केलेले आहे आणि ही कविता शाळा महाविद्यालयामध्ये प्रभावी ठरत आहे. कवितेचं शीर्षक असं आहे, उभा डोंगर जळताना. उभा डोंगर जळताना पक्षी किलबिलाट करत होती, उभा डोंगर जळताना पक्षी किलबिलाट करत होती, रात गळ जळताना अश्व गाळत उडत होती, निशब्द होऊन वणव्याला शाप्ती देत होती. उभा डोंगर जळताना जीव जंतू प्राणी पळपळ पळत होती, वणवा अंगावर घेत होरपळून जात होती, उद्ध्वस्त केलं जीवन म्हणून शाप देत मरत होती. उभा डोंगर जळताना झाडे मात्र हातबल होती, उभा डोंगर जळताना झाडे मात्र हातबल होती, वणव्यामध्ये जळताना निशब्द उभी होती, अंगावरील पाला झाडत शाप मात्र देत होती. उभा डोंगर जळताना वारा सुसाट पळत होता, उभा डोंगर जळताना वारा सुसाट पळत होता, मागे वळून पाहताना खिन्न होत रडत होता, दोष माझा नव्हताच म्हणून शाप तो देत होता, दोष माझा नव्हताच म्हणून शाप ते देत होता. उभा डोंगर जळताना काळा भिन्न डोंगर निशब्द उभा होता, उभा डोंगर जळताना काळा भिन्न डोंगर निशब्द उभा होता, माझा नव्हता गुन्हा शिक्षा मात्र मिळत होती, ज्याचा होता फायदा त्यानेच घात केला होता, ज्याचा होता फायदा त्यानेच घात केला होता. डोंगर आता बोलत होता उपदेश देत मानव

आला, डोंगर आता बोलत होता उपदेश देत मानवाला, तुझा तसा संसार, तुझा जसा संसार तसा माझा डोंगराला, नकोस लावू वनवा मीच तुझ्या मदतीला, नकोस लावू वनवा मीच तुझ्या मदतीला। म्हणून सर्वांना एक सूचना आहे की वनवा डोंगराला दिसताच तो विझवण्याचा प्रयत्न करा किंवा वन विभागाला त्याची कल्पना द्या, वनवा लावून निसर्गाचे कमीत कमी नुकसान होईल याकडे सर्व मानवजातीने लक्ष देणे गरजेचे आहे। विशेषतः शेतकऱ्याने वनवा लावू नये किंवा डोंगर जाळताना काळजी घ्यावी, बांध जाळताना काळजी घ्यावी। अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर निश्चित काही वनवे लागण्याचे प्रमाण कमी होईल आणि निसर्गाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल। विशेषतः निसर्ग हा मानवाला भरभरून देत असतो, परंतु माणूस हा निसर्गाचा नेहमी तोटाच करत असतो। म्हणून काळाची गरज आहे, काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचे

0: कमीत कमी नुकसान होईल याकडे सर्व मानवजातीने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः शेतकऱ्याने वनवाला होऊ नये किंवा डोंगर जाळताना काळजी घ्यावी, बांध जाळताना काळजी घ्यावी. अशा पद्धतीने जर शेतकऱ्याने काळजी घेतली तर निश्चित काही वनवे लागण्याचे प्रमाण कमी होईल आणि निसर्गाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. विशेषतः निसर्ग हा मानवाला भरभरून देत असतो, परंतु माणूस हा निसर्गाचा नेहमी तोटाच करत असतो. म्हणून काळाची गरज आहे, काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे आणि ते तुम्ही करतालच अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.
1: मंडळी, वनवन्याच्या धोक्यापासून शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी लक्ष्मण शिंदे यांचं भाषण आपण आत्ता ऐकलं. बरं तर मंडळी, याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून जाते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी 9 आणलेत.
1: मी बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येत का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
4: 101 उमासदन.
5: अगर है शोक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
4: हमको भी बुलाते रहिए.
5: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
4: दोस्त.

0: 5 किंवा 6 नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय। पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी। आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू। देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी। आणि हुरमुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा। आणि आता बातम्या विस्तृतपणे। भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। याविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
1: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे। हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले। व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले।
2: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा। हमने एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई।
1: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला। भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली। या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले। 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं। त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली। उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत।

0: एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज या संदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठ, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारचा शपथविधी 9 मेला कोलकाता इथल्या ब्रिगेड मैदानावर होणार आहे. सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समित भट्टाचार्य यांनी वार्ताहरांना सांगितलं. या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होणार आहे. त्यात केंद्रीय निरीक्षक अमित शाह यांच्या देखरेखीखाली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या घरी सुरू आहे. निवडून आलेल्या 80 पैकी 69 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना 118 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे टीव्हीकेला बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेनं बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान टीव्हीकेला पाठिंबा द्यायला अण्णा द्रमुकनं नकार दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांनी द्रमुकचा विश्वासघात केल्याची टीका द्रमुकच्या प्रवक्ता कनिमोळी एनव्हीएम सोमू यांनी केली. द्रमुकने कठीण काळात काँग्रेसची साथ दिल्याचं त्या म्हणाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची आज भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उपराष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. वेंपत्ती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंजाबच्या जालंधर इथं काल झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. या स्फोटांची चौकशी सुरू असल्याची माहिती जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी दिली. आज ऑपरेशन सिंदूरचा वर्धापन दिन असल्यानं पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या आयएसआयच्या योजनेचा हा एक भाग आहे असं त्या म्हणाल्या. पहिला स्फोट जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर आणि दुसरा स्फोट अमृतसरमध्ये लष्करी छावणीजवळ झाला होता. इराणबरोबरच्या चर्चांमध्ये प्रगती असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा सकारात्मक परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. सेन्सेक्स आज 941 अंकांनी वधारून

0: 72,959 अंकांवर बंद झाला. निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवून 24,331 अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेत कच्चं तेल 8% कोसळून बॅरलमागे $101 आसपास आलं. परकीय चलन बाजारपेठेत रुपया आज 68 पैशांनी वधारल्यानं $1 ₹94.61 मोजावे लागत होते. सोनं आणि चांदीही आज महाग झालं. सोन्याची किमती आज सुमारे 3,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोनं 1,51,000 रुपयांनी तर 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,55,000 रुपयांना मिळत होतं. चांदी सुमारे 8,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो चांदीसाठी 2,56,000 रुपये मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा सामना सुरू आहे. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या 9 षटकात 2 बाद 107 धावा झाल्या होत्या. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी. आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू. देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी. आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते, रात्रीचे 8:15 वाजलेत. वेळ झाली आहे एक कलाकार या कार्यक्रमाची.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, एक कलाकार या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी स्वाती मारवाडे सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका कलाकाराच्या आनंददायी, प्रेरणादायी आणि रंगतदार प्रवासात सहभागी होणार आहोत, ज्यानं अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तो कलाकार म्हणजे आयुष्मान खुराना. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगड इथं झाला. सांस्कृतिक वातावरणात वाढलेला हा तरुण लहानपणापासूनच अभिनय आणि संगीत तसंच कवितांकडे आकर्षित झाला. ऐकूया आयुष्मान यांच्यावर चित्रित असलेलं दम लगा के हैशा या चित्रपटातलं वरुण ग्रोवर यांचं गीत. संगीतकार अनु मलिक. हे गीत गायलं आहे मोनाली ठाकूर यांनी.

श्रोते हो, आयुष्मान खुराना यांना लहानपणापासूनच अभिनय आणि गाण्याची गोडी होती. मंचावर उभं राहणं, लोकांसमोर बोलणं हे त्यांच्यासाठी नवं नव्हतं तर एक नैसर्गिक आवड होती. आणि याच आवडीनं त्यांना पुढं नेलं रेडिओच्या जगात. रेडिओ जॉकी म्हणून काम करताना त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. साधेपणा, आपलेपणा आणि मनाला भिडणारा सूर हेच त्यांचं ओळखपत्र बनलं. आयुष्मान लोकप्रिय रेडिओ जॉकी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश केला. रोडीज या कार्यक्रमातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली. या मंचावर त्यांच्या व्यक्तिमत्वातलं नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि स्पष्ट विचारसरणी प्रेक्षकांसमोर आली. आता ऐकूया आयुष्मान यांच्यावर चित्रित असलेलं नौटंकी साला या चित्रपटातलं गीत. स्वर आणि शब्द फलक शब्बीर यांचे.

श्रोते हो, टेलिव्हिजननंतर आयुष्मान यांनी मोठ्या पडद्यावर प्रवेशाची संधी मिळवली. 2012 प्रदर्शित झालेला विकी डोनर हा त्यांचा पहिला चित्रपट, आणि हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. एका साध्या तरुणाची गोष्ट, पण सादरीकरण मात्र खूपच नैसर्गिक आणि हृदयस्पर्शी. या भूमिकेमुळे ते रातोरात लोकप्रिय झाले. ऐकूया याच चित्रपटातलं आयुष्मान खुराना यांनी गायलेलं आणि त्यांच्यावरच चित्रित असलेलं आणि हो त्यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतकार रोचक कोहली. आणि हो श्रोते हो, या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एक कलाकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि आज या कार्यक्रमात आपण आयुष्मान खुराना यांच्या प्रवासाविषयी बोलतोय. श्रोते हो, आयुष्मान खुराना हे फक्त अभिनेते नाही तर असे एक कलाकार आहेत जे समाजाशी जोडलेल्या कथा सांगतात, भावना व्यक्त करतात आणि प्रेक्षकांच्या थेट मनात घर करतात. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंब दिसतं. आर्टिकल 15 या चित्रपटातून त्यांनी समाजातील भेदभाव आणि अन्यायावर प्रकाश टाकलाय. त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये नेहमीच एक संदेश दडलेला असतो. ऐकूया आर्टिकल 15 याच चित्रपटातलं शकील आझमी यांचं गीत, स्वर आयुष्मान खुराना, यांचा संगीतकार अनुराग.

श्रोते हो, या गीतातून एका नव्या संवेदनशील कलाकाराची ओळख रसिकांना झाली. साधेपणा, सहजता आणि मनाला भिडणारी भावना हीच त्यांच्या कलाकृतींची खरी ओळख. आयुष्मान यांनी आपल्या अभिनय प्रवासात हास्य, प्रेम आणि भावनांचा सुंदर संगम सादर केला आहे. त्यांच्या भूमिकांमध्ये जीवनातील साधेपणा आणि वास्तवता स्पष्ट दिसते. यानंतर आयुष्मान यांनी अशा भूमिका निवडल्या ज्या समाजातील वास्तवाशी जोडलेल्या होत्या. त्यांनी कधीही पारंपरिक नायकाची चौकट स्वीकारली नाही. शुभमंगल सावधान, बधाई हो, अंधाधुन या चित्रपटांमधून त्यांनी सामाजिक विषय मांडले, तसंच विनोद आणि रहस्य यांचा सुंदर संगम सादर केला. ऐकूया अंधाधुन या चित्रपटातलं जयदीप साहनी यांचं गीत. गायक आणि संगीतकार अमित त्रिवेदी.

श्रोते हो, आयुष्मान खुराना यांचा प्रवास हा एक प्रेरणादायी प्रवास आहे. रेडिओ जॉकीपासून ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्यापर्यंतचा हा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीनं केला. तसंच आर्टिकल 15 मधील एक प्रामाणिक पोलीस म्हणून केलेल्या कामगिरीमुळे त्यांना सलग 2 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला. अंधाधुन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी जिंकला. आयुष्मान यांनी अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ऐकूया त्यांच्याच स्वरातलं राज शेखर यांचं गीत, संगीतकार अमित त्रिवेदी.

0: चर्चा का विषय है।
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत।

किशोर कुमार यांच्या स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता ब्लॅकमेल. संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत होतं यादों की बारात या चित्रपटातलं. संगीतकार आर डी बर्मन.
1: एफ रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून झापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतं तुम्हाला? WWF?
1: हो
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमासदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार? खाली गाडी आहे तर नारळ पडायचं नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 7 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

श्रोते हो, आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनातलं गुलशन बावरा यांचं हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. चित्रपट होता ये वादा रहा.

पार या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं गीता दत्त यांनी. शब्द मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीतकार ओ पी नय्यर. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: लता मंगेशकर आणि तलत महमूद यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत होतं छाया या चित्रपटातलं. संगीतकार सलील चौधरी.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर. शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात काला बाजार या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार SD बर्मन.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ललित देशपांडे यांचं गायन राग सरस्वती, सातसंगत तबला साथ श्रीकांत भावे यांची, हार्मोनियम साथ लीला चक्रदेव यांची.

श्रोते हो, नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ललित देशपांडे यांचं गायन ऐकलं, राग सरस्वती. त्यांना साथ संगत होती तबला साथ श्रीकांत भावे यांची, हार्मोनियम साथ लीला चक्रदेव यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात येत्या 24 तासांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 11:11 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. मी स्वाती मारवाडे आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आमच्या पहिल्या प्रसारण सभेत. जय हिंद.